सुप्रभात, नमस्कार श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमच्या पहिल्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 8 भाद्रपद शके 1948, 30 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या दिवसाची सुरुवात सुंदर अशा मंगलध्वनीने करूया.

यानंतर ऐकूया अपर्णा मयेकर यांच्या आवाजातील दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले संत तुकाराम यांची रचना.

आताच आपण ऐकलात भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजलेत. आता सादर करत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.

जी व्यक्ती आपल्याला ओळखते ना, त्या व्यक्तीला स्पष्टीकरण देण्याची गरजच नसते. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही काय आहात हेच जर माहीत नसेल, तर त्याला कितीही सांगितलं, कितीही स्पष्टीकरण दिलं तरी काही उपयोग नसतो. अगदी पालथ्या घड्यावर पाणी. अशा वेळेस आपला स्वाभिमान जपत संयम राखावा. योग्य वेळ आली की सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडू लागतात आणि नात्यावर साचलेली मळप दूर होऊन नातं आरशासारखं स्वच्छ होऊन जातं.

श्रोते हो, मी कांचन सावंत जगूया आनंदी या कार्यक्रमामधून आपला निरोप घेते. आताच आपण ऐकलात कार्यक्रम जगूया आनंदी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्याचबरोबर

या हवामान वृत्त. थोड्याच वेळात म्हणजेच 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकूया भात पिकातील खेकड्यांचे नियंत्रण. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पोटविकार भाग 3 तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रम परिसर स्वच्छता सहभाग प्रिया मोहिते. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमात ऐकूया आळवाटेवरील पुस्तकं या मालिकेत या मालेत इस्रायली साहित्यिक अहारॉन मेगेच्या द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प या कादंबरीचा निखिलेश चित्र यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर दिनेश अडावतकर. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 9 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 110 लेखक नितीन साळुंके. 9:30 सामुदायिक गायनपाठ. 9:45 नाट्यपराग. सकाळी 10:55 मन की बात. या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि त्यानंतर या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकणार आहोत. दुपारी 12 वनिता मंडळ. सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची मुलाखत भाग 1 आकाशवाणी मुंबई केंद्र निर्मिती. दुपारी 1:40 सोलापूर जिल्हा वार्तापत्र पुणे सहक्षेपण. संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात शोध हरवलेल्या जिज्ञासेचा गाणी गप्पा. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत या कार्यक्रमात विद्या मंदिर वाघापूरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कार्यक्रम धनगरी गीत संवाद आमचा अभ्यास कविता समूह गीत पाणी पक्षी आवाज प्रश्नमंजुषा मार्गदर्शन विद्या मंदिर वाघापूरचे मुख्याध्यापक श्री नवनाथ भरकट. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिकेत क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि थायलंड संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8 मन की बात हा कार्यक्रम आपण पुन्हा प्रसारित आम्ही करत आहोत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुन्हा प्रसारण असेल. क्रिकेट सामन्यादरम्यान पुढील कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 अनुगुंज. 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. राघवेंद्र प्रसाद यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन. आता जाणून घेऊया सकाळी 5:30 झालेल्या नोंदीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाच्या हलक्या सरींची नोंद करण्यात आली. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे 31 सेल्सिअस नोंदवण्यात आले. किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे 27 सेल्सिअस नोंदवण्यात आले. सांताक्रूज येथे हवेतील सापेक्ष आर्द्रता 82% नोंदवण्यात आली. सांताक्रूज येथे 3 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जाणून घेऊया येत्या 24 मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळलेलं राहील. मध्यम गतीच्या वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 33 सेल्सिअस तर किमान तापमान 26 सेल्सिअसच्या आसपास राहील. मुंबई आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी काही विशेष सूचना नाही. आता जाणून घेऊया शेतकरी बांधवांसाठी हवामान वृत्त. ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आताच आपण जाणून घेतलं आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्याचबरोबर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 झाले आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम कृषी वाणी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणी या कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत भात पिकातील खेकड्यांचे नियंत्रण याविषयीची माहिती. वाचक आहेत स्वप्निता शिंदे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव. हो।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भात खाचरात विशेषत खरीप हंगामात खेकडा हा प्राणी भात पिकाचं अतोनात नुकसान करतो. खेकडा हा संधिपात प्राण्यांच्या जातीमध्ये मोडतो. खेकड्याचं शरीर दोन भागांमध्ये विभागलेलं असतं. यातील पहिला भाग म्हणजे डोकं आणि धडाच्या संयोगामुळे झालेला असतो आणि दुसरा भाग म्हणजे पोट. खेकड्यांना पायाच्या 5 जोड्या असतात. याखेरीज त्यांना स्पर्शेंद्रियाच्या 2 जोड्या असून 2 डोळे असतात. कोकणात प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे आढळून येतात. त्यांचा रंग आणि आकारमानानुसार 3 प्रकार पडतात. ते म्हणजे खेकडा, चिंबोरी आणि मुठ्या. खेकडे पांढरे किंवा गडद तपकिरी रंगाचे असतात. पाठीच्या कडा पिवळसर असतात. पांढऱ्या रंगाचे खेकडे साधारणपणे नर असतात तर गडद तपकिरी खेकडे बहुतांश वेळा माद्या असतात. लांबी 4 सेंटीमीटर तर जाडी 5 सेंटीमीटर एवढी असते. चिंबोरी जातीच्या खेकड्यांची पाठ पसरट असून रंग गडद तपकिरी किंवा काळा असतो. शरीराचा खालचा भाग पिवळसर असतो. लांबी 7.5 सेंटीमीटर तर जाडी 10 सेंटीमीटर असते. ही जात इतर 2 जातींपेक्षा आकाराने मोठी असते. मुठ्यांचा आकार हाताच्या मुठीसारखा असल्यामुळे तिला मुठ्या असं संबोधलं जातं. रंगाने ही जात गडद तपकिरी किंवा फिकट तपकिरी अशी असते. यांची लांबी 3 सेंटीमीटर तर रुंदी 5 सेंटीमीटर असते. तिन्ही प्रजाती भात पिकाचं नुकसान करतात. चिंबोरी या जातीचा उपद्रव भात खाचरामध्ये अतिशय कमी प्रमाणात होतो. ही जात प्रामुख्याने ओढा, नदी, तलाव यांच्या जवळपास असलेल्या भात खाचरामध्ये आढळून येते. कोकणात चिंबोरी जातीचं शेकडा प्रमाण फारच कमी, म्हणजे 1% एवढंच आहे. मुठ्या जातीचे शेकडा सरासरी प्रमाण 12%, तर खेकडा या प्रजातीचं शेकडा सरासरी प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 87% आढळतं. ही जात भात पिकाला जास्त हानिकारक आहे. खेकडे भात पिकाचे 2 प्रकारे नुकसान करतात. पहिल्या प्रकारामध्ये खेकडे रोपवाटिकेतील तसेच पुनर्लागवड केलेल्या भात पिकातील रोपे जमिनीलगत कापून बिळामध्ये खाण्यासाठी घेऊन जातात. खेकडे आवश्यकतेपेक्षा जास्त रोपं कापून टाकतात. अशी कापलेली रोपं जमिनीवर पडलेली आढळतात. खेकडे दिवसा बिळात राहतात आणि रात्री भातरोपांचं नुकसान करतात. परिणामी भातरोपांची प्रति हेक्टरी संख्या कमी होते आणि भाताचं उत्पन्नही कमी होतं. दुसऱ्या प्रकारामध्ये खेकडे भात खाचरांमध्ये असंख्य छिद्र पाडतात. अशा छिद्रांमध्ये किंवा बिळांमध्ये खेकडे वास्तव्य करतात. अशी छिद्र जमिनीवर तसेच बांधावर पाडलेली आढळतात. अशा बिळातून शेतातील पाणी वाहून जातं. पिकाच्या वाढीस आवश्यक असणारं पाणी शेतात साचून राहत नाही. त्याचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. शिवाय वरचेवर बांधावरील बिळे बुजवण्याचं काम करणं भाग पडतं. त्यामुळे बांध बंदिस्तीच्या खर्चात वाढ होते. 1 हेक्टर भातखाचरातील बांधावर सुमारे 2000 बिळं आढळून येतात. खेकड्यांचं पुनरुत्पादन वर्षातून एकदाच होतं. खेकड्यांची मादी गडद पिवळ्या रंगाची सुमारे 100 ते 500 अंडी मे महिन्यापर्यंत घालते. ही अंडी पोटाच्या खालच्या बाजूला असलेल्या पिशवीत शरीराला चिकटलेली असतात. ही अंडी जूनच्या 1 पंधरवड्यात उबवतात. त्यातून निघालेली खेकड्याची पिल्लं मादी भात खाचरा सोडून देते. त्यानंतर ही पिल्लं स्वतंत्रपणे बिळ करून राहतात. खेकडे 3 ते 5 वर्ष जगतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर 2-3 दिवस रोज रात्री बांधावरील खेकडे बत्तीच्या किंवा पलित्याच्या किंवा काकड्याच्या प्रकाशात पकडून त्यांचा नायनाट करावा. बेडूक हा खेकड्यांचा शत्रू आहे, म्हणून भात खाचरात त्यांचं संवर्धन करावं. विषारी अमिशाचा वापर करून खेकड्यांचा बंदोबस्त करावा. त्यासाठी 1 किलो शिजवलेल्या भातामध्ये 75% पाण्यात मिसळणारी ॲसिफेटची भुकटी 75 ग्रॅम अधिक 20 ग्रॅम गुळ या प्रमाणात मिसळून विषारी अमिश तयार करावे. या मिश्रणाच्या सुपारी एवढ्या 100 गोळ्या तयार करून प्रत्येक बिळात 1 गोळी टाकावी आणि ते बिळ चिखलाने लिंपावं. दुसऱ्या दिवशी जी बिळं उकरली जातील त्या बिळात परत विषारी अमिश टाकावं.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात भातपिकातील खेकड्यांचं नियंत्रण याविषयीची माहिती आताच आपण ऐकलीत. वाचक होत्या स्वप्निता शिंदे. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण दुपारी 2 वाजता होईल. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: फुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: पाटील, लिव्हर सोबतच लिव्हरचे आणखी कोणते कोणते आजार होऊ शकतात?
2: काही इन्फेक्शनमुळे पण लिव्हरचे आजार इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस म्हणतात. ते काही व्हायरसेसमुळे होतात, पाण्यामधून होतात, काही अन्नामधून होतात. पण म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतो पाणी थोडंसं उकळून घेतलं तर ती व्हायरसेस जे आहेत हे सगळे त्या ह्याच्यामध्ये नाश पावतात. आणि इतर वेळी खाण्यापिण्याची आपण चांगल्या ठिकाणी खाणं, योग्य व्यवस्थित खाणं हे महत्वाचं आहे.
1: लिव्हर सोबतच एक महत्वाचा अवयव म्हणजे स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज. पॅनक्रियाजचा नेमका आपल्या शरीरामध्ये काय रोल असतो आणि पॅनक्रियाजमध्ये आजार वाढण्याचं कारण काय असतं?
2: पॅनक्रियाचे रोग जे आहेत, पॅनक्रायटायटिस म्हणतो, पॅनक्रियाटिक स्टोन्स म्हणतो, हे थोडंसं अल्कोहोलिक पर्सनमध्ये हे प्रमाण जरा अधिक आहे. आणखी एक कारण आहे म्हणजे पित्ताचे काही खडे काही वेळा पॅनक्रियाच्या तिथं जाऊन अडकल्यानंतर तर त्याला पण ती चालना मिळते आणि इन्फेक्शन होऊन पॅनक्रायटायटिस वगैरे गोष्टी होत असतात. कारण ही दोन्ही डक्त एकाच ठिकाणी येतात, काही वेळेला ते एकत्र येऊन ओपनिंग होऊनही येतात, त्यामुळे इकडचे तिकडे खडे जाऊ शकतात. त्यामुळे पॅनक्रायटिसचं आणि मग जनरल इन्फेक्शन काही वेळेला पॅनक्रियाला सुद्धा हिपॅटायटिस सारखं पॅनक्रायटायटिस होऊ शकतं. त्यामुळे पॅनक्रायटायटिस हे प्रमाण आहे. आणि त्याचं फंक्शन बरंच अन्नपचनामध्ये काही पिष्टमय पदार्थ असतील, काही प्रोटीनचं जे पचन आहे तर त्या पुढच्या पचनासाठी त्याचे बरेचसे हार्मोन्स आहेत, अन्नपचनासाठी त्याचा फार उपयोग होतो. ग्लुकॅगॉन, इन्सुलिन हे पॅनक्रियामधूनच काही सेल्स आहेत त्या सिक्रीट करतात, त्यामुळं त्याचं नियंत्रण साखरेचं ठेवणं कमी अधिक होणं हे पॅनक्रियाचा त्यात खूप मोठा रोल आहे.
1: म्हणजे डायबिटीस पेशंटमध्ये पॅनक्रियाचा अडचण आल्यामुळं किंवा प्रॉब्लेम आल्यामुळं
2: डायबिटीस हा एक खूप मोठा विषय आहे. पण त्या जे इन्सुलिन हार्मोन आहे ते पॅनक्रियामधल्याच काही सेल्स ते सिक्रीट करत असतात. त्यामुळे इन जनरल ज्यावेळा पॅनक्रियावर परिणाम होतो त्यावेळेला त्याच्यावर परिणाम होणार नाही असं सांगता येत नाही.
1: बरोबर आहे. बरेच मंडळी आपल्याला तक्रार करताना दिसतात की पोट साफ होत नाही किंवा त्यांना पोट साफ होण्यासाठी औषधं खावी लागतात, चूर्ण खावी लागतात.
2: बरोबर.
1: याची कारणं काय असू शकतात आणि कोणते त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर आपली जी उत्सर्जन संस्था आहे ती चांगली व्हायला मदत होईल?
2: अशा प्रकारच्या तक्रारी खूपच, अगदी 20-30% वरती पण ह्या पेशंट या जवळजवळ याच प्रकारचे असतात. आधुनिक जीवनशैली ही मोठी कारणीभूत आहे. आणि नेहमीच्या जेवणामध्ये जे चोथा युक्त म्हणजे जे फायबरचं प्रमाण म्हणतो आपण, पालेभाज्या वगैरे यांचं खाणं खूपच कमी झालेलं आहे. त्यामुळं ती एक मेकॅनिझम प्रक्रिया आहे संडास होण्याची. त्याच्यासाठी बल्क म्हणजे मलाची साईज, ठराविक साईज झाली की मग आपल्या ब्रेनला सिग्नल मिळतात की आता आपण हे टाकायचं आहे बाहेर. मग त्याच्यामध्ये काही हालचाली होतात, संडास आल्याचं हे होतं. पण तो जर व्यवस्थितपणे त्या त्या साईजचा त्या त्या बॉडीला बल्क जर व्यवस्थित फॉर्म नाही झाला तर मग ते सी भावना ज्या तीव्रतेनं व्हायला पाहिजे ती होत नाही, त्या बॉवेलच्या किंवा त्या आतड्याच्या मुवमेंट होत नाहीत आणि मग साफ न झाल्याचं फिलिंग येतं किंवा साफ होतही नाही. तर या गोष्टी त्याच्या मुळाशी असतात. तर ह्या मुळाशी असलेल्या गोष्टी जर आपण कारणं काढली, तो फायबर आपण योग्य प्रमाणात घेणं, एकंदरीत जे फायबर आहे तर ते म्हणजे पालेभाज्या, चोथा जो आपण मराठीत म्हणतो, नैसर्गिक फळं, नैसर्गिक पालेभाज्या किंवा ओव्हरऑल जे आपण जेवतो त्याच्या साधारण 25-30% भाग हा फायबरचा पाहिजे असं एकंदरीत निदर्शनाला आलेलं.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: आताच आपण ऐकलात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता सादर करत आहोत कार्यक्रम परिसर.
4: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. घराबरोबरच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराची स्वच्छता कशी करावी याविषयी आपण काय सांगाल?
1: बाहेर पडताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पाण्याची स्टीलची बॉटल किंवा शक्य असेल तिथं काचेची बॉटल वापरणं. जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण बऱ्याचदा काय करतो, पाणी गडबडीत घेऊन जात नाही, मग बाहेरची प्लास्टिकची बॉटल घेतो. तर काय रिसर्चनुसार असं दिसून आलंय की जेव्हा त्या बॉटलमधलं आपण पाणी पितो ते आपल्या शरीराला घातक आहे. कारण ते त्या बॉटल जेव्हा कुठून भरून येतात तर त्या बॉटल उन्हात, पावसात, थंडीत, कुठल्याही प्रकारात त्या फिरत असतात आणि मग त्या आपल्यापर्यंत पोहोचतात बऱ्याच टप्प्यातून. मग उन्हामुळं पाणी आणि प्लास्टिक वरती प्रक्रिया होते पाण्यावरती त्या प्लास्टिकची, आणि त्याच्यातले काही कण त्या पाण्यात मिसळले जातात आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक वेळी बाहेर पडताना आपली पाण्याची बॉटल बाहेर घेऊन जाणं हा एक उपाय आहे. पूर्वीचे लोक आपण म्हणतो जुनं ते सोनं, पण ते खरंच सोनं जपलं पाहिजे. पूर्वी फिरकीचा तांब्या असायचा, मग कळशी किंवा काय असेल ते तिथं तिथं जाऊन ते जलस्रोत पण इतके स्वच्छ होते, तिथं ते पाणी घेऊन पिऊ शकत होते त्यांच्या कळशीतून तांब्यातून. म्हणजे प्लास्टिकला ऑप्शन नाही असं नाहीये. प्लस आपण जर हॉटेलला गेलो किंवा आणखी कुठं गेलो तर तिथलं पाणी पण शुद्धीकरणाची जी यंत्रणा वापरली जाती त्यातूनच ते येतं. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही बाटली विसरलाय हे कारण सांगून प्लास्टिकची बॉटल घेणं हे काही योग्य नाही,
0: कारण त्यांनाही ती तशी बंधनं आहेत शुद्ध पाणी देण्याची. त्यामुळे तिथेही तुम्हाला ते शुद्ध पाणी त्या यंत्रातून मिळू शकतं.
1: आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो भारत माझा देश आहे, तर ते माझा देश आहे ही भावना घेऊन जेव्हा आपण घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवू तर तीच भावना घेऊन जेव्हा आपण वावरू तेव्हा परिसर स्वच्छ राहील. म्हणजे बाहेर गेलोय जसं आता आपण पाण्याची बॉटल आपली आपली घेऊन गेलो, प्लास्टिकची पिशवी बाहेरची न घेता वस्तू खरेदीसाठी कापडी पिशव्या मिळतात, विकत मिळतात, किंवा तुम्ही घरातूनही जुन्या चांगल्या कपड्यांच्या शिवून घेऊ शकता
0: अगदी,
1: त्यामुळे तिथे वापरू शकता. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करून ते कुठंही टाकणं किंवा काय, म्हणजे जरी ते मातीत मिसळलं तरी ते पुन्हा झाडाचं तोड आणि हे सगळं आलं, तर बाहेर कुठंही गेल्यानंतर कसाही कचरा टाकणं ही आपली म्हणजे काय नागरिकांची जबाबदारी नाहीये, तर तो कुठेही टाकू नये ही जबाबदारी आहे. प्रत्येक वेळी आपण प्रशासनावर बोट ठेवणं किंवा ज्याचं काम आहे त्यांना करणं हे म्हणणं चुकीचं आहे. घरात आपण चार व्यक्ती असतो, प्रत्येकाला जरी कामं दिलेली असली की हे तू कर, पण एखाद्याकडून नाही झालं तर ती माझी जबाबदारी, कारण ते माझं घर आहे.
0: बरोबर.
1: मग ह्या माझ्या घरासाठी मला काय करायला पाहिजे हे जेव्हा आपण विचार करतो तोच विचार आपण परिसरात केला तर खूप म्हणजे बदल होते. आणि असाच विचार जर परिसरातल्या काही कुटुंबांनी किंवा मंडळ असतात त्यांनी असं ते तो आवाका वाढवत गेलो आपण तर नक्कीच परिसर आपला छान स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो. आपण प्रेरणास्थान होऊया इतरांचे आपल्या घरापासून परिसरापासून. बऱ्याच सोसायट्यांमध्ये कचरा जो घेतला जातो तो बिन बॅग मध्ये घेतला जातो, त्या काळ्या असतात, तर त्या काळ्या बिन बॅगच्या ऐवजी बऱ्याच दुकानांमध्ये बायोडिग्रेबल बॅग मिळतात. तर त्या जर तुम्ही मार्केटमधून घेतल्या तर त्याचाही कचरा वाढणार नाही ज्या काळ्या बॅगचा वाढतो.
0: बरोबर.
1: आज कुठेही त्या काळ्या बॅग घेऊन लोक विकायला असतात तर ते चांगली नाहीये ती बॅग, की ती पुन्हा प्लास्टिक ते अगदी हलक्या प्रतीचं असतं आणि त्याचा त्रास आपल्या पर्यावरणाला आणि ऑटोमॅटिकली आपल्या आरोग्यावरती होत जातो.
0: बरोबर. परिसर या कार्यक्रमामध्ये आताच आपण परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी.
2: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य उज्बेकिस्तान देशस्य राष्ट्रपतिना शावकत मिर्जियोयेव इत्यनेन सह द्वैपाक्षिकं वार्तालापं करिष्यति. उभौ नेतारौ राष्ट्रपति प्रासादे व्यापार निवेशः, रक्षा, डिजिटल सम्पर्कः, ऊर्जा, शिक्षा, जनानां सम्बन्धादिषु क्षेत्रेषु सहकारस्य समीक्षां करिष्यतः. अद्य प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी सर्वप्रथमं उज्बेकिस्तान देशस्य योग संघेन आयोजिते योग कार्यक्रमे भागं ग्रहीष्यति. ततः परं सः उज्बेकिस्तानस्य राष्ट्रपतिना शावकत मिर्जियोयेव इत्यस्य प्रासादं गमिष्यति, यत्र उभौ द्वैपाक्षिकोपवेशनं करिष्यतः.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तक या मालेत ऐकूया इस्रायली साहित्यिक अहरॉन मेगेदच्या द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, लेखक आणि समीक्षक यांचं नातं नेहमीच थोडं नाजूक असतं. समीक्षकाची टीका लेखकाला दुखावू शकते, तर लेखकाची एखादी कलाकृती समीक्षकाला चक्रावून टाकू

0: शकते. पण विचार करा, जर या साहित्यिक जगातल्या ईर्ष्या, स्पर्धा आणि अहंकार यावरच कुणी एक अत्यंत खुसखुशीत आणि उपरोधिक अशी कादंबरी लिहिली तर? आज अशाच एका भन्नाट आणि टोकदार कादंबरीची ओळख आपल्याला करून देणार आहे. या पुस्तकाचं नाव आहे द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प. या पुस्तकाचा लेखक आहे इस्रायली साहित्यातला एक अत्यंत तल्लख आणि खट्याळ विचारवंत आहरॉन मेगेद. मेगेद हा इस्रायली साहित्यातला एक अतिशय ताकदीचा लेखक. आपल्या टोकदार उपहासासाठी आणि मिश्किल शैलीसाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मुख्य नायक आहे कलमन शाट्स. कलमन हा एक अत्यंत विक्षिप्त, तिरसट आणि जुन्या विचारांचा समीक्षक आहे. त्याला आधुनिक साहित्यातले नवे प्रयोग आणि लेखकांचा पोकळ असा अहंकार अजिबात सहन होत नाही. तो वृत्तपत्रातल्या स्तंभांमधून या नव्या लेखकांवर आणि त्यांच्या तथाकथित महान कलाकृतींवर जहरी टीका करत असतो. पण गंमत अशी आहे की या सगळ्याच्या मागे कलमनचं एक स्वतःचं गुप्त आयुष्य असतं. तो गुपचूप एका छुप्या नावानं स्वतःच एक वेगळी आणि अनवट कादंबरी लिहित असतो. या कादंबरीचं उडणारा उंट आणि सोन्याचं वशिंड हे शीर्षकच मुळात या साहित्यिक जगातल्या अतिरंजित आणि निरर्थक कल्पनांचं एक प्रतीक आहे. कलमननं गुप्तपणे टोपण नावानं लिहिलेलं हे उरफाट, अद्भुत आणि जादुई कादंबरीचं हस्तलिखित दुर्दैवानं त्याचाच प्रतिस्पर्धी असलेल्या समीक्षकाच्या हाती पडतं. आणि गंमत म्हणजे ज्या आधुनिक साहित्याचा कलमन उघडपणे धिक्कार करत असतो त्याच्या तशाच कादंबरीला हे समीक्षक एक युगप्रवर्तक कलाकृती म्हणून डोक्यावर घेतात. कादंबरीत पुढे जेव्हा कलमन एका मोठ्या साहित्यिक वादामध्ये आणि स्वतःच्याच विसंगत विचारांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा निर्माण होणारे प्रसंग अत्यंत रंजक आहेत. या माध्यमातून मेगेदनं या कादंबरीत समीक्षक, लेखक आणि तथाकथित बुद्धिजीवी वर्गाच्या दांभिकतेची जबरदस्त खिल्ली उडवलेली आहे. वाङ्मयीन महत्वाकांक्षा, हेवे दावे, असूया आणि राजकारण या सगळ्याचा ही कादंबरी मिश्किल उपरोधाच्या भिंगातून रंजक वेध घेते. या कादंबरीला इस्रायली संस्कृतीचा संदर्भ असला तरी ती जगातल्या कोणत्याही वाङ्मय संस्कृतीत घडू शकते. मेगेदनं या कादंबरीतून केवळ साहित्यातल्या राजकारणावरच बोट ठेवलेलं नाहीये तर माणसाचा अहंकार, त्याची खरी ओळख लपवण्याची धडपड आणि बौद्धिक पोकळपणा यावरही एक धारदार भाष्य केलं आहे. त्याची भाषा अत्यंत समृद्ध, तिरकस आणि बौद्धिक मेजवानी देणारी आहे. तर श्रोते हो, जर तुम्हाला साहित्यिक विश्वातल्या घडामोडींवर केलेली खुसखुशीत टीका, तल्लख उपहास आणि बुद्धिमान विनोद अनुभवण्याची इच्छा असेल तर आहरॉन मेगेदची ही अद्भुत कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला इस्रायली साहित्यिक आहरॉन मेगेदच्या द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अढावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम दुपारी 1:55 पुन्हा प्रसारित होईल. प्रसारभारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:05 झालेत. ठीक 7:10 ऐकूया प्रादेशिक बातम्या. पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय.

0: आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
0: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 022 45 15 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.
3: सतारीचे बोल असोत
4: की मंजुळ बासरे,
3: शततारांची संतूर असो
4: की मंगल सनई,
3: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

एक कळकळीची विनंती, कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे. थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा. दंडात्मक कारवाई टाळा. आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2036 ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 5 ते 15 वयोगटातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यान T20 आशिया चषक सामना आणि नेपाळच्या पुरात अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून 2036 ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग आणि पदकांची संख्या वाढवण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा प्रतिभा शोधण्याची गरज केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आयोजित विशेष टपाल पाकिटाच्या प्रकाशन सोहळ्यात ते काल बोलत होते. राष्ट्रकुल

0: या स्पर्धा 2026 या विषयावर हे विशेष पाकिट प्रकाशित करण्यात आलं. यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,
1: 5 ते 15 वयोगटातल्या मुलांना आता आपल्याला त्या त्या खेळातली मुलं ही शोधली पाहिजेत. कुठल्या खेळात कुठला खेळाडू आता प्रावीण्य पुढच्या काळामध्ये मिळू शकतो, तो देशाला पदक मिळवून देऊ शकतो, अशा मुलांची तयारी आपल्याला पुढच्या काळामध्ये करून घ्यायची. आणि आपण नेहमी पाहतो की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खंत नेहमीची आहे की आपण ऑलिम्पिकच्या ज्यावेळेस पदक तक्ता पाहतो त्यावेळेला आपण वर्णन आपण खालणं पाहतो. आपल्याला ही एक शोकांतिका आहे. म्हणून ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक क्रीडा प्रकारांमध्ये आपला देश कसा सहभागी होईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि खरं तर ऑलिम्पिकमध्ये पदकांची जर आपण मालिका पाहिली, मागच्या काळामध्ये आपण राष्ट्रकुल गेम्स असतील, नॅशनल गेम्स, एशियन गेम्स असतील किंवा ऑलिम्पिक असतील, या सगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये निश्चितपणे एक चांगली प्रगती आपल्या खेळाडूंनी मागच्या काही काळामध्ये केली आहे. आता मात्र एकच आहे की 2036 चा ऑलिम्पिक होण्यासाठी या देशातल्या जास्तीत जास्त पदकांची संख्या आपल्याला कशी मिळवता येईल याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं पाहिजे.
0: पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज्यातील हॉकी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मुरली अग्निस्वर, राजेंद्र जोशी, सलामत इराणी, फेलिक्स बर्नार्ड आणि मेघराज मूर्ती यांना राष्ट्रीय क्रीडा दिन पुरस्कार 2026 देऊन गौरवण्यात आलं. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचं औचित्य साधून साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत काल खेलेगा भारत जीतेगा भारत या संकल्पनेवर आधारित रन अँड राईड फेरी उत्साहात संपन्न झाली. नंदुरबार इथं आयोजित करण्यात आलेल्या मेजर ध्यानचंद चषक हॉकी क्रीडा स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या विविध मागण्यांसाठी पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी काल केली. यासंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. विद्यार्थ्यांना सर्व बाबी लेखी स्वरूपात मिळतील असं सांगत आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करणार असल्याचं मंत्री उईके यांनी काल सांगितलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA परिसरातील 5 उपाहारगृहांचे अन्न परवाने निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन FDAला खडसावलं आहे आणि त्यांचं परवाना निलंबन रद्द करून ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सिप्ला कंपनीच्या पुण्यातल्या उत्पादन केंद्राचा औषध विक्री परवाना रद्द करणारा आदेशही FDAनं न्यायालयाच्या आदेशानुसार काल मागे घेतला. FDAनं मर्यादा ओलांडल्याचे आणि मनमानी पद्धतीने कारभार केल्याचे ताशेरे खंडपीठानं ओढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा 137वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ऍपचं सादरीकरण हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत केलं. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवणं हे गुन्ह्याची उकल होण्यासाठी अत्यंत आवश्यक मात्र खूपच आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संकल्पना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मांडली. त्यातून रेड्स अर्थात रत्नागिरी ऍडव्हान्स डेटा इंटिग्रेटेड सिस्टीम हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आलं. बेवारस मृतदेहांची माहिती त्यात एकत्रित संकलित केली जाते. संबंधित मृतदेहांची उपलब्ध छायाचित्र आणि इतर माहितीच्या आधारे AI तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. चेहरा ओळखणं कठीण असलेल्या प्रकरणांमध्येही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा तयार केला जातो. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी चेहऱ्याची 108 विविध रूपं तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेतला जातो. या ऍपच्या माध्यमातून आतापर्यंत 21 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं असून 11 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणंही शक्य झालंय. या उपक्रमाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: हिंदुत्व हे प्रत्येक मानवाच्या प्रतिष्ठेचा आदर करतं आणि एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग स्वीकारतं असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. ते काल अमेरिकेत न्यूयॉर्क इथं आयोजित एक जग एक मानवता

0: या विषयावरील धर्मगुरूंच्या परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं विविध मागण्यांसाठी कालपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करायचा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीत मराठा समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलखोल आंदोलन सुरू केलं. ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 1 सप्टेंबर रोजी मुंबईकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाज आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या पूजा घाटकर यांची जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय 10 मीटर रायफल नेमबाजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यानचा T20 आशिया चषक सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8:30 सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिक्सच्या जागी प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आला आहे. थायलंडनं 28 तारखेला चीनवर विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरात झालेल्या मृत्यूंची संख्या 675 पोहोचली आहे. 2400 जण अजूनही बेपत्ता असून त्यातल्या 320 परदेशी पर्यटकांपैकी 261 जणांचा संपर्क अद्याप होऊ शकलेला नाही. पुरात अडकलेले राज्यातले नागरिक आणि पर्यटकांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत असून सर्वजण सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत पोहोचण्याकरता सतर्कतेनं योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सागा इथून राज्यातले 41 जण काल परतले असून 106 जण नागपूरला आज पोहोचत आहेत. 143 नागरिक राज्यात सुरक्षितपणे परतीच्या मार्गावर असून मुंबई पुणे अहिल्यानगरच्या 45 पर्यटकांचा एक गट काल भारतात आला. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यातील 404 नागरिक सुरक्षित असून 338 नागरिकांशी संपर्क झाला आहे. अन्य 8 नागरिकांविषयीची माहिती एका ऑनलाईन लिंकद्वारे मिळाली मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. रत्नागिरी तालुक्यातल्या खानू इथले माजी नौसैनिक पत्रकार आणि खानूचे माजी सरपंच अरुण आठलिये यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 8 वाजता खानू इथं अंत्यसंस्कार केले जातील. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते डॉ श्रीपाद ढेकणे यांचं काल पुण्यात कर्करोगानं निधन झालं. ते 61 वर्षांचे होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या महाराष्ट्राच्या सुकाणू समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2036च्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 5 ते 15 वयोगटातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यान T20 आशिया चषक सामना आणि नेपाळच्या पुरात अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई

0: तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. चलना है सबको छोड़ यहां अपने सुख दुख का भार प्रिय, करना है कर लो आज उसे कल पर किसका अधिकार प्रिय. श्रोते हो, या काव्य पंक्ती आहेत हिंदी कादंबरीकार कवी आणि आधुनिक हिंदी साहित्यातील महत्वाचे लेखक साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते भगवती चरण वर्मा यांची यांची आज जयंती आहे. त्याचप्रमाणे मराठीतले प्रसिद्ध संगीतकार दशरथ पुजारी यांचीही आज जयंती आहे. दशरथ पुजारी यांची अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत आणि आपण आकाशवाणीच्या माध्यमातून नेहमीच ही गाणी ऐकत असतो. या दोन्ही प्रतिभावंतांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आग्रहात.

0: श्रोते हो, दिनविशेष या सदरामध्ये आज आपण दोन प्रतिभावंत व्यक्तींच्या स्मृतीला अभिवादन केले. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 किलोहर्ट्सवर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. आता सादर करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
3: अभिजात मराठी आपली मराठी.
4: मराठी आपली मराठी.
5: अभिजात मराठी

0: Araki.
1: Apli Maraki.
0: Abija Maraki.
1: Apli.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मराठी विश्वकोश प्रकल्पाच्या 1 ते 20 खंड संहिता खंडांनंतरचा शेवटचा खंड म्हणजे सूचीखंड होय. याआधीच्या कार्यक्रमांमधून आपण या विश्वकोशाच्या 1 ते 20 खंडांबाबतची माहिती घेतली होती आणि हे विश्वकोश आहेत ते छापील स्वरूपात उपलब्ध असल्याने त्यांचा उपयोग अनेक वाचक करतात. मात्र या सगळ्यांना या सूचीखंडाची जी माहिती आपण घेणार आहोत त्याचा देखील उपयोग होऊ शकतो आणि होईल. त्यासाठी आपण त्या सूचीखंडाची विस्तृत माहिती या कार्यक्रमातून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून वर्षा देवरुखकर संपादकीय सहाय्यक या मॅडम आलेल्या आहेत. मॅडम, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
3: श्रोतेहो नमस्कार.
2: मराठी विश्वकोश संकेतस्थळाचा सुधारित ई पत्ता याप्रमाणे आहे: विश्वकोश-मराठी-महाराष्ट्र.gov.in. आणि ज्ञानमंडळाचा पत्ता हा mrathiviswakosh.maharashtra.gov.in हा आहे. तर हा जो सूचीखंड प्रकाशित झालेला आहे हा देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे का?
3: हो, नक्कीच मॅडम, सूचीखंड संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध आहे.
2: मॅडम, सूची आणि सूचीखंड ही संकल्पना काय आहे आणि या सूचीचा उपयोग किंवा महत्व नेमकं काय आहे?
3: सुरुवातीला मराठी विश्वकोशाचा सूचीखंड ही संकल्पना समजून घेताना आपण सूची म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊ. आपण अनेक संदर्भ पुस्तकं बघतो तर त्या पुस्तकांच्या शेवटी आपल्याला त्या पुस्तकातल्या महत्वाच्या संज्ञा, व्यक्ती, स्थळ याची माहिती त्या पुस्तकात कुठे कुठे मिळेल याची एक यादी दिलेली असते, त्याला आपण म्हणतो सूची. आता त्यानंतर की मराठी विश्वकोशाचे 1 ते 20 खंड हा एक बृहत प्रकल्प आहे आणि वर्णानुक्रमे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नोंदी दिलेल्या आहेत, आपण त्या पाहतो. आता ह्या नोंदीतली माहिती, एका नोंदीतली माहिती जी आहे ती अनेक नोंदींमध्ये त्याची जी सविस्तर माहिती ती दिलेली असू शकते. तर ही सगळी माहिती आपल्याला एका ठिकाणी मिळायची सोय म्हणजे सूचीखंड. आपला मराठी विश्वकोशाचा जो सूचीखंड आहे तोही वर्णानुक्रमी आहे, म्हणजे जे 1 ते 20 खंड जसे वर्णानुक्रमी आहेत तसंच सूचीखंड सुद्धा वर्णानुक्रमे आहे.
2: मॅडम, मराठी विश्वकोशाच्या या सूचीखंडाचं असं काही वेगळं वैशिष्ट्य आणि स्वरूप नेमकं काय आहे याविषयी जरा सांगा.
3: हो, मराठी विश्वकोशाच्या सूचीखंडाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे मॅडम की 1 ते 20 खंडातील सर्व नोंदी त्या सूचीखंडामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे आपण असं म्हणू की अमुक एक नोंद, म्हणजे आता आपण चित्रपट उदाहरणादाखल ही जर नोंद घेतली तर खंड 5 यामध्ये ती कुठल्या पृष्ठावर आहे हे आपल्याला कळतं. तसंच मराठी विश्वकोशामध्ये ज्या 18,244 नोंदी प्रकाशित आहेत आणि त्यासाठी 22,348 पृष्ठ वापरलेली आहेत, तर या सगळ्या नोंदी प्रत्येक खंडामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी अंतर्भूत आहेत तो खंड क्रमांक आणि त्याचा पृष्ठ क्रमांक हे दिलेला आहे. त्याचबरोबर या सूचीखंडाचं एक दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की सुमारे 3 लाख निर्देश, म्हणजे 3 लाख विषय, उपविषय यांची माहिती आपण सूचीखंडामध्ये दिलेली आहे. या सूचीखंडाची पृष्ठ जी आहेत ती 1,126 इतकी मोठी आहेत. त्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की मराठी विश्वकोशाचा 1 ते 20 खंडांचा हा जो प्रकल्प आहे तो या सूचीखंडामध्ये इतक्या उत्तम पद्धतीनं आपल्याला म्हणजे दिसू शकतो असं एक आपण म्हणू. सूचीखंडामध्ये ही जी माहिती आहे ती वर्णानुक्रमे आहेच, अतज्ञ तोच वर्णानुक्रम येथे आहे. आणि ती सूचीखंडामध्ये ही जी माहिती दिली आहे ती 3 कॉलममध्ये म्हणजे 3 स्तंभांमध्ये दिलेली आहे. आणि यासाठी मुख्य निर्देश, पूरक निर्देश आणि स्वतंत्र निर्देश अशी एक सोय करण्यात आलेली आहे. आता मुख्य निर्देश म्हणजे काय? तर मराठी विश्वकोशात ज्या नोंदी प्रकाशित केलेल्या

0: तर त्या स्वतंत्र निर्देशांमधून आपल्याला असं कळतं की त्याची नोंद विश्वकोशात नाही, पण तो विषय महत्वाचा आहे आणि त्या विषयाची माहिती सुद्धा मराठी विश्वकोशातल्या वेगवेगळ्या नोंदींमध्ये आपल्याला मिळेल.
1: मॅडम, विश्वकोशाच्या सूचीखंडाचं नेमकं महत्व काय आहे? कारण आम्ही आतापर्यंत संहिता खंड जे 1 ते 20 होते त्यांचं महत्व जाणून घेतलेलं आहे. आम्हाला आता सूचीखंडाचं महत्व याविषयी थोडक्यात सांगा.
0: मराठी विश्वकोशाचा वाचक वर्ग मॅडम वेगवेगळा आहे. अगदी गृहिणी, शेतकरी, विद्यार्थ्यांपासून संशोधक, अभ्यासक इत्यादींपर्यंत, म्हणजे सर्व वर्गांमध्ये मराठी विश्वकोशाचा वाचक वर्ग आहे. आता एखाद्या विषयाची आणि त्या विषयाची संबंधित माहिती या सगळ्यांना हवी असते, पण त्यांना त्याचे उपविषय माहीत नसतात. म्हणजे आपण चित्रकला हा जर विषय घेतला तर चित्रकलेमध्ये अनेक प्रकारच्या चित्रकला आहेत, तर मग त्या प्रत्येकाचं नाव सामान्य वाचकाला माहीत असेल असं काही नाही. पण अशा वेळेला त्यांनी सूचीखंडामध्ये जाऊन जर चित्रकला हे मुख्य निर्देश त्यांनी शोधला तर त्याच्यामध्ये जे पूरक निर्देश आहेत त्या पूरक निर्देशांमध्ये चित्रकला ह्या महत्वाच्या विषयासंबंधी किंवा चित्रकला या महत्वाच्या संकल्पनेसंबंधी इतर ज्या महत्वाच्या विश्वकोशात नोंदी आहेत किंवा विश्वकोशातल्या इतर खंडांमध्ये त्याबद्दल जी अधिक माहिती आलेली आहे ती सगळी त्या लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे सूचीखंडाचं हे एक महत्व आहे की ती माहिती त्यांना मिळतेच आणि त्याचबरोबर त्या विषयाशी संबंधित जे इतर उपविषय कुठले आहेत हे त्यांना नव्याने कळतात. जरी ते माहीत नसले तरीही त्यांना ते समजून येतात. त्याचबरोबर मॅडम सूचीखंडाचं आणखीन एक महत्व आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्च हा ऑप्शन आपल्याला सगळीकडे मिळतो. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर पण सर्च हा ऑप्शन आहे. म्हणजे आपण पुन्हा मी असं म्हणेन की चित्रकला हा जर विषय घेतला आणि मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर जाऊन आपण त्याचा शोध घेतला तर चित्रकला हा शब्द आलेल्या मराठी विश्वकोशात अनेक नोंदी आहेत, तर ह्या अनेक नोंदींची माहिती आपल्याला तिथे पुढे दिसेल. पण सूचीखंडामध्ये मात्र चित्रकला ह्या स्पेसिफिक विषयासंबंधी महत्वाची माहिती विश्वकोशातल्या कुठल्या कुठल्या खंडात आलेली आहे त्याची माहिती आपल्याला तिथे सूचीखंडातून कळते. म्हणजे जे पासिंग रेफरन्स आहेत ते तिथून वगळले जातात आणि जे अत्यंत महत्वाचे विषय आहेत, जी अत्यंत महत्वाची माहिती आहे ती मात्र तिथे आपल्याला दिलेली दिसून येते.
1: मराठी विश्वकोशाच्या वाचकांसाठी आणि लेखकांसाठी सूचीखंडाचा नेमका कसा उपयोग होतो याविषयी जरा सांगा.
0: आता मराठी विश्वकोशाच्या लेखकांसाठी जो महत्वाचा उपयोग आहे सूचीखंडाचा, तर तो एक असा आहे की आपण ज्या वेळेला लेखनासाठी त्यांना नोंद सोपवतो तर त्यांना अनेक स्थळांचं नाव, म्हणजे जे मराठी विश्वकोशात आपण एक आपण असं म्हणू की त्याला निकष आहे, त्या निकषांनुसार त्या स्थळांचं, त्या व्यक्तीचं, त्या संकल्पनेचं नाव घेतलेलं आहे, तर लेखकाला ती संकल्पना माहीत असेलच असं नाही. पण अशा वेळेला लेखकाला सूचीखंड त्याने जर हाताळला, त्याने तो काळजीपूर्वक पाहिला, तर त्यांना लक्षात येईल की आपल्याला जी नोंद लिहायला दिली आहे त्याची माहिती मराठी विश्वकोशात इतरत्र विखुरलेली आहे. ती नावं, ती माहिती आपण आपल्या लेखनासाठी वापरली तर आपलं लेखन अधिक सकस होईल. त्याचबरोबर लेखकाने जी दिलेली जी माहिती आहे ती मराठी विश्वकोशातल्या पूर्वीच्या लेखांशी मिळती जुळती अशी होईल, कारण त्यातली व्यक्तीनामं, स्थळनामं, संकल्पनांची नावं ही सूचीखंडातून लेखकाने शोधलेली असतील. तर मग लेखकांसाठी हा एक उपयोग मराठी विश्वकोशाच्या सूचीखंडाचा आहे. वाचकांसाठी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की त्यांना अनेक नवनवीन गोष्टींची माहिती सूचीखंडाद्वारे मिळते. त्यांनी सहजच सूचीखंड चाळला म्हणजे त्यांना असं वाटलं की बाबा मला एखाद्या संकल्पनेची माहिती हवी, पण त्याशिवाय इतरही काही काही गोष्टी आहेत त्याची, म्हणजे त्यांना त्याचं नाव माहिती नाही काही नाही, पण इतरही अनेक गोष्टी आहेत त्याची माहिती मला विश्वकोशात आहे का पाहायची, आणि मग ती आहे का तर ती कुठल्या खंडात आहे हे पाहायचंय. तर मग वाचकांना सूचीखंड हातात त्यांनी चाळला तर त्यांना ती माहिती मिळू शकते. आणि त्याचबरोबर मी सूचीखंडाचं आणखीन एक तुम्हाला वैशिष्ट्य असं सांगेन की ज्या वेळेला सूचीखंडामध्ये एखाद्या संकल्पनेचं नाव दिलेलं आहे तर त्याच्या पुढे कंसात ती संकल्पना कशातली आहे त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे आपण असं उदाहरणार्थ घेऊ की चित्रलेखा, चित्रसेन, चित्रळ, आता ही जी क्रमानं नावं आलेली आहेत, तर चित्रलेखा ही नदी आहे का हे स्थळ आहे का आणखीन काय आहे, तर कंसात ते पुढे दिलेलं आहे. चित्रसेन तर मग तो राजा आहे, चित्रळ ही नदी आहे, तर मग कंसामध्ये ते जे अगोदर जी संकल्पना दिलेली आहे त्या संकल्पनेची माहिती पुढच्या कंसामध्ये आपल्याला दिलेली

0: आहे आणि त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच कळतं की सूचीखंडामध्ये ही जी माहिती आहे ही कशासंबंधी आहे.
1: वर्षा देवरुखकर, संपादकीय सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी 1 ते 20 संहिता खंडानंतरचा शेवटचा खंड म्हणजे जो सूचीखंड आहे त्याविषयीची माहिती आपल्याला अतिशय छान स्वरूपात दिली. मॅडम, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमाविषयी आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Api Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Api Marathi.
2: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी, प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:38 झाली आहेत, यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मंजिली।
1: हो 17 मंजिली। कंगलाड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज ने सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये ज्यांनी घरं घेतलेली आहेत किंवा कमर्शियल शॉप्स घेतलेले आहेत ते सगळेजण या कार्यक्रमात आपल्याशी बोलत आहेत। आज आपल्या बरोबर आहेत पुण्यातून निरंजन नाईकवाडी सर। नमस्कार निरंजन सर।
3: नमस्कार।
2: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरच्या 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये तुम्ही सुद्धा कमर्शियल स्पेस घेतलेली आहे, तर त्याबद्दल जाणून घ्यायचं होतं।
3: सर्वप्रथम मला माझे अनुभव आणि मत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या मनपूर्वक आभार मानतो। माझे नाव निरंजन नाईकवाडी आणि मी साताऱ्यातील 17 मजली टॉवर लँडमार्क टॉवर मध्ये एक व्यावसायिक गाळा खरेदी केलेला आहे आणि मी या प्रकल्पाबद्दल माझा अनुभव आणि मत मांडू इच्छितो। व्यवसायासाठी जागा निवडताना प्रत्येकजण चांगले लोकेशन, दर्जेदार बांधकाम आणि भविष्यातील वाढीची क्षमता याचा विचार करतो। मी देखील याच गोष्टी लक्षात घेऊन पर्यायाचा अभ्यास केला आणि शेवटी 17 मजली लँडमार्क टॉवरची निवड केली। या प्रकल्पाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे उत्तम लोकेशन। सातारा शहरात झपाट्याने वाढ विकसित होत आहे आणि अशा ठिकाणी उभारलेला हा प्रकल्प व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त आहे। ग्राहकांना सहज पोहोचता येईल अशी सुविधा, पुरेशी पार्किंग व्यवस्था, आधुनिक व्यावसायिक वातावरण यामुळे हा प्रकल्प विशेष वाटतो। माझे खरेदी प्रक्रियेतील अनुभव देखील खूप सकारात्मक आहे। प्रकल्पाच्या टीमने प्रत्येक टप्प्यावर योग्य माहिती दिली, सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि संपूर्ण व्यवहार पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाला, त्यामुळे गुंतवणूक करताना विश्वास आणि समाधान नेहमीच मिळाले। लँडमार्क टॉवरचे बांधकाम, नियोजन आणि सुविधांचा दर्जा खरोखरच कौतुकास्पद आहे। आजच्या काळातील व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे, त्यामुळे येथे व्यवसाय सुरू करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक आणि सकारात्मक वातावरण मिळेल याची खात्री वाटते। माझ्या मते हा प्रकल्प केवळ व्यावसायिक जागा नसून भविष्यातील एक उत्तम गुंतवणूक आहे, जी की सातारा शहरामध्ये आणि सातारा शहराचा वाढता विकास बघून नवीन व्यावसायिक संधी आणि वाढीव ग्राहक संख्या लक्षात घेऊन प्रकल्पाचे उज्ज्वल भविष्य निर्माण करते।
2: तुमचा हा अभिप्राय सर खरंच खूप छान वाटला आम्हाला ऐकून। आता जसं तुम्ही म्हणालात की व्यवसायासाठी योग्य जागा, तर 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही व्यवसायासाठी योग्य कुठल्या दृष्टिकोनात आहे हे सुद्धा एकदा आपल्या श्रोतांना सांगा।
3: सातारामध्ये एकतर जे लोकेशन आहे आणि त्या लोकेशनमध्ये कमर्शियल आणि तसंच रेसिडेन्शियल त्या दोन गोष्टींचा विचार केला तर माझ्या मते साताऱ्यामध्ये ही एकच नवीन पद्धतीने उपलब्ध असणारा प्रोजेक्ट आहे। कारण मी जसं पुण्यामध्ये राहतो आणि साताऱ्यापेक्षा अजून बाहेर शहरामध्ये जसं काम केल्यानंतर अनुभव असा आला की तेथे जे प्रोजेक्ट बनतात जसं मुंबई सारख्या ठिकाणी ते कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोघांना लक्षात घेऊन केले जातात, पण साताऱ्यामध्ये जे काही कमर्शियल प्रोजेक्ट आहेत ते फक्त कमर्शियल म्हणूनच बघितले जातात, तिथे रेसिडेन्शियल तुम्हाला पाहता येत नाही। पण सातारा शहरातील या जो टॉवर आहे, हा जो प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये दोन्हीही सुविधा उपलब्ध होतात, त्यामुळे ग्राहक हा तुमच्या शेजारीच राहतो आणि व्यावसायिकाला नेहमी वाटतं की आपला ग्राहक आपल्या शेजारी असावा, जो जेणेकरून आपल्या व्यवसायामध्ये वाढ होईल।
2: नक्कीच, आणि अशी जागा तुम्हालाही मिळालेली आहे त्याबद्दल तुमचंही अभिनंदन। आणि या कार्यक्रमात सहभागी झालात, आम्हाला इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल सुद्धा मनपूर्वक आभार।
3: थँक्यू।
1: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज ने सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
0: ओळख 17 मजली।
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: आताच आपण ऐकलात ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर। प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:45 वाजलेत। सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा।

0: आताच आपण ऐकलत अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं ब भा बोरकर यांचं गीत. याचबरोबर सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा या कार्यक्रमामधून आम्ही आपला निरोप घेत आहोत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:58 होत आहेत. थोड्याच वेळात ठीक 8 ऐकूया समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. या सर्व बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. बातम्यांपूर्वी ऐकूया काही संदेश.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी 7:30 558 किलोहर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर. विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर होणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज 137वा भाग. आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेचा पुढाकार. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं प्रतिपादन. नेपाळ पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 675 मदत आणि बचाव कार्याला वेग. आणि T20 आशिया चषक महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्याशी ताश्कंद इथं द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या बैठकीत दोन्ही नेते व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, शिक्षण आदी विविध क्षेत्रातल्या सहकार्याचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान आज उझबेकिस्तानच्या योग फेडरेशननं आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात सहभागी होतील. उभय देशात संरक्षण क्षेत्रातील सहकार्य सातत्यानं वाढत आहे. यासोबतच दुर्मिळ खनिज, सोनं तसंच इतर उपयुक्त खनिजांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. औषध निर्माण, कृषी, कौशल्य विकास आणि नवीन संपर्क मार्ग विकसित करण्याच्या संधी यावरही चर्चेची शक्यता आहे.

पारंपरिक पद्धतीनं उत्साहात स्वागत केलं. यावेळी भारतीय कलाकारांनी कथक नृत्याचं सादरीकरण केलं तर उझबेक कलाकारांनी भारतीय गाण्यांवर नृत्य सादर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज सकाळी 11 वाजता देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर देखील प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतल्या प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. डिजिटल अटक घोटाळ्यासारख्या नव्या फसवणूक प्रकरणांना आळा घालण्याकरता भारतीय न्यायव्यवस्थेनं सक्रियपणे पुढाकार घेतल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. लंडन इथं आयोजित 43व्या आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हे परिषदेतल्या आपल्या समारोपीय भाषणात बोलताना सर्वोच्च न्यायालयानं डिजिटल अटक घोटाळ्याची स्वतःहून दखल घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आर्थिक गुन्ह्यांबाबत भारताच्या आधुनिक प्रतिसादाकडे पाहताना तो केवळ एक कायदा नसून अनेक दशकांपासून जाणीवपूर्वक उभारलेली एक बहुस्तरीय रचना असल्याचं ते म्हणाले. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 675 पोहोचली आहे तर सुमारे 2400 लोक अजूनही बेपत्ता आहेत. आतापर्यंत 4400 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आलं आहे. नेपाळ सरकार पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवणं ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी म्हटलं आहे. दरम्यान खराब हवामान आणि बाधित झालेल्या पायाभूत सुविधांमुळे सर्वाधिक फटका बसलेल्या काही भागांपर्यंत पोहोचणं कठीण होत असल्याचं आपत्कालीन पथकांनी सांगितलं आहे. नेपाळच्या हवामान विभागानं पूरग्रस्त भागात आणखी पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुरू असलेल्या बचाव आणि मदत कार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. तसंच चीनमध्ये 900 भारतीय नागरिक सुरक्षित आहेत आणि बीजिंगमधील भारतीय दूतावास त्यांच्याशी संपर्कात आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावरील संदेशात सांगितलं आहे. तर काठमांडूला 11 टन मदत सामग्री घेऊन जाणारं चौथं विमान काल रवाना करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं आहे. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या व्यक्तींचा शोध आणि बचाव कार्य सुलभ करण्यासाठी भारताच्या 11 सदस्यांच्या तांत्रिक पथकानं काल तिथल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. चिलिमे आणि लांगटांग भागाची हवाई पाहणी केल्यानंतर या भारतीय पथकानं बोगद्याच्या परिसरात आवश्यक बचाव कार्य सुरू केलं. नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलीस यांच्या 82 सदस्यांचं संयुक्त सुरक्षा पथक देखील काल रात्रीपासून ढिगारा हटवण्याचं आणि बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे. नेपाळ लष्करानं दिलेल्या माहितीनुसार नेपाळी सुरक्षा दलांनी आतापर्यंत देशातल्या विविध जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमधून 191 कामगारांची सुटका केली आहे. मात्र बोगद्यांमध्ये आणखी लोक अडकल्याच्या शक्यतेमुळे नेपाळी प्रशासनानं भारताकडे मदत मागितली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज केरळ अमला जात आहेत. ते अल्लापुझा इथं केरळ कौमुदी या दैनिकाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर उपराष्ट्रपती पथनामथिट्टा जिल्ह्यात अर्नमुला बोट रेसचं उद्घाटन करतील तर संध्याकाळी तिरुअनंतपुरम इथं आयोजित ओणम पर्यटन सप्ताह उत्सवाच्या सांगता सोहळ्यातही सहभागी होतील. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परिसरातील 5 उपाहारगृहांचे अन्न परवाने निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अर्थात FDAला खडसावला आहे आणि त्यांचा परवाना निलंबन रद्द करून ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयानं FDAच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्देशांकडे वारंवार दुर्लक्ष करून विभागानं व्यावहारिक दृष्टिकोनाऐवजी संकुचित भूमिका घेतल्याचं खंडपीठानं नमूद केलं. FDAच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना न्यायालयानं अधिकाऱ्यांना कठोर इशारा दिला. महाराष्ट्र राज्यातील मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची प्रारूप मतदार यादी उद्या प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे उद्यापासून ते येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार असून त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम यांनी सांगितलं. नवीन निकषानुसार महाराष्ट्रात आता किमान 300
आणि

0: काल 1300 मतदारांसाठी एक मतदान केंद्र निश्चित करण्यात आलं आहे. हिंदुत्व हे प्रत्येक मानवाच्या प्रतिष्ठेचा आदर करतं आणि एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग स्वीकारतं असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. ते काल अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये आयोजित एक जग एक मानवता या विषयावरील आयोजित धर्मगुरूंच्या परिषदेत बोलत होते. परकीय आक्रमणं आणि आपल्या सांस्कृतिक वारशातील अनेक घटकांचं नुकसान होऊनही भारताची सहअस्तित्वाची परंपरा टिकून राहिली आहे असं सांगत धर्मगुरूंनी समाज प्रबोधनाचं कार्य चालू ठेवलं पाहिजे, तसंच हे कार्य कठीण असलं तरी सध्याच्या जागतिक परिस्थितीत ते आवश्यक आहे असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज लखनौमध्ये एका उद्योग परिषदेला संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री सेतू योजनेअंतर्गत आयोजित या परिषदेत कौशल्य विकास, उद्योजकता आणि व्यावसायिक शिक्षणावर चर्चा होणार आहे. त्यांच्या 3 दिवसांच्या लखनौ दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत लखनौ कॅन्टोन्मेंट परिसरातील 101 कोटी रुपयांच्या 12 विकास प्रकल्पांची पायाभरणी राजनाथ सिंग करतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काल लखनौमध्ये फ्रेग्रन्स पार्कचं उद्घाटन सिंग यांनी केलं, तसंच लाला लजपत राय आणि शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्यांनी संबोधित केलं आणि गोमती नगरमधल्या ज्येष्ठ नागरिक निवासाचं उद्घाटनही राजनाथ सिंग यांनी केलं. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यानचा T20 आशिया चषक सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सुरू होणार आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिकच्या जागी प्रतिकार अवलचा संघात समावेश करण्यात आला आहे. थायलंडनं 28 तारखेला चीनवर विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली आहे. हवामान विभागानं आज ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि विदर्भातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त जम्मू काश्मीर, लडाख, अंदमान आणि निकोबार बेटं, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं आज विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर, विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर होणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज 137वा भाग. आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेचा पुढाकार, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं प्रतिपादन. नेपाळ पुरात मृत्यूमुखी पडल्यांची संख्या 675 मदत आणि बचाव कार्याला वेग आणि T20 आशिया चषक महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड यांच्यात लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

आताच आपण ऐकलात आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं कानू घोष आणि संगीतबद्ध केलेलं मोहन सावंत यांचं गीत. आणि याचबरोबर भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमामधून आम्ही आपला निरोप घेत आहोत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजलेत. सादर करत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन भाग 110.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा पाचवा भाग.
1: महालक्ष्मी जवळच्या बॅटरी हाऊसच्या पलीकडे ब्रिज कँडी स्विमिंग अँड बाथ ट्रस्टची वास्तू आहे. नावात किंचितसा फरक होऊन अजूनही शिल्लक असलेली अस्सल ब्रिटिश काळातली ही एक निशाणी. इसवी सन 1875-76 मध्ये केवळ युरोपियन लोकांसाठी मुंबई शहरात ब्रिज कँडी स्विमिंग अँड बाथ

0: क्लब ही संस्था स्थापन करण्यात आली. गेटवे ऑफ इंडियाप्रमाणे या संस्थेचा जन्मही सुवेज कालव्यामुळेच झालाय. सुवेज कालव्यामार्गे भारतात येण्यासाठी थेट बोट उपलब्ध होण्यापूर्वी युरोपियन प्रवाशांना एडनपर्यंत यावं लागत असे. काही दिवस एडनला मुक्काम करून दुसऱ्या बोटीनं त्यांना मुंबईत यावं लागत असे. एडन हा या प्रवासाचा मधला थांबा म्हणून उपयोगात आणला जात असे. युरोपातून येणाऱ्या प्रवाशांच्या मुक्कामासाठी एडनमध्ये एक हॉस्टेल बांधलं होतं. पुढच्या काही वर्षात युरोपातून मुंबईपर्यंत थेट बोटी उपलब्ध झाल्या, त्यामुळं या हॉस्टेलचं काहीच प्रयोजन उरलं नाही. परिणामी हे हॉस्टेल विकून आलेल्या रकमेतून ब्रिज कँडी क्लब बांधण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. सरकारनंही या प्रस्तावाला प्रतिसाद देत घनदाट जंगलानं व्यापलेल्या या परिसरात समुद्र किनाऱ्यावर क्लबसाठी 5 एकरांची जागा उपलब्ध करून दिली आणि त्या ठिकाणी हा क्लब बांधण्यात आला. भायखळा क्लब, बॉम्बे जिमखाना यांच्याप्रमाणेच ओनली फॉर युरोपियन्स असलेली ब्रिज कँडी क्लब ही तिसरी संस्था. इतर संस्था हळूहळू भारतीय म्हणजे काळ्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या. ब्रिज कँडी क्लब मात्र याला अपवाद होता. 1947 साली ब्रिटिश भारत सोडून गेले, देश स्वतंत्र झाला, तरीही भारतीय लोकांना ब्रिज कँडी क्लब मध्ये प्रवेश मिळायला स्वतंत्र भारतातली पुढची 13 वर्ष जावी लागली. 1960 सालापासून या क्लबमध्ये भारतीयांना प्रवेश देणं सुरू झालं. या क्लबचं वैशिष्ट्य म्हणजे इथला स्विमिंग पूल फाळणीपूर्व भारताच्या नकाशाच्या आकाराचा होता. आता तो आहे की नाही हे माहीत नाही बुवा.
1: वाकानेर हाऊस मागे टाकून जाताना वाटेत लागणाऱ्या बॅटरी हाऊस, ब्रिज कँडी क्लब या ऐतिहासिक वास्तू ओलांडल्यावर डाव्या हाताला ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या शेजारी गर्द झाडीत लपलेली आनंद भवन नावाची वास्तू दिसते. बाहेर तसा बोर्डही आहे. भारत सरकारच्या अणु ऊर्जा आयोगाचे वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ यांचा निवास या प्रशस्त वास्तूमध्ये असतो. आनंद भवनची ही देखणी वास्तू म्हणजे गतकाळातला बनसडा संस्थानचे महाराज इंद्रसिंहजी प्रतापसिंहजी यांचा राजमहाल. 1911 ते 1948 दरम्यान संस्थानचे अधिपती असलेल्या या महाराजांनी 1933 मध्ये मुंबईच्या गव्हर्नरकडून दीर्घ मुदतीच्या लीजवर घेतलेल्या या जमिनीवर हा महाल बांधला. महाराजांची पत्नी आनंद कुवरबा यांचं नाव या राजवाड्याला देण्यात आलं होतं. या महालाच्या बांधणीत पारंपरिक आणि आधुनिक वास्तुकलेचा मिलाफ आहे. त्यावेळी मुंबईत लोकप्रिय झालेल्या आर्ट डेको पद्धतीचा प्रभाव या महालाच्या बांधणीतही दिसतो. कच्छच्या दर्या महाल प्रमाणे हा राजवाडाही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारनं लष्कराच्या वापरासाठी भाड्यानं घेतला होता. तेव्हा झालेल्या या वाड्याच्या नुकसानीपोटी सरकारनं 72,836 रुपये महाराजांना भरपाई म्हणून दिले होते. 1947 मध्ये हे संस्थान भारतीय गणराज्यात समाविष्ट झाल्यानंतर महाराजांचा मुक्काम याच वास्तूत होता. संस्थानच्या स्थावर मालमत्तेच्या वाटणीबद्दल भारत सरकारच्या गृह विभागाशी महाराजांनी केलेल्या सर्व पत्रव्यवहारात 54 आनंद भवन, भुलाबाई देसाई रोड, बॉम्बे हाच पत्ता दिसून येतो.
0: '1960 मध्ये ही जागा भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगानं विकत घेतली आणि त्याचं रूपांतर अणुऊर्जा आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानामध्ये केलं. महालाचं नाव मात्र पूर्वीचंच कायम ठेवलं. आजच्या भाभा अणुसंशोधन केंद्रातल्या शास्त्रज्ञांनी सुरुवातीच्या काळात या महालातल्या प्रयोगशाळांमधून विविध प्रयोग केले होते. 1974 साली भारतानं पोखरणच्या वाळवंटातली पहिली अणुचाचणी ज्यांच्या नेतृत्वाखाली केली ते सुप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ राजा रामण्णा यांचं वास्तव्य काही काळ आनंद भवन मध्ये होतं. 1960 पर्यंत मुंबई राज्याचा भाग असलेलं आणि त्यानंतर गुजरात राज्यात समावेश झालेलं, ब्रिटिश काळात अवघ्या 9 तोफांच्या सलामीचं मान असलेलं हे संस्थान. आकारमानानं लहान असलेल्या या संस्थांच्या मालकीची ही वास्तू मात्र प्रचंड म्हणावी अशीच आहे. ही देखणी वास्तू रस्त्यावरून जेवढी दिसते तेवढीच पाहावी लागते, पण रस्त्यावरूनही हिचं जे दर्शन मिळतं ते तिचा डौल मनावर ठसवण्यासाठी पुरेसं आहे. या महालाची आणखी एक झलक पाहायची असेल तर मेहबूब की मेहंदी या जुन्या हिंदी चित्रपटातलं इतना तो याद है मुझे हे गाणं नक्की पहा. या गाण्यातली जी कडवी राजेश खन्नाच्या

0: वाट्याला आली आहेत त्यातलं एक कडवं या महालाच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालंय.
1: आनंद भवन पाहून पुढे निघालो की आपण काही अंतरावर असलेल्या पेडर रोड पाशी पोचतो. इथेच हिरापन्ना शॉपिंग सेंटर दिसतं. त्याच्या समोरच आपल्या डाव्या हाताला शिवतीर्थ आणि संभवतीर्थ नावाच्या दोन इमारती दिसतात. या जागेवर पूर्वी कोल्हापूरकर छत्रपतींचा शिवतीर्थ पॅलेस नावाचा महाल होता. छत्रपती शाहू महाराजांचा गिरगावातल्या खेतवाडी 13व्या गल्लीत पन्हाळा लॉज नावाचा आणखी एक बंगला होता. गिरगावातल्या या बंगल्यात 6 मे 1922 रोजी छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूपश्चात गादीवर आलेले छत्रपती सर राजाराम महाराज दुसरे यांनी पन्हाळा लॉज विकून आलेल्या 3.5 लाख रुपयात 1923-24 मध्ये वॉर्डन रोडवर एक बंगला खरेदी केला आणि त्याचं रूपांतर शिवतीर्थ पॅलेस मध्ये केलं. पुण्यात शिवाजीनगरला श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या आवारात स्थापन केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा याच शिवतीर्थ पॅलेसमध्ये घडवला गेलेला आहे. छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यूही मुंबईच्या याच राजवाड्यात झाला. आज इथेच थांबूया. आपल्या उरात इतिहास जपून ठेवलेल्या आणखी काही वास्तूंना आपण भेट देणार आहोत उद्याच्या भागात.
0: अज्ञात मुंबई. आताच आपण ऐकला मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा 5वा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन भाग 110. प्रसारभारतीच्या वेबसोटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:10 झाली आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आताच आपण ऐकलत सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं, सुधीर फडके यांनीच संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलं लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं, आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलत आशा भोसले यांनी गायलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाथ महानोर यांचं गीत.

आताच आपण ऐकलत मृण्मयी शिरीष दाडके यांनी गायलेलं पोस्टर गर्ल्स या चित्रपटातून वैभव जोशी यांचं गीत.

0: आता आपण ऐकलं बेला शेंडे आणि बेला शेंडे यांनी गायलेलं जितेंद्र जोशी यांचं हे गीत.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजलेत. आता सादर करत आहोत कार्यक्रम सामुदायिक गायन पाठ. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हिंदी भाषेतल्या गीतांचा पाठ.

0: हमें आशा है ये गीत आपको याद हो गया होगा।
1: जी सर।
0: धन्यवाद।
2: धन्यवाद।
3: आताच आपण ऐकलात सामुदायिक गायन पाठ या कार्यक्रमात हिंदी भाषेतल्या गीतांचा पाठ।
4: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा।
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे पावणे 10 वाजलेत। ऐकूया नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपराग। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मानपमान या नाटकातील प्रदीप नाटेकर यांनी स्वरबद्ध केलेलं खाडीलकर यांचं नाट्यपद।

आताच आपण ऐकलत तनुजा जोग यांच्या स्वरातील गोविंदराव टेंबे यांचं हे नाट्यपद. याचबरोबर नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग या कार्यक्रमामधून आम्ही आपला निरोप घेत आहोत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजलेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. नमस्कार श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करते. शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला गेला. रक्षाबंधन ह्या सणाचं महत्त्व असं आहे की एक बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र बांधते आणि त्याला एका सुंदर अशा बंधनात अडकवते. पण बहीण भावाला राखी बांधण्याच्या आधी आपल्या देवरातल्या परमेश्वराला राखी बांधते आणि त्याच्याकडूनही एक वचन घेते की माझ्या सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणी तू कायम माझ्या पाठीशी उभा राहशील. आणि जेव्हा ही भावना मनातून येते तेव्हा आपल्या मनातला आणि देवारातला देव एक होऊन जातो.

मंदिरात आणि अंतरात जेव्हा परमेश्वर नांदू लागतो तेव्हा अंतरात मनात नैराश्याचे दुःखाचे सावट दूर होऊन जातं आणि प्रवास हा एका सुंदर अशा उजेडाकडे सुरू होतो, उजेड उत्साहाचा, चैतन्याचा.

जेव्हा मन नैराश्य झटकून टाकतं, उदासीनता झटकून टाकतं, तेव्हा मनामध्ये चैतन्याची उभारी येते आणि आपणच आपल्या मनाशी हितगुज साधू लागतो आणि त्याला नवीन नवीन कल्पना देण्याची उमेद देऊ लागतो.

0: एक
1: एक बंधन असं असतं जे आईवडिलांशीही असतं, भाऊ बहिणीचं असतं, पती पत्नीचं असतं, पण सगळ्यात मोठं बंधन असतं ते दोस्तीचं, मैत्रीचं. मैत्रीचं बंधन असं असतं की ज्याची सुरुवात कदाचित लहानपणापासून होते आणि ज्याचा शेवट शेवटच्या श्वासापर्यंत असतो, आणि ते प्रेमाचं बंधन आयुष्यभर सुंदर आठवणी देत राहतं.

0: यार काय म्हणाव, दोस्ती लाया दोघे ही घन चक्कर, जगा वेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर।
1: दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय।
2: थांब, खऱ्या नोटेशी का खेळतोयस
3: ब्रो? ही फाटलेली आहे,
2: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
4: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता।
3: वाव, नवी नोट मिळेल?
2: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील।
4: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।
5: जेव्हा एक माहेरवाशीण लग्न होऊन, एक मुलगी लग्न होऊन आपल्या सासरी जाते, तिचं मन कायम आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये रममाण होऊन जातं। आणि जेव्हा श्रावण महिना लागतो, सणवार सुरू होतात, तेव्हा तिला तिचे बालपणीचे माहेरपणी घालवलेले दिवस खूप आठवू लागतात आणि तिचं मन पुन्हा पुन्हा त्या बंधनात अडकतं।

सगळ्यात सुंदर बंधन प्रेमाचं बंधन आहे. त्या बंधनात मुक्तताही आहे, विश्वास आहे, समर्पण आहे. जेव्हा आपण ह्या बंधनात अडकतो तेव्हा सगळं जग सुंदर दिसू लागतं.

टाइमपास या चित्रपटासाठी महालक्ष्मी अय्यर, चिनार खारकर आणि आनंद मेनन यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं चिनार आणि महेश यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोतेहो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरी वादन राग गुजरी तोडी. त्यांना तबल्याची साथ केली आहे मदन मिश्रा यांनी. ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी बासरीवर वाजवलेला राग गुजरी तोडी.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग गुजरी तोडी, त्यांना तबला साथ केली होती मदन मिश्रा यांनी. आणि याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्रोते हो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आमच्या केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

0: विकासाला समर्पित अशी एक वेबसाईट तयार केली आहे. मला खूप उत्सुकता आहे, हे सर्व कसं घडलं?
1: धन्यवाद सर, आपल्याशी संवाद साधायला मिळाला ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. माझ्याबद्दल सांगायचं तर मी सुरुवातीला इंजिनियर म्हणून काम केलं, त्यानंतर MBA केलं आणि त्यानंतर मार्केटिंगच्या क्षेत्रात उतरलो. मात्र या सर्व प्रवासामध्ये माझी इतिहासातील रुची कायम होती. मला लहानपणापासूनच या विषयाचं एक आकर्षण वाटत आलं आहे. मला नेहमीच इतिहासाशी संबंधित काहीतरी करायचं होतं. विशेषतः इतिहास अधिक रंजक आणि आकर्षक कसा करता येईल यावर काम करण्याची माझी खूप इच्छा होती. त्याबरोबरच इतिहास शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा आणि बदलांना भरपूर वाव आहे असंही मला वाटत होतं. त्यामुळे लोकांपर्यंत इतिहास प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आपण इतिहास गोष्टींच्या स्वरूपात मांडू शकतो असा माझा विश्वास होता.
0: कृष्णजी, भारतीय इतिहासातला कोणता पैलू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटतं आणि ज्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी असं तुम्हाला वाटतं?
1: सर, आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय इतिहास ज्या प्रकारे शिकवला जातो यावरून तुमच्याही लक्षात आलं असेलच की तो अनेकदा एखाद्या विशिष्ट साम्राज्याच्या किंवा राज्याच्या दृष्टिकोनातून मांडला जातो आणि अशा साम्राज्यांवरच प्रमाणाबाहेर भर दिला जातो. या प्रक्रियेत आपण इतर महान साम्राज्यांबद्दल अनभिन्न राहिलो आहोत, जसे की चोल, पल्लव, काश्मीरचे कारकोटा घराणं आणि अहोम, ज्यांनी आसाममध्ये किमान 600 वर्षे आपली संस्कृती आणि मूल्यव्यवस्था जपली. याकरिताच लोकांना या भव्य साम्राज्याची ओळख करून देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार मी केला.
0: कृष्णजी, आपण खूप कठोर परिश्रम करत आहात. मी तुम्हाला एक काल्पनिक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला भारतीय इतिहासातल्या कोणत्याही 3 व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?
1: हो सर, सर्वप्रथम मला राजा राजा चोल किंवा राजेंद्र चोल, जे चोल साम्राज्यातील अत्यंत शक्तिशाली आणि महत्वपूर्ण राजे होते, त्यांच्याशी संवाद साधायला आवडेल. बृहदीश्वर मंदिर किंवा गंगाईकोंड चोलपुरम यांसारखी भव्य शिवमंदिरे उभारण्याची दूरदृष्टी त्यांना कशी सुचली हे मला समजून घ्यायचं आहे. याबाबतची कल्पना कशी सुचली, त्याचं नियोजन कसं केलं आणि पुढील 1-2 हजार वर्षापर्यंत लोकांना प्रेरणा देत राहील अशी निर्मिती करण्याचा विचार त्यांना नेमका कशामुळे सुचला हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याकडून मला हेच शिकायचं आहे. दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे हेमू, ज्यांच्याकडे माझ्या मते भारतीय इतिहासात खूप कमी लक्ष दिलं गेलं आहे. भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण त्यांच्याबद्दल सहसा 2-3 ओळींपेक्षा जास्त काही वाचत नाही. हेमू हे एक सामान्य माणूस, एक सामान्य नागरिक आणि व्यापारी होते. त्यांनी पुढे जाऊन एक साम्राज्य उभारलं. या घटनांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ते केवळ साम्राज्य निर्मातेच नव्हते तर एक लष्करी विचारवंत आणि प्रतिभावान व्यक्तीही होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 23 युद्ध लढली आणि त्यापैकी 22 जिंकली. त्यांची विचार प्रक्रिया आणि एका सामान्य माणसापासून अशा महान राजापर्यंतचा त्यांचा प्रवास समजून घेण्यात मला विशेष रस आहे. आणि तिसरी व्यक्ती एक अत्यंत रंजक व्यक्तिमत्व म्हणजे त्रिभुवन महादेवी नावाची स्त्री. त्या ओदिशामधल्या भौमकर घराण्यातल्या होत्या आणि त्यांची कथाही अतिशय वेदक आहे. साधारणपणे 850 सुमारास शेजारील पाल साम्राज्याने त्यांच्या राज्यावर आक्रमण केलं आणि त्या युद्धात त्यांचे पती जे राजा होते वीरगतीला प्राप्त झाले. परिणामी साम्राज्याच्या विस्तारावर याचा परिणाम झाला. त्यांचे सरदार आणि नेते त्यांना सोडून जाऊ लागले. अशा कठीण परिस्थितीत त्रिभुवन महादेवींनी प्रशासनाची धुरा आपल्या हाती घेतली. त्या भारतातल्या पहिल्या स्वतंत्र महिला राज्यकर्त्यांपैकी एक ठरल्या. त्यांनी केवळ सरकारला स्थैर्यच दिलं नाही तर पुढील 100 वर्षे कलिंग आणि आसपासच्या प्रदेशावर आपली सत्ता टिकवून ठेवण्या इतपत त्याला सामर्थ्यवानही बनवलं. तर सर, अशा या 3 रंजक ऐतिहासिक व्यक्ती आहेत ज्यांना मला भेटायला आवडेल.
0: कृष्णजी, असं वाटतं की तुम्ही जणू एक जिवंत इतिहास झाले आहात आणि त्यात पूर्णपणे तल्लीन झाला आहात. मी आपली वेबसाईट अतिशय उत्सुकतेनं पाहिली.

0: आणि मला त्यात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तो टॅब, ज्याद्वारे लोक या वेबसाईटवर सुधारणा आणि सूचना पाठवू शकतात. अशा विधायक प्रतिक्रियांचं स्वागत करण्याची तयारी असणं हीच मुळात एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपल्याला लोकांकडून सूचना मिळण्यास सुरुवात झाली आहे का आणि आपण त्यावर कशा प्रकारे कार्यवाही करता?
1: हो सर, आम्हाला लोकांकडून अनेक सूचना मिळतात. या सूचनांचे साधारणपणे दोन प्रकार पडतात. एका प्रकारात सुधारणांचा समावेश असतो, जसं की एखाद्या विशिष्ट काळात एका विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केलं होतं किंवा एखादी विशिष्ट लढाई विशिष्ट वेळी झाली होती, यांसारख्या गोष्टी निदर्शनास आणून देणं. आणि दुसऱ्या प्रकारात वेबसाईटवर नवीन वैशिष्ट्ये जोडण्याबाबतच्या सूचनांचा समावेश असतो. आम्हाला अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात. त्यामुळे जेव्हा आम्हाला एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केल्याबाबतची सूचना मिळते, तेव्हा आम्ही ती माहिती घेऊन आमच्याकडील स्त्रोतांशी तिची पडताळणी करतो. जसं आम्हाला एक अशी सूचना मिळाली की आम्ही भारतासाठी जी माहिती प्रदर्शित केली होती ती राज्यांच्या पातळीवरही दर्शवणं अधिक चांगलं ठरेल, म्हणूनच आम्ही ती सुविधा लगेच अंमलात आणली. तसंच मुलांसाठी ही माहिती अधिक आकर्षक वाटावी या उद्देशानं आम्ही सर्व राज्यांची सांख्यिकीय माहिती ट्रम्प कार्डच्या स्वरूपात सादर करणारी आणखी एक सुविधा सुरू केली. त्यानंतर ही सर्व माहिती एकाच ठिकाणी एकत्रित केली जेणेकरून ती कोणालाही डाउनलोड आणि शेअर करता येईल अशी एक सूचना करण्यात आली. सध्या आम्ही या सूचनेवर काम करीत आहोत. आपण सगळेच परिपूर्ण नसल्यामुळे आपल्याकडून चुका होऊ शकतात हे मान्य करणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही यात दुरुस्तीची सुविधा समाविष्ट केली आहे. आम्हाला ही साईट सर्वांच्या उपयोगाची असावी असं वाटतं. काळाच्या ओघात लोकांचं योगदान सामावून घेऊन आम्हाला असं एक व्यासपीठ उभारायचं आहे जे इतिहासाला पुढील अनेक वर्षांसाठी एक रंजक विषय बनवेल.
0: कृष्णजी, आपण खरंच एक उल्लेखनीय काम केलं आहे. इतिहासा व्यतिरिक्त आपल्याला नक्कीच अनेक छंद असतील. आपण आणखी काय करता?
1: नाही सर, मी तसा थोडा कंटाळवाणा माणूस आहे. मला तंत्रज्ञान आणि इतिहासामध्ये खूप रस आहे आणि या दोन विषयांची सांगड घातलेल्या उपक्रमावर मी काम करत असल्यामुळे दिवसभर त्यातच पूर्णपणे मग्न असतो.
0: ठीक आहे कृष्णजी, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही अतिशय चांगली सुरुवात केली असून मला खात्री आहे की तुमचा हा दृष्टिकोन लोकांना नक्कीच भावेल आणि त्यांना आकर्षित करेल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. मित्रांनो, कृष्णजींचा हा उपक्रम केवळ इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच भूतकाळाबद्दल रंजक पद्धतीने जाणून घ्यायला मदत करेल. तुमच्याकडेही अशा उपक्रमांविषयी काही माहिती असेल तर कृपया नक्की शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, विकसित भारतासाठी अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम सध्या संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे, अंमली पदार्थ मुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थ मुक्त भारत. या मोहिमेत मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत आहे. हा उपक्रम भारताच्या तरुणांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प आहे. मित्रांनो, अंमली पदार्थांचं व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच उद्ध्वस्त करत नाही तर त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही परिणाम भोगावे लागतात. अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचं मी कौतुक करू इच्छितो. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी तुम्ही एखादं प्रभावी घोषवाक्य सुचवू शकाल का? आपले तरुण संगीतकार अंमली पदार्थ मुक्त जीवनाचा संदेश देणारी गाणी तयार करू शकतील का? विद्यार्थी आणि नाट्य समूह अशी हृदयस्पर्शी लघु नाटकं लिहू शकतील का ज्यातून अंमली पदार्थांचे धोके अधोरेखित केले जातील आणि त्याचबरोबर व्यसनावर मात करण्याचा मार्गही दाखवतील? आपल्या देशात उत्कृष्ट आशय निर्मिती करणाऱ्यांची कमतरता नाही. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी विविध भाषांमध्ये असा आशय तयार करावा ज्यामुळे समाजाला मदत होईल. तुमचे हे प्रयत्न योग्य हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर नक्की शेअर करा, कारण अनेकदा औपचारिक मोहिमांपेक्षा अशा सर्जनशील प्रयत्नांचा प्रभाव अधिक पडतो.

भारताच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून आणि व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याच्या या उदात्त कार्यात आपण सर्वजण आपलं योगदान देऊया. कृपया हॅशटॅग नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरून तुमचे प्रयत्न सोशल मीडियावर शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला आपल्या सभोवताली देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळतात. या काळात प्रत्येकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकच दृढ होत असते. राष्ट्रीय हातमाग दिन आणि भारत छोडो आंदोलनाच्या स्मृती दिनापासून ते फाळणीच्या भीषणतेची आठवण सांगणारा दिवस अशा विविध प्रसंगांमुळे हा महिना विशेष ठरला आहे. स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतात. हर घर तिरंगा ही मोहीम या भावनेला अजून बळकट करते. हे वर्ष आणखी एका कारणास्तव अत्यंत महत्वपूर्ण ठरलं आहे, कारण या वर्षी वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी 8 कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड करण्यात आले आणि तिरंग्याचा हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही, तर यावर्षी सूर्यपथ तिरंगा या उपक्रमाद्वारे आपल्या तिरंग्याने जगभरात एक अनोखा प्रवास केला. फिजीमधील सुवा इथं सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर आशिया, आफ्रिका आणि युरोपमधल्या भारतीय दूतावास आणि कार्यालयांमध्ये तो फडकवण्यात आला आणि अखेरीस तो अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को पर्यंत पोहोचला. अशाच प्रयत्नांमुळे समाज एकत्र येत असतो, तसंच यामुळे देशाशी असलेलं आपलं नातंही अधिक दृढ होतं. या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, माझ्या प्रिय देशवासियांनो, शहरांपासून ते गावातील रस्त्यांवर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाखो महिला आपापल्या कामात व्यग्र असतात. काही जणी भाजीपाला विकतात, काही फळं, काही चहाचे स्टॉल लावतात, तर काही जणी फुलं, दिवे आणि पूजेचं साहित्य विकतात. अनेकदा केवळ भांडवलाच्या अभावामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नाही, पण आता पीएम स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत आहे. महिला सक्षमीकरणाच्या या पैलूवर जितकी चर्चा व्हायला हवी तितकी होत नाही. पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जवळपास 46% महिला आहेत. याचा अर्थ देशभरातील अंदाजे 35 लाख महिला या योजनेत सामील होत आहेत आणि आपला व्यवसाय वाढवत आहेत. मित्रांनो, गाझियाबादची बबीता शर्मा हे याचं उत्तम उदाहरण आहे. बबीता पूजेचं साहित्य विकण्याचा एक छोटा स्टॉल चालवत असे. फुलं, दिवे, अगरबत्ती आणि नारळ यासारख्या वस्तू विकून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत असे. तिनं खूप मेहनत केली, पण तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची गरज होती. तिला पीएम स्वनिधी योजनेतून आर्थिक मदत मिळाली. तिनं आपल्या स्टॉलवरील मालाचा साठा वाढवला आणि व्यवसाय वाढवला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि हळूहळू तिच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या स्टॉलचं एका दुकानात रूपांतर झालं. मित्रांनो, बंगळुरूच्या टी एस निंगम्मा यांचं उदाहरणही खूप प्रेरणादायी आहे. निंगम्मा आणि त्यांच्या पतीने इडली, डोसा आणि सांबार विकण्याचा एक छोटा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय यशस्वी झाला, पण त्यांना विस्तारासाठी भांडवलाची गरज होती. निंगम्मा यांनाही पीएम स्वनिधी योजनेतून मदत मिळाली. त्यांनी आपल्या गाडीची सुधारणा केली, मोठ्या प्रमाणात माल खरेदी करण्यास सुरुवात केली आणि मेन्यूमध्ये अनेक नवीन पदार्थांचा समावेश केला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. आज त्या आपल्या 3 मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत आहेत. मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीचा व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्यही त्यासोबत प्रगती करतं. मुलांचं शिक्षण सुधारतं, घरातील गरजा पूर्ण होतात आणि स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण आहे. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छतेमध्ये एक मोठा सद्गुण आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात, तेव्हा होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही, तो त्या जागेची संपूर्ण ओळखच बदलून टाकतो. देशाच्या विविध भागातील स्वच्छतेसाठीचे असे प्रयत्न आम्हाला सतत प्रेरणा देत राहतात. पटवाई हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तिथे आकाश आणि रोहन या नावाच्या दोन मित्रांच्या लक्षात आलं की त्यांचा आजूबाजूचा परिसर घाणीनं भरलेला आहे. मग आकाश आणि रोहन यांनी कचऱ्याच्या पिशव्या उचलल्या आणि साफसफाईसाठी निघाले. हळूहळू इतर तरुणही त्यांच्यात सामील होऊ लागले. क्लीन अप पटवाई या नावाचा एक गट तयार झाला. या तरुणांनी आतापर्यंत गंगेचे 4 घाट स्वच्छ केले आहेत आणि 1 टनाहून अधिक प्लास्टिक कचरा त्यांनी हटवला आहे. त्यांनी असंख्य तलाव आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ केली आहेत. मित्रांनो, या वर्षी श्री अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि सार्वजनिक सहभागाचं असंच एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं. हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांनी खडतर मार्गांवर रात्रंदिवस सेवा बजावली. या वर्षीच्या यात्रेदरम्यान 400 मेट्रिक टनांहून अधिक कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. ह्या प्रयत्नातील एका गोष्टीचं मला विशेष कौतुक वाटलं. या स्वच्छता मोहिमेत भाविकांनीही सहभाग घेतला. 16,000हून अधिक यात्रेकरूंनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. 10,000हून अधिक यात्रेकरूंना जबाबदार यात्री प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. इथे एक अनोखा प्रयोगही करण्यात आला. यात्रेदरम्यान घोडे आणि खेचरांच्या शेणाचं बायोगॅसमध्ये रूपांतर करण्यात आलं आणि त्या स्वच्छ ऊर्जेनं स्वच्छ ज्योत प्रज्वलित करण्यात आली. अशा प्रकारे बाबा बर्फानींच्या या पवित्र यात्रेदरम्यान स्वच्छता ही सेवा आणि श्रद्धेचं एक रूप ठरली. मित्रांनो, आपली गावं असोत वा शहर, आपल्या नद्या असोत वा तीर्थक्षेत्र, त्यांची ओळख आपल्या वागणुकीनेही घडते. आणि जेव्हा या वागणुकीत स्वच्छतेचा समावेश होतो, तेव्हा त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी कधी एक छोटा छंद जीवनातील मोठ्या संधींचे दरवाजे उघडतो. नागालँडच्या फेक जिल्ह्यातील वेसालू पुरो यांचा प्रवासही असाच आहे. वेसालू एका शेतकरी कुटुंबात वाढल्या. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या आईवडिलांना शेती करताना पाहिलं होतं आणि त्यांना फुलांबद्दल खूप प्रेम होतं. 2021 मध्ये हा छंद जोपासत त्यांनी लहान प्रमाणावर फुलांची लागवड करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना त्यात क्षमता दिसू लागली. त्यांच्या लक्षात आलं की लग्न समारंभ असो वा इतर सण, फुलांना नेहमीच मागणी असते. वेसालू यांनी हा छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्यांनी स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातून शास्त्रीय पद्धतीनं फुलशेतीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी केवळ 0.5 एकर जमिनीवर हजारो ग्लॅडिओलसची रोपं लावली. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात 5,000हून अधिक फुलं उमलली. मित्रांनो, हे यश वेसालू यांच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरलं. त्यांनी आपला पुष्प शेतीचा व्यवसाय आणखी विस्तारला. जी फुलं एकेकाळी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित होती, ती आता नागालँडमधून दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये पोचत आहेत. वेसालू पुरो यांचा प्रवास आपल्याला दाखवून देतो की जेव्हा एका छंदाला कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळते, तेव्हा तो नवीन संधींची दारं उघडू शकतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे एक छोटासा प्रयत्न सुरू करतात आणि अल्पावधीतच त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांच्या जीवनात बदलाचा मार्ग मोकळा होतो. ओडिशाच्या देब्रीगडमध्ये धोदारो कुसुम या नावाचं एक गाव आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या गावातील रहिवासी मैथिली भुये जवळजवळ दररोज जंगलात जायची. कधी लाकूड फाटा गोळा करायला, कधी महुआ आणि तेंदूची पानं गोळा करायला, तर कधी बांबूचे कोंब आणि इतर

जंगलातील वस्तू गोळा करायला. तिच्या आणि इतर अनेक कुटुंबांच्या गरजा या जंगलातून भागत होत्या. पण मग मैथिलीजी देबरीगड इको टुरिझममध्ये सामील झाल्या. येथून जंगलासोबतच्या त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळालं. आता वनसंवर्धन हे त्यांच्या उपजीविकेचं साधन बनलं. मित्रांनो, मैथिलीजींच्या आयुष्यातील या बदलाने इतर महिलांना प्रेरणा दिली. आज 60 हून अधिक महिला वनसंवर्धनात सहभागी आहेत. काही वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतात, काही गवताळ प्रदेशांच्या विकासात गुंतलेल्या आहेत, तर काही महिला पर्यावरण पर्यटन उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. मित्रांनो, मैथिलीजी आणि देबरीगडच्या या भगिनींनी दाखवून दिलं आहे की निसर्गाचं रक्षण करता येतं आणि जीवन समृद्ध होऊ शकतं. या सर्व भगिनींचे प्रयत्न आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहेत. मित्रांनो, आज आपल्या मुलींची स्वप्न पृथ्वीवरून अवकाशात झेप घेत आहेत. आणि तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की भारत जगभरातील अशा हजारो मुलींना एकत्र आणत आहे ज्यांची स्वप्न अशीच आहेत. या उपक्रमाला मिशन शक्ती सेट असं म्हटलं जातं. याच्या माध्यमातून 108 देशांमधल्या 12,000 विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळत आहे. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथे या मोहिमेचं एक सुंदर चित्र पाहायला मिळालं. मिशन शक्ती सॅटच्या दुसऱ्या टप्प्याला गौतम बुद्ध विद्यापीठात सुरुवात झाली. याप्रसंगी विविध देशातील आणि भारतातील सुमारे 100 विद्यार्थिनी एकत्र जमल्या. भारतातील दुर्गम भागातील निवडक विद्यार्थिनी देखील यात सहभागी होत आहेत. या संपूर्ण प्रयत्नाचं उद्दिष्टही खूप खास आहे. संपूर्णपणे विद्यार्थिनींच्या सहभागाने तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या ॲव्होकॅडो हे फळ खूप लोकप्रिय झालं आहे. पूर्वी या फळाबद्दल फार कमी लोकांना माहिती होती. त्याचं मूल्य आणि मागणी दोन्ही कमी होतं. पण आज ते जेवणाच्या ताटांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आज ते आरोग्य आणि प्रीमियम बाजारपेठांमध्येही एक आवडतं फळ झालं आहे. ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही खूप उपयुक्त आहे. आंध्र प्रदेशातील कडपा येथील वरदराजजी हे याचं एक उदाहरण आहे. ते अनेक वर्षांपासून आपल्या शेतात टोमॅटो आणि केळी पिकवत होते. एके दिवशी त्यांनी आपल्या मित्राच्या शेतात ॲव्होकॅडोचं पीक पाहिलं. यानंतर त्यांनी YouTube वरून त्याबद्दल माहिती मिळवली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 4 टन ॲव्होकॅडोचं उत्पादन केलं आहे. आज ते थेट स्थानिक दुकानांना त्याचा पुरवठा करत आहेत. नवीन पिकं, वैज्ञानिक सल्ला आणि थेट विपणनाने त्यांच्या छोट्या शेताचं उत्पन्न पूर्णपणे बदलून टाकलं आहे. तमिळनाडूतील कोडाईकनाल येथील शेतकरी चंद्रशेखरन यांनी 1/2 हेक्टर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड सुरू केली आहे. त्यांना त्यासाठी चांगला भाव मिळत असून त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. कर्नाटकातील चिकमगलुरू येथील काही शेतकरी बंधू भगिनींनी त्यांच्या कॉफीच्या मळ्यांमध्ये ॲव्होकॅडोची लागवड केली आहे. यामुळे त्यांना कॉफी आणि मिरीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. मित्रांनो, आपण शहरातील रेस्टॉरंटमध्ये अनेकदा ॲव्होकॅडो टोस्ट बद्दल ऐकतो. पण याच ॲव्होकॅडोच्या माध्यमातून आपल्या कल्पक शेतकऱ्यांनी कमाईचा एक नवीन मार्ग शोधला आहे. याचा अर्थ असा की आपल्याच ॲव्होकॅडोनं तुमच्या टोस्टची चव वाढवली आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढवलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसातच 3 सप्टेंबर रोजी आपण महान अभिनेते उत्तम कुमार यांची

0: जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. मित्रांनो, उत्तम कुमार हे एक अष्टपैलू अभिनेते होते ज्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली. चित्रपट प्रेमींचा असा विश्वास आहे की श्री सत्यजित रे यांनी नायक द हिरो या चित्रपटाची संपूर्ण पटकथा महान अभिनेते उत्तम कुमार यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. श्री सत्यजित रे म्हणाले की त्यांच्यामध्ये प्रतिष्ठेसोबतच विलक्षण भावनिक खोली होती. त्यांनी आपल्या पात्रांना जिवंत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. उत्तम कुमार त्यांचा साधेपणा आणि परोपकारासाठी ओळखले जात होते. त्यांचं जीवन आपल्याला एक धडाही शिकवतं की कधीही हार मानू नका. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून राहिले आणि यामुळेच ते इतके यशस्वी झाले. मित्रांनो, मला आठवतंय की जेव्हा मी कोलकात्यात रोड शो करत होतो तेव्हा मी उत्तम कुमार यांच्या घरासमोरून गेलो होतो. तिथल्या एका व्यक्तीनं मला त्यांचा एक फोटो भेट दिला. मी महान नायक उत्तम कुमार यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. ते सदैव आपल्या हृदयावर राज्य करतील. महान नायक उत्तम कुमार चेरोदिन मानुषे हृदये राज कोरबेन. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात. येत्या काळात आपण आणखी अनेक महत्वाचे सण साजरे करणार आहोत. 4 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा शुभ सण आहे. सप्टेंबर महिन्यात आपण विश्वकर्मा पूजा देखील साजरी करणार आहोत. या निमित्ताने आपण आपल्या सभोवतालच्या कारागिरांचा, हस्तकलाकारांचा आणि विश्वकर्मा मित्रांचा सन्मान केला पाहिजे. काही महिन्यात दिवाळी सुद्धा येत असून तिची तयारी हळूहळू सुरू होत आहे. या सणासुदीच्या काळात मी तुम्हाला पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचं आवाहन करू इच्छितो. आणि व्होकल फॉर लोकल म्हणजे केवळ मातीचे दिवे विकत घेणं नाही, त्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे. आपण आपल्या घरासाठी जे सामान विकत घेतो ते भारतात तयार झालं आहे हे एकदा बघून घ्या. भारताच्या आत्मनिर्भर होण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंचा अभिमानाने स्वीकार करण्यानेच विस्तारत जाईल. हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या क्रिएटिव्ह वर्ल्ड मधील मित्रांची, इन्फ्लुएन्सरची आणि सेलिब्रिटीची यात महत्वाची भूमिका आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः व्होकल फॉर लोकलचा स्वीकार करा आणि इतरांना त्यासाठी प्रेरित करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नातून समाजात एक मोठा बदल घडवून आणत आहेत. कृपया मन की बात साठी त्यांच्याबद्दल लिहा. तुमचे अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यातील कोणासाठी तरी एक नवी प्रेरणा ठरू शकतात. मी तुमच्या सूचना आणि अनुभवांची वाट पाहत आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, हा मराठी अनुवाद आज रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल.

मध्यम लहरी 537.60 मीटर तसेच 558 किलोहर्ट्झवरही आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोतेहो, दुपारचे 12:04:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची रश्मी वारंग हिने घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज आपण ऐकणार आहोत या मुलाखतीचा भाग पहिला.
1: गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
2: आकाशवाणीच्या विविध वाहिन्यांवर जो आवाज ऐकल्याशिवाय आपल्या सगळ्यांची सुरेल सकाळ किंवा संध्याकाळ किंवा रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा जो आवाज ऐकल्याशिवाय आपल्या कार्यक्रमांना परिपूर्णता येत नाही, असा हा स्वर आत्ताच आपण ऐकलात. कारण आहे आजच्या ह्या गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रमाचं. या आवाजाची आपल्याला नव्याने ओळख करून द्यायची गरजच नाहीये, कारण आपण सगळ्यांनी ओळखलेला आहे की आज गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आपलं खूप मनापासून या वाहिनीवर स्वागत.
3: धन्यवाद.
2: आज आकाशवाणीच्या या वास्तूमध्ये आपण आलेला आहात आणि आकाशवाणीशी आपलं एक खास नातं आहे, तर कसं वाटतंय या वास्तूमध्ये येऊन?
3: मी स्वतःच्या घरात आल्यासारखं वाटतं. म्हणजे असं की 1958 साली माझे वडील तीर्थरूप मोरेश्वर साठे हे पुणे आकाशवाणीवरती अनाउन्सर म्हणून नोकरीला लागले आणि पुण्यामध्ये म्हणजे गीत रामायण वगैरे झालं त्याच्यानंतर जस्ट असेल त्यावेळी मी 7-8 वर्षाचा होतो. तर त्याच्यानंतर बालगायक म्हणून मी आकाशवाणीवर खूप वेळा गेलोय.
2: अच्छा.
3: म्हणजे सगळे आकाशवाणीमधले त्यावेळचे स्टाफ ज्यांची नावं मला नंतर मोठे साहित्यिक म्हणून कळली, ते म्हणजे व्यंकटेश माडगुळकर, ज्योत्स्ना देवधर, अशी मोठी मोठी लोक तिथे होती. आणि नंतर तिथे काही अधिकारी असे होते की जे नंतर दूरदर्शनवरती कामाला आले, त्यांची नंतर दूरदर्शनवरती भेट झाली. आता याकूब सईद पुणे आकाशवाणीवरती अधिकारी म्हणून ट्रेक्स म्हणून नोकरीला होते आणि मी वडिलांचा डबा देण्यासाठी जायचो.
2: अच्छा.
3: आणि त्यांच्या रूम मध्ये तो ठेवायचो. म्हणजे अगदी लहानपणापासून मी त्यांना ओळखतो. त्याच्यानंतर मुंबई आकाशवाणीवरती सुद्धा मी जेव्हा आलो त्यावेळी मुंबई आकाशवाणीवरती यशवंत देव होते, प्रभाकर पंडित होते, करुणा देव होत्या, शरद जांभेकर होते. तर ही सगळी मंडळी खूप प्रेमाने बोलायची माझ्याशी आणि माझी चांगली ओळख होती त्यांच्याकडे. मी गायचो पण पूर्वी रेडिओ स्टार असा प्रकार होता, तो स्टारचं नाविन्य केव्हाच गेलं होतं लहानपणीच. तर लहानपणी आकाशवाणीवरती मी मधुकर गोळवळकरांची गाणी म्हटलेत, श्री रामचंद्रांचं एक गाणं म्हटलंय, त्याच्यानंतर अजून 2-3 संगीतकारांची गाणी

0: सांगितलेत. श्रीरामचंद्रांचं एक गाणं मला नक्की आठवतं आता की आम्ही भारतवासी मुले असू विजेची फुले असं एक गाणं होतं. ते लहान मुलांचं गाणं त्यांनी बसवलं होतं अण्णांनी श्रीरामचंद्रांनी आणि त्याच्यात मी बालगायक म्हणून होतो. तर ही उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे त्यावेळेला दडपण असं काही नसायचं लहान असल्यामुळे मुलं बोल्ड असतात तसं माझं होतं त्यामुळे त्याही या लोकांच्या बरोबर खूप छान मैत्री नंतर सुद्धा झाली. म्हणजे अण्णांच्या बरोबर खूप वेळा मी भेटलो माझ्या लग्नाला अण्णा आले होते त्यामुळे त्यांचं एक विशेष प्रेम होतं. मी घाशाराम कोतवालमध्ये काम करायचो त्यावेळे बऱ्याच वेळा ते बालगंधर्वच्या समोरच राहायचे तर ते विंगेत उभे असायचे नाटक बघत. तर आम्ही एकमेकांना कोपरं मारायचे म्हणायचं बघ विंगेत बघ कोण आहेत अण्णा आहेत तिकडे. आणि आम्हाला एक वेगळीच मजा यायची की श्रीरामचंद्र आमचं नाटक बघतात. त्यांच्याकडे मी नंतर पण गायलो तरुणपणी पण श्रीरामचंद्रांच्याकडे गायलो राम कदमांच्याकडे गायलो. तर त्यामुळे ते जे माध्यमाचं जे एक दडपण असतं ते कधीच नव्हतं मला.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मी आकाशवाणीवरती येतो मी आकाशवाणीचा फॅमिली मेंबर असं मी म्हणतो.
1: नक्कीच. आता अगदी आपल्याकडे 23 जुलैलाच आकाशवाणीने 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं असताना त्या औचित्याने त्या निमित्ताने तुमचं इथं येणं होत आहे की जे फॅमिली मेंबर आहेत आकाशवाणीचे तर हे आमच्यासाठी खास आहे.
0: याची मला अजून एक वेगळी आठवण आहे. मला वाटतं 75 वर्ष असतील आकाशवाणी झालेली.
1: हा
0: त्यावेळी एक फंक्शन झालं होतं त्या फंक्शन मध्ये मी पसायदान गायलो होतो.
1: हा एक छान सुंदर योग त्यानिमित्ताने जुळून आलेला आहे. तुम्ही आताच उल्लेख केलात की अगदी लहान वयापासून तुम्ही गायला लागलात पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसा तुमचा हा गाता गळा पहिल्यांदा कोणाला जाणवला कोणी ओळखला की अरे छान गाण्याची कला आहे.
0: त्या अर्थाने माझे गुरु माझे वडीलच.
1: अच्छा.
0: माझ्या वडिलांना उत्तम हार्मोनियम वाजवता यायची. माझी एक सख्खी आत्या संगीत विशारद होती म्हणजे गांधर्व विनायकराव पटवर्धनांच्याकडे शिकली ती त्यामुळे आमच्या घरामध्ये गाणं होतं. माझी दुसरी आत्या आहे तिचे दोन्ही मुलं गाणारी होती शरद जोशी म्हणून ते संगीत रत्न त्यांनी केलं. तर त्यांच्या मागे मी तंबोऱ्याला बसायचो लहान असताना तंबोरा वाजवायला.
1: साधारण वय
0: घरी म्हणजे 8-10 वर्षाचा असेल पण त्याच्या आधी घरामध्ये मी गुणगुणत होतो नकळत मला माहित नाही. आणि त्यावेळे त्या गाण्याची जी भावना आहे त्यातल्या की ते विरहगीत आहे किंवा काय याची मला कल्पना नव्हती. म्हणजे तो तो चंद्रमान वाद तीच चैत्र यामिनी आणि एकांती मज समीप ह्या भावना कळण्या इतकं वय नव्हतं पण ती चाल इतकी बाबूजींची आवडली होती मला तर मी ती गुणगुणत होतो. आणि ती गुणगुणत असताना माझ्या वडिलांनी ऐकलं त्यांना ते सुरात वाटलं गाणं ते म्हणले की ह्याला कळतोय सूर म्हणून मग त्यांनी मला गाणं शिकायला क्लासला पाठवलं. माझे पहिले गुरु होते मुकुंदराव गोखले ते पण विनायक भाऊंचे शिष्य. साधारण 6वी ते 10वी असा मी त्यांच्याकडे 4 वर्ष शिकलो आणि पण ते 4-5 जणांचे मिळून क्लास घ्यायचे त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणं त्यांना शक्य नव्हतं परंतु त्यांच्याकडे बेसिक माझं तयार झालं.
1: अच्छा.
0: म्हणजे स्वर म्हणा आलाप म्हणा काही मोजके राग त्यांनी शिकवले पण त्याच्यामध्ये म्हणजे एक पूर्वतयारी ज्याला म्हणता येईल एक फाउंडेशन त्यांच्याकडनं करून झालं. त्याच्यानंतर मॅट्रिकची परीक्षा शाळेचा रिझल्ट चांगला लागावा म्हणून 10वीचा निकाल जो असतो तो कडक लावायचे.
1: अच्छा.
0: म्हणून त्यावेळे मी गाणं त्यांच्याकडे शिकणं बंद झालं आणि ते जे बंद झालं ते एकदम 5 वर्ष बंद झालं 11वी आणि फर्ग्युसन कॉलेजची 4 वर्ष. का कारण नाही माहिती नाही मला. म्हणजे मी सायन्सला होतो त्यामुळे मला वेळ पण नाही मिळायचा. संध्याकाळी क्लासेस असायचे दिवसभर लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स असायचे त्यामुळे गाण्यासाठी वेगळा वेळ मिळत नव्हता. आणि काढता आला असता परंतु का कोण जाणे पण ते मी केलं नाही. पण त्याचा एक नकळत चांगला परिणाम असा झाला की ते वय असं असतं 16-17 वर्षाचं की पुरुष गायकांचा आवाज फुटतो.
1: बरोबर.
0: आणि तो आवाज फुटण्याचा जो काळ असतो त्या काळात तुम्ही ओव्हरस्ट्रेन करून चालत नाही व्होकल कॉर्डला. आणि मी बरोबर जो गायलो नाही तोच पिरियड होता. 21 वर्षापर्यंत जवळपास मी गायलोच नाही त्यामुळे ती व्होकल रेस्ट जी आहे ती मला मिळाली. आवाज फुटण्याचा भाग सगळा निघून गेला. आवाज फुटला असेल नसेल माहित नाही फुटताना काय आवाज झाला नाही पण थोडक्यात म्हणजे काय की देवाच्या दयेनी ती बरोबर व्होकल रेस्ट मला पाहिजे होती ती त्यावेळी मिळाली. म्हणजे हे सगळं नियतीने घडून आणलं असं मी आता म्हणतो पण त्यावेळी का असं घडलं असेल याचं कारण मला देता येत नाही. पण नंतर मग मी बीएससी झाल्यानंतर मला कुठे जावं, मला एमएससीला जायचं होतं, ऑर्गॅनिकमध्ये एमएससी करायचं होतं, पण त्याला काय ऍडमिशन मिळाली नाही. त्यावेळे पण परत माझे गुरु वडीलच माझे,
1: अच्छा,
0: ते मला म्हणले की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये साऊंड रेकॉर्डिंगचा एक कोर्स आहे, कारण ते रेडिओला असल्यामुळे ते रेडिओला ते ध्वनीचित्र नावाचं म्हणजे साऊंड डॉक्युमेंटेशन झालं, एका आठवड्यात घडणाऱ्या सगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम जे पुण्याच्या शहरात मोठे होतात त्याचं रेकॉर्डिंग करून आणायचं इंजिनियर्स, आणि त्याचं एडिटिंग करून त्याचा एक कार्यक्रम ध्वनीचित्र म्हणून करायचे ते.
1: अरे वा.
0: आधी भगवान पंडित म्हणून करायचे, त्याच्यानंतर माझ्या वडील करायचे, आणि मग त्यावेळे ते सगळे रेकॉर्डर्स टेप रेकॉर्डर्स वगैरे सगळे हाताळायचे. त्यामुळे त्यांना ते कुठेतरी याची कल्पना होती फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असं साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स आहे.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं आता तुला कुठे ऍडमिशन मिळत नाहीये, तर मला आधी त्यांनी सजेस्ट केलं की बीएससीला संलग्न असे जे काही कोर्स आहेत म्हणजे लेदर टेक्नॉलॉजी, पेन टेक्नॉलॉजी वगैरे ते का नाही करत, पण त्याच्यात कुठे मन रमे ना, म्हटलं नाही याला काय अर्थ नाही. पण त्यांनी मला हे जेव्हा सांगितलं की साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स आहे एफटीआय मध्ये, आणि अख्ख्या भारतामध्ये फक्त एकच इन्स्टिट्यूट आहे ते म्हणजे पुण्यात.
1: अच्छा.
0: त्यावेळेला
1: बरोबर.
0: आता मग कुठे कुठे मुंबईत पण छोटे छोटे कोर्स होतात, आणि मग मला तिकडे ऍडमिशन मी घेतली. मी बीएससी असल्यामुळे मला लगेच ऍडमिशन मिळाली, कारण आधी एक रिटर्न टेस्ट असते, ती इंटरच्या लेवलची म्हणजे आताच्या बारावीच्या लेवलचे प्रश्न असतात. तर मी बीएससी हून गेलो होतो, त्यामुळे फिजिक्स मॅथ्स कंपल्सरी होतं साऊंड रेकॉर्डिंग साठी. ते माझं केमिस्ट्री फिजिक्स मॅथ्स असे सब्जेक्ट होते, त्यामुळे मला सहज ते जमलं. त्याच्यानंतर रिटर्न टेस्ट झाल्यानंतर वायवा होती, म्हणजे जे प्रत्यक्ष मुलाखत ती मग त्यावेळी गिरीश कर्नाड त्यावेळेला अध्यक्ष होते, म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूटचे संचालक होते, आणि भास्कर चंदावरकर तिथे म्युझिक शिकवायचे, प्रोफेसर ऑफ म्युझिक होते. म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचे एस बी ठकार म्हणून होते, ते साऊंड रेकॉर्डिंग शिकवायचे. तर हे तिघ जणांनी, अजून काही स्टाफमधली लोक होती, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला, आणि त्यांना मी अगदी आयत्या वेळेस सुचलेलं उत्तर दिलं. त्यांना म्हटलं मी लहान असताना रेडिओवर जात होतो, आणि मला त्यावेळेला साऊंड रेकॉर्डिंग ह्या तंत्रज्ञानाचं आकर्षण निर्माण झालं.
1: अच्छा.
0: अगदी आयत्या वेळेस सुचलेलं उत्तर, पण त्यांना पटलं.
1: अच्छा.
0: आणि मग 500 लोकांमध्ये 50 लोक व्हायवाला आले होते, त्यातल्या 10 लोकांची निवड झाली, त्याच्यात मी होतो. आणि मग फिल्म इन्स्टिट्यूटचा कोर्स केल्यानंतर तिथे एक त्यावेळेला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ज्युनियर जे यायचे त्यांचं थोडस रॅगिंग, पण फार शारीरिक लेवलला नाही, पण अगदी किरकोळीत व्हायचं. तर त्यावेळेला तुझ्या हॉबीज काय, तर मी गाणं असं म्हटल्यानंतर मला गाऊन दाखवायला लागलं, आणि मग मला काहीतरी गायला लावायचंय.
1: अच्छा.
0: आणि माझ्याकडे कुठली गाणीच नसायची, कारण मी सोडलेलं होतं साऊंड गाणं, शिक्षणच सोडलं होतं. त्यामुळे मग मी काहीतरी म्हणायचो, मग ते म्हणले 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात तुझा एक ऍटम पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण त्या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूटचा ऍडमिनिस्ट्रेशनचा सगळा स्टाफ येतो, आणि त्यांचे घरची लोक येतात, तर ते सगळे मराठी आहेत, तर काहीतरी मराठी गाणं म्हणून. तर मी जितेंद्र अभिषेकींचं सर्वात्मका सर्वेश्वरा मी माझ्या आत्याभाऊंकडनं मागे तंबोरा वाजवताना शिकलो होतो, तेवढंच मला येत होतं. ते मी गायलो, आणि आमचा जो कल्चरल सेक्रेटरी होता त्यांनी रोटरॅक म्हणजे यंग रोटेरियनची एक बॉडी आहे, त्यांनी इंटरकॉलेजेट स्पर्धा घेतल्या होत्या.
1: अच्छा.
0: क्लासिकल आणि लाईटच्या त्यांनी दोन एंट्रीज दिल्या होत्या, आणि ते दोघं जण काही कारणामुळे गाऊ शकले नव्हते. तर तो म्हणला मी एवढा भांडलो त्या मीटिंगमध्ये, आता माझं नाक कापलं जाईल, तर तू एक काम कर, तुला हे म्हणता येतंय 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या रिहर्सलला तू मला म्हणला की 16 ऑगस्टला हे गाणं म्हण माझ्यासाठी, असं असं, नाहीतर म्हणे इन्स्टिट्यूटचं नाव खराब होईल, आपण मी एंट्री दिली एवढी भांडून. आणि कसा असतो नियतीचा कल काय सांगता येत नाही कुठे वळेल, ते मी 15 ऑगस्टच्या कल्चरल शो मध्ये गायलो, त्यामुळे थोडीशी रिहर्सल झाली होती. 16 ऑगस्टला तेच गाणं मी म्हटलं.
1: अच्छा.
0: आणि 17 स्पर्धकांमध्ये मी पहिला, म्हणजे गाणं 5 वर्ष सोडलेला माणूस, पण 17 गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये माझा नंबर पहिला. तर मग परत माझे वडील मला म्हणले की तू परत गाणं शिकायला लाग, म्हणून माझे दुसरे गुरु नागेश खळीकर, ते पण विनायक भावांचे शिष्य, आणि ते काही वर्ष डीव्ही पुलस्कुरांक त्यांच्याकडे पण शिकले होते. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप छान होती, त्यामुळे ते शिकवत असताना ते स्वतः रागाचं स्ट्रक्चर सांगायचे, म्हणजे पकड काय आहे, आरो आरो काय आहेत, आणि चीज सांगायची, आणि त्याच्यानंतर

0: त्याच्या पुढचं इम्प्रोवायझेशन आहे किंवा त्याच्या पुढचं जे गाणं आहे
1: बांधणी हो.
0: ते उत्स्फूर्तपणे तूच गा, आलापी तूच बांध, ताना तूच घे, जर चुकलास तर मी सांगेन.
1: अच्छा.
0: म्हणजे ते विद्यार्थ्याला गाणं विकसित करायला स्वतः वाव द्यायचे आणि स्वतः ताल घेऊन तबला वाजवायला ते स्वतः बसायचे.
1: अच्छा.
0: आणि तंबोरा मी घ्यायचो आणि मी त्यांच्यावर त्यांनी शिकवल्याप्रमाणे त्याच्यानंतर मी आलाप घ्यायचो त्याच्यानंतर अशाच गोष्टी. आणि त्याच्यातनं कॉन्फिडन्स वाढला माझा, म्हणजे गुरु काय करू शकतो, विद्यार्थ्याला कसं विकसित करावं आपण, त्याला कसं गाणं शिकवावं, ही त्यांची पद्धत फार वेगळी होती. म्हणजे असं नाही की हेच पलटे घे, हे चाला, हे घोकत बस, असं नाही.
1: तुमचं तुम्ही हवं तसं विकसित,
0: हा, तुमचं तुम्ही विकसित करा, तुमचं तुम्ही डेव्हलप व्हा, ह्याच्यामुळेच फायदा झाला.

0: तुम्ही आता तुमच्या गुरूंबद्दल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर गाणं पुन्हा तुमचं जोडलं गेलं या निमित्ताने.
1: हो
0: पण मगाशी आपण गप्पा मारत असताना तुम्ही घाशीराम कोतवालचा उल्लेख केलात आणि त्यात तुमचा गळा किंवा तुमच्यातला गायक खऱ्या अर्थाने विकसित झाला असंही तुम्ही म्हणालात, तर तो सगळा अनुभव त्याच्याकडे आपण आता थोडंसं वळूया.
1: ते असं झालं की जेव्हा मला रोटरॅक कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज मिळालं त्यावेळी माझ्या वडिलांनी मला परत गाणं शिकण्यासाठी नागेश खळीकरांच्याकडे पाठवलं. पण त्याच वेळेला घाशीराम कोतवालसाठी कलाकार शोधणं चालू होतं.
0: अच्छा.
1: फॉरेनच्या फिल्म्स बघायला सतीश आळेकर, जब्बार पटेल वगैरे यायचे. आणि त्याच वेळेला फिल्म इन्स्टिट्यूटच्या नोटीस बोर्डवरती अभिनंदनाचं पत्र लावलं होतं आमच्या कल्चरल सेक्रेटरीनी प्रदीप दीक्षित. कारण त्याला खूपच आनंद झाला होता की मी दोन एंट्रीज दिल्या तर दोन्ही गाऊ शकल्या नाहीत आणि हा आयत्या वेळेची जी एंट्री दिली याची आणि यांनी पहिलं प्राईजच मारलं, तर त्यांनी ते सगळ्या डिपार्टमेंटच्या नोटीस बोर्डवरती अभिनंदनाचं पत्र लावलं होतं. ते त्यांच्या वाचनात आलं. सतीश आळेकर माझ्या शाळेमध्ये मला 2 वर्ष सिनियर होता आणि शाळेमध्ये असताना मी शाळेची दररोजची सकाळची प्रार्थना शाळा सुरू व्हायच्या आधीची म्हणायचो किंवा गॅदरिंगमध्ये गायचो, त्यावेळेस थोडासा गाणं होतं माझं. त्यामुळे मला आठवते कुसुमाग्रजांची एक कविता मी गॅदरिंगमध्ये एका म्हटली होती, त्यावेळी मला वाटतं 65 वॉर आपलं
0: युद्ध,
1: ते बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळले, रक्ता आपल्या प्रिया आईचे, ते मी गायल्याचं मला आठवत आहे.
0: अच्छा.
1: तर त्याला ते आठवत होतं सतीश आळेकरला आणि तो म्हणला की शाळेमध्ये हा गायचा, आपण त्याला विचारू. म्हणून प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनची जी ही जब्बार पटेल, सतीश आळेकर ही दोघं माझ्या मागे होती की तू आमच्या नाटकात काम कर, आमच्या नाटकात काम कर. तर मी विचार केला की मी ऑलरेडी एक प्रोफेशनल कोर्स घेतलाय साऊंड रेकॉर्डिंगचा,
0: बरोबर,
1: एक वेगळा रस्ता, आणि तो रस्ता बदलून आता हे नाटकात का काम करायचं, म्हणून माझं मन तयार होईना. पण माझे वडील परत दिशादर्शक, म्हणजे आपण गुरु सगळ्या अर्थाने मार्गदर्शक दिशादर्शक त्याला आपण गुरु म्हणतो, तसे ते म्हणले की हा ग्रुप खूप चांगला आहे. ते स्वतः फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले, त्यावेळी त्यांनी भालभाई केळकरांच्या हाताखाली काम पण केलं होतं नाटकामध्ये, तर त्यांना नाटकाची सगळ्याचीच आवड होती. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत माझे वडील अशासाठी, आता त्यांचे जवळचे मित्र अनंत देव म्हणून मी त्यांना अंतू काका म्हणायचो, ते म्हणजे गोळाच्या गणपतीचे कॅमेरामन.
0: अच्छा.
1: सिनेमाची आवड होती वडिलांना, ते हार्मोनियम उत्तम वाजवायचे. म्हणजे माझा आत्ते भाऊ, मी तंबोऱ्याला बसायचो मागे, ज्यावेळी माझा आत्ते भाऊ गायला बसायचा घरी, त्यावेळी माझे वडीलच हार्मोनियम साथ करायचे. तर त्यामुळे एखाद्या रागदारी गाणाऱ्या माणसाला साथ करण्या इतपत हार्मोनियम वाजवू शकत होते. त्यांच्यातले जे गुण आहेत ते माझ्यामध्ये आले असं मी समजतो. म्हणजे आपण चीप ऑफ द ओल्ड ब्लॉक म्हणू, तसं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची आवड निवड ही कुठेतरी माझ्यात आली.
0: आणि त्यांनी दिशादर्शन की बाबा घाशीराम कोतवाल चांगली संधी,
1: तू हे कर, ती चांगली संधी आहे, तू जा. मग मी ज्या दिवशी गेलो ऑडिशनला, त्यांची मीटिंग असते दर बुधवारी व्हायची त्या ग्रुपची, तेव्हा मी जेव्हा गेलो त्याच वेळेला आमच्या सरांना भास्कर चंदावरकरांना बोलवलं होतं.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी ऑडिशन घेतली आणि ऑडिशन घेतली त्यावेळी सुद्धा त्यांनी मला काहीतरी गाणं म्हणायला सांगितलं, त्यावेळी पण सर्वात्मका सर्वेश्वरच म्हटलं मी.
0: अच्छा.
1: कारण मला दुसरं गाणं येतच नव्हतं.
0: बरं.
1: मला माहिती, कारण मी शिकत नव्हतो तो, कारण ती ही खळीकरांकडे जाण्याच्या आधीची गोष्ट आहे, त्यामुळे गायलो नव्हतो 5 वर्ष त्याच वेळची ही गोष्ट.
0: बरोबर. त्यामुळे बसलेलं गाणंच गाणं,
1: ते एकच गाणं होतं, मग तेच मी गाणं म्हटलं. मग त्याच्यानंतर माझी निवड झाली. पण घाशीराम हा मोठा टर्निंग पॉइंट होता माझ्या आयुष्यातला. घाशीराममुळे काय झालं की तुम्हाला स्टेजवरती कसं गावं किंवा तुमचं प्रोजेक्शन वाढण्यासाठी कसं गावं काय कर, आमच्याकडनं एक्सरसाइज करून घेतले जायचे.
0: अच्छा.
1: आधी आमचे डान्सचे एक्सरसाइज व्हायचे, प्रत्येकाच्या अंगात थोडी लय यायला पाहिजे म्हणून.
0: बरोबर.
1: कारण तो झुलणारा
0: पडदा होता. हा बरोबर.
1: तर त्यामुळे ते कृष्णदेव मुळगुंद म्हणून होते कोरिओग्राफर,

0: आमच्याकडनं व्यायाम करून घ्यायचे डान्ससाठीचा, आणि त्याच्यानंतर गाण्याच्या रिहर्सल. मी आमच्या घाशीराममध्ये कंपोज केलेली गाणी चंदालकर सर राणायचे, ते आमच्याकडनं बसवून घ्यायचे. जेव्हा ते येणार नाहीत त्यावेळे मी किंवा आनंद मोडक माझ्यावर घाशीराममध्ये काम करायचा, तो तर आम्ही रिहर्सल कंडक्ट करायचो. कारण घाशीराममध्ये लोकसंगीत खूप आहे,
1: बरोबर,
0: त्यामुळे ते लोकसंगीत तुम्हाला लाऊड गायला लागायचं. म्हणजे
1: त्याचा बाजच तसा आहे,
0: तसा आहे. ओपन एअर म्हणण्याची कला आहे, तमाशाच्या वग म्हणण्याचे सगळे ओपन एअर होतात, तर ते त्याला प्रोजेक्शन लागायचं. तर त्यामुळे ते गाणं पण शिकलो. त्याच्यामध्ये जब्बार पटलांनी एक कव्वाली घेतली होती, एक ठुमरी घेतली होती, एक कीर्तन होतं जे चंद्रकांत काळेकरांचा, मी त्याच्या मागे उभं राहून गायचो. तर ह्यामुळे काय झालं की या लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत या सगळ्याची अशी एक वेगळ्या पद्धतीने ओळख होत गेली.
1: बरोबर.
0: आणि चंदाळकर हे माझ्यावरती प्रभाव टाकणारे दुसरे गुरु.
1: सर, आत्ताच आपण घाशीराम कोतवाल बद्दल बोलत होतो, थोडंसं ऐकायला आवडेल जर आठवत असेल तो सगळा काळ.
0: त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी नमन जे आहे ते सरस्वती रागातलं त्यांनी चंदाळकरांनी कंपोज केलं होतं.

0: वा किती छान, ऐकायला इतकं ते सुंदर वाटतंय.
1: ते आम्ही सगळेजण लीड सिंगर्स होतो, मग कोरस गायचा. ते खेळे म्हणून एक लोकसंगीतातला प्रकार आहे,
0: बरोबर.
1: दशावतारीच्या आसपास
0: हो,
1: तसा तो त्याच्यावरती ते बांधलेलं आहे.
0: धरतीवर.
1: हां, म्हणजे एक असे हातात हात घालून ते झुलत ते म्हणायचं.
0: मानवी पडदा तो तयार
1: मानवी
0: व्हायचा.
1: पडदा म्हणतात.
0: करे.
1: चंदावरकरांची दुसरी खूप सांगण्यासारखी आठवण आहे, अपार्ट फ्रॉम घाशाराम कोतवालच्या चाली, त्यांनी आम्हाला एक वेगळी नजर दिली. म्हणजे गुरु तुम्हाला कशा पद्धतीने प्रगल्भ करू शकतो, म्हणजे असं की पाश्चिमात्य म्युझिक आणि भारतातलं म्युझिक यातला जो फरक आहे तो ते आम्हाला सांगत.
0: अच्छा.
1: आणि चंदावरकरांची जी लेक्चर्स होती ती कोऑर्डिनेशनसाठी, म्हणजे सगळ्या कोर्सेससाठी, डिरेक्शन, एडिटिंग, फोटोग्राफी, ॲक्टर्स, सगळ्यांसाठी ती होती. म्हणजे
0: बरोबर.
1: सगळ्यांना म्युझिकल ओरिएंटेशन, म्हणजे म्युझिकबद्दलची माहिती कळावी, जागतिक म्युझिक, आपलं
0: समजावं.
1: म्युझिक, भारतीय म्युझिक, कर्नाटक म्युझिक याची माहिती कळावी, याच्यासाठी लेक्चर्स असायचे. आणि ते
0: वा.
1: लेक्चर्समध्ये ते डिस्क वाजवायचे, म्हणजे याच्यामध्ये आता पाश्चिमात्य म्युझिकमध्ये ते सांगायचे की सोलो प्रकार आहे, मग ड्युएट प्रकार आहे, मग क्वार्टेट प्रकार आहे, मग हेक्टेट प्रकार आहे, मग चेंबर ऑर्केस्ट्रा आहे, मग सिम्फनी ऑर्केस्ट्रा आहे, मग ऑपेरा आहे. तर यातले जे फरक आहेत ना, ते फरक समजावून सांगायचे.
0: बारकावे सांगायचे. वा.
1: आणि नुसतं तेवढं नाही, त्याच्यामुळे काय एक वेगळी नजर कशी मिळते की ते म्हणले पाश्चिमात्य म्युझिक हे कसं विकसित झालं, तर ते मोठ्या हॉलमध्ये, चर्चमध्ये विकसित झालं.
0: बरोबर.
1: त्याचं कारण काय की चर्चमध्ये जेव्हा ते त्यांच्या हिम्स गातात, त्यावेळी त्या हिम्स अशा कंपोज केलेल्या असतात की एखादा माणूस गायला तर तो आवाज घुमतो
0: हाँ.
1: आणि ते खूप वेळ तो सूर राहतो.
0: अच्छा.
1: आणि मग त्याच्या पुढची लाईन तुम्ही गात असाल तर ती त्याच्याबरोबर हार्मनाईज असेल तर ती ऐकायला चांगली वाटते.
0: वाह.
1: अशा पद्धतीने हार्मनी पद्धतीने ते विकसित झालं. याचं कारण ते बंदिस्त जागेमध्ये विकसित झालं.
0: बरोबर.
1: आणि त्याच्याबरोबर विरुद्ध भारतीय संगीत हे जंगलामध्ये, रानामध्यामध्ये, ऋषींनी वगैरे ते विकसित झालं.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यामुळे तो सूर घुमत राहत नाही,
0: बरोबर.
1: तो विरून जातो. त्यामुळे एकापुढे एक सूर घ्यायचा, म्हणजे मेलडी पद्धतीनं आपलं
0: वा,
1: संगीत विकसित झालं. ही दृष्टी त्यांनी दिली.
0: किती
1: नुसती
0: छान आहे
1: तेवढी
0: हे.
1: नाही, म्हणजे साऊथ इंडियन म्युझिक कसं विकसित झालं, त्याच्यानंतर लोकसंगीत कसं विकसित झालं. म्हणजे तुम्ही जर डोंगरात पहाडी म्युझिक ऐकाल
0: हाँ.
1: तर त्याच्यामध्ये असं सुळके असतात, तसं म्युझिक असतं, तारा रा रा ला ला ला ला ला ला ला ला ला ला, असं असतं,
0: हाँ.
1: असं म्युझिक असतं ते.
0: वाह.
1: आणि हे जर तुम्ही गोव्याला गेलात तर त्या लाटांच्या प्रमाणे
0: लाटांचा
1: त्याचं
0: प्रभाव.
1: त्याचं आंदोलन असतात. आणि हे जर पठारावर गेलात तर संथलईतलं असतं म्युझिक. म्हणजे फोक म्युझिक सुद्धा आपल्याकडचं कसं विकसित झालं हे चंदावरकर सांगायचे. त्याचा कुठेतरी नकळत तुमच्या मनावरती परिणाम होतो, आपली संगीताकडे बघायची दृष्टीच बदलते.
0: नक्कीच नक्कीच.

0: म्हणजे सुरुवातीला मुकुंदराव गोखलेंचा उल्लेख केला, नंतर नागेश खळीकरांचा उल्लेख केला, तुमचे स्वतःचे वडील, आणि
1: हो
0: आता हे भास्कर चंदावरकर.
1: चंदावरकर
0: इतके सगळे सखोल विचार करणारे गुरु तुम्हाला लाभलेत, आणि त्यांनी संगीतविषयक ज्ञान तर दिलंच, पण संगीताच्या पलीकडच्याही काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला गायक म्हणून उभं राहताना शिकणं गरजेचं असतं. तर अशा गोष्टी कोणाकडनं आणि काय काय शिकायला मिळाल्या?
1: आता स्टेजवरती गाणं जे आहे त्याच्यामध्ये भास्कर चंदावरकरांचाच वाटा आहे. म्हणजे कसं आहे की आता त्यावेळे रेडिओ माईक्स नसल्यामुळे, म्हणजे जे तुमच्या अंगावरती पिन केले जातात असे माईक नसल्यामुळे तुम्हाला प्रोजेक्शन जास्त ठेवायला लागायचं. आता त्यातला टेक्निकल भाग असा आहे की जेवढे तुम्ही वरच्या पट्टीत गाल, मिड रेंज आणि हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जे गाऊ शकत त्यांचं गायलेलं पसरत नाही.
0: अच्छा.
1: पण तुम्ही जर बेस गायक असाल, बेसच्या फ्रिक्वेन्सी पसरतात, त्यामुळे बेस गाणं लांबपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्त ताकद लागते.
0: बरोबर.
1: जी मला लागायची.
0: हा, कारण खर्जातला आवाज आहे तो. हा,
1: नाट्यसंगीत गाणारे सगळे बघाल तर बालगंधर्व म्हणा, दीनानाथ मंगेशकर हे हाय पिच गाणारे होते.
0: बरोबर. तारसप्तकात वगैरे.
1: हा, त्यांचे आवाज वरच्या पिचलाच असायचे, बेसवाले ते नव्हते.
0: अच्छा.
1: त्यामुळे कसं होतं की ते शेवटच्या लाईनीपर्यंत त्यांचा आवाज पोहोचायचा. हेच बेस गायकाला जास्त कष्ट
0: पडतात.
1: तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना बारकावे, ते चंदावरकरांनी प्रोजेक्शन वाढण्यासाठी आमच्याकडनं त्यांनी काही एक्सरसाइजेस करून घेतले.
0: अच्छा.
1: त्याची मदत आम्हाला मिळाली की त्यामुळे आमच्या सगळ्या घाशीरामचा पडदा जो होता त्या सगळ्यांच्या आवाज खणखणीत होते. म्हणजे आम्ही पाश्चिमात्य देशात जेव्हा शो केले, जवळजवळ 11 देशांत घाशीराम झालेला आहे, अनेकांना माहिती नाही की घाशीराम कोतवाल हे 5 आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात झालेला आहे, जिथे प्रत्येक देशाची एक एंट्री असते. म्हणजे साऊथ आफ्रिकेचं एक नाटक येतं, जपानी एक नाटक येतं, आणि भारताचं एक नाटक जातं घाशीराम कोतवाल. अशा 5 आंतरराष्ट्रीय नाट्य संमेलनामध्ये घाशीराम झालेला आहे. तर त्यामुळे मग त्या नाटकाचे 3 प्रयोग होतात, मग त्यातले नाटकातले अभ्यासक येतात, त्यांची चर्चा होते त्याच्यावरती, ते कशाला केलं, ते कशाला केलं, म्हणजे त्यांचे जे काय प्रश्न असतात त्याच्यावरती चर्चा होते. असे महोत्सव होतात. अशा 5 महोत्सवामध्ये घाशीराम झालं, आणि हे पहिल्यांदा म्हणजे हे बॅरियर तोडणारं किंवा या पद्धतीनं जागतिक जाणारं पहिलं नाटक घाशीराम आहे.
0: एफटीआयचे दिवस, भास्कर चंदावरकर, घाशीराम कोतवाल, हा इतका सगळा समृद्ध अनुभव घेऊन तुम्ही दूरदर्शनमध्ये काही काळ काम केलं आणि तिथे साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून तुम्ही होतात, तर मग पुन्हा एकदा कलाक्षेत्रातनं 9 ते 5 नोकरीत, तर तो अनुभव थोडासा त्याच्याबद्दल दूरदर्शनचे दिवस जाणून घ्यायला आवडते.
1: दूरदर्शनवरती कसं होतं की त्या

0: वेळेला ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शन होतं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायचं, पण ते फक्त स्टुडिओमध्ये.
1: अच्छा.
0: म्हणजे चर्चा असतील किंवा गाण्याचे कार्यक्रम, आता आपण दूरदर्शनवर ते जुने कार्यक्रम ऐकलेत, कुमार गंधर्व किंवा भीमसेन जोशी, शोभा गुरुटू वगैरे यांची जुनी रेकॉर्डिंग लावतात त्याच्यात,
1: सह्याद्रीच्या पाऊलखुणामध्ये.
0: हा, पाऊलखुणामध्ये जे त्यांच्याकडनं संग्रहित आहेत ते लावले जातात. ते सगळं स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होतं आणि दूरदर्शनच्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊन जे शूटिंग करायला लागतं, म्हणजे आमची माती आमची माणसं समजा शेतावरती शूटिंग करायला लागतं, किंवा एखादी डॉक्युमेंटरी असेल, किंवा अगदी सचिवालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांचा एकमेचा संदेश असेल, तसं काही एक रेकॉर्ड करायचं असेल राष्ट्रासाठी संदेश वगैरे, तर ते त्यांच्या रूममध्ये जाऊन करायचं असेल तर तिथं व्हिडिओ युनिट त्यावेळेस जाऊ, एवढी मोबाईल व्हिडिओ युनिट नव्हती.
1: अच्छा.
0: ओबीव्हॅन हा प्रकार खूप नंतर आला, किंवा ईएनजी म्हणतात इमर्जन्सी न्यूज गॅदरिंग, असे पोर्टेबल रेकॉर्डर व्हिडिओ असे खूप नंतर आले, पण त्यावेळेस त्या फिल्मवरती केल्या जायच्या. आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही सिनेमासाठी जे शूटिंग लागतं, सिनेमासाठी कुठे जंगलात पण शूटिंग करतात, सेटवरती शूटिंग करतात, त्याचा जो साऊंड असतो तो कॅमेरा बरोबर त्याचं सिंकिंग असतं, आणि आम्ही जेव्हा ते दुसऱ्या माध्यमात ट्रान्सफर करतो त्यावेळेस कॅमेराच्या बॅटरीप्रमाणे कॅमेरा कधी 24 फ्रेम पर सेकंड जातो, कधी 25, कधी 23, त्यामुळे त्याचा स्पीड कमी जास्त होत असतो.
1: अच्छा.
0: तो स्पीड कमी जास्त जो होतो त्यात तो सिग्नल पण आमचा रेकॉर्डर रेकॉर्ड करतो आणि तो परत रिप्रोड्यूस केला जातो. त्यामुळे तुम्ही जर फिल्म घेतलीत आणि तुम्ही जर मॅग्नेटिक टेप घेतली स्प्रॉकेटेड, तर त्याची लेंथ तेवढीच येते, म्हणजे लिप मुवमेंट मॅच होतात, तर त्याला सिंक रेकॉर्डिंग म्हणतात. तर ते सिंक रेकॉर्डिंग आम्ही फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो असल्यामुळे आमचं काम हे टेलिव्हिजनच्या बाहेर जाऊन जे शूटिंग होतं त्याचा साऊंड करण्याचं होतं.
1: बरं.
0: आणि त्यामुळे जेव्हा 82 साली कलर टेलिव्हिजन आला त्यावेळेस नवीन इक्विपमेंट आली आणि त्यावेळेस सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले, व्हिडिओ कॅमेरे आले पोर्टेबल, मग आमचं काम कमी झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्याच्यानंतर मी दूरदर्शनची नोकरी सोडली आणि मग साऊंड रेकॉर्डिंग म्हणून बाहेर जवळजवळ 15 चित्रपट केले.
1: वा, ही गोष्ट आमच्यासाठी खूपच एक नवीन माहिती म्हणू शकतो, कारण आमच्याशी गप्पांमध्ये तुम्ही उल्लेख केला की इतक्या सगळ्या चित्रपटांचं साऊंड रेकॉर्डिंग तुम्ही केलंय आणि गंमत म्हणजे त्यातल्या अनेक चित्रपटात तुम्ही स्वतः गायलेला आहात. तर चित्रपट गायनाकडे नेमकं वळणं कसं झालं, पहिली वहिली संधी तुम्हाला कोणी दिली?
0: काय झालं की जेव्हा घाशीराम कोतवाल स्टेजवरती झालं, 72 साली त्याचा पहिला प्रयोग झाला आणि 72 डिसेंबरला, त्याच्यानंतर 73-74 ला एका निर्मात्यांना असं जाणवलं की हे नाटक त्याच्यामध्ये व्हिज्युअल कंटेंट आहे, म्हणजे त्याच्यात ग्रुप्स असल्यामुळे मायमिंग असल्यामुळे कुठेतरी व्हिज्युअली पण काहीतरी एक्सप्रेस होत आहे, संगीतातनं एक्सप्रेस होत आहे, संवादातनं एक्सप्रेस होत आहे, तर ह्या दिग्दर्शकाला आपण फिल्म देऊयात म्हणून सामना नावाचे चित्रपट जब्बार पटेल यांना ऑफर देण्यात आली. आणि घाशीराम कोतवालचे जे नाट्यलेखक होते विजय तेंडुलकर त्यांनाच कथा लिहायला सांगितली आणि घाशीराम कोतवालचे संगीत दिग्दर्शक भास्कर चंदारकर यांना संगीत द्यायला सांगितलं आणि घाशीराम कोतवालचा गायक रवींद्र साठे याला गायला सांगितलं. अशी संधी मिळाली.
1: अच्छा. आणि सुरुवात झाली चित्रपट गायनाला, त्याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी बोलत असताना आपण जे म्हटलं की सख्यारे घायाळ मी हरिणी हे जे गीत आहे ते फिमेल व्हर्जन बऱ्यापैकी गाजलं, पण आमच्याकडे त्याची फरमाईश होते बऱ्याचदा की आम्हाला रवींद्र साठेंच्या आवाजातलं ऐकायचं आहे, ते फारसं बाहेर तितकंसं ऐकलेलं नसतं लोकांनी, तर त्यामुळे मला मी थोडीशी ती संधी घेईन की सर ते थोडंसं ऐकवा ना आम्हाला.
0: कसं आहे
1: लाईव्ह ऐकण्याची गंमत वेगळी असेल नाही का?
0: ते गाणं लताबाई येऊ शकल्या नव्हत्या रेकॉर्डिंगच्या वेळे आणि मी तिथे स्टुडिओत हजर होतो म्हणून भास्कर चंदारकरांनी सांगितलं की तू पायलट ट्रॅक गाशील का.
1: अच्छा.
0: म्हणजे म्युझिक ट्रॅक चांगला रेकॉर्ड होतो, म्युझिशियन कोणतरी गाते म्हटल्यानंतर
1: अंदाज
0: ते होमोजिनियस एकसंध म्युझिक चांगलं रेकॉर्ड होतं आणि मग त्याच्यावरती लता मंगेशकर नंतर गाणार होत्या. ते गाणं माझं नव्हतंच, कारण पुरुष कशाला गाईल सख्यारे घायाळ
1: हरिणी,
0: मी ते पायलट ट्रॅक म्हणजे गाईड ट्रॅक म्हणून गायलो होतो आणि केवळ अपघात म्हणून माझ्या आवाजातले ती डिस्क जे गाणं आहे ते डिस्क वरती आलं.
1: अच्छा.
0: केवळ एक अपघात.
1: अच्छा.
0: आणि मला फार वाईट वाटतं की मी ते कच्चं गायलेलो, लताबाई जसं गायला तसं मी परत पक्क गाऊ शकलो असतो, पण तसं वेळ नाही आली आणि माझ्या करिअरची सुरुवात होती म्हणून फार काय मी अडवून ठेवू शकलो नाही.
1: बरं.
0: परंतु ते लोकांसमोर कच्चं गायलेलं मी जे पायलट ट्रॅक म्हणून गायलो

0: म्हणजे मुश्किलीने अर्धा तास आधी गाणं मी शिकलो होतो.
1: अच्छा
0: त्यावेळी मी दूरदर्शनला नोकरीला लागलो होतो, ही 74 सालची गोष्ट आहे. मी फक्त रेकॉर्डिंगसाठी म्हणून तिथे गेलो होतो, कारण त्याच्या आधी डॉक्टर लागू मी आणि उषा मंगेशकर असं एक कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय या टोपी खाली दडले काय हे जबर पटेलने लिहिले बरं का गाणं.
1: हो
0: ते गाणं आम्ही गायलो आणि मग आम्ही लता मंगेशकरांची वाट बघत होतो. आणि मग त्यांचं पायलट ट्रॅक गाण्यासाठी कोणाला फिमेल सिंगरला आयत्या वेळेला बोलवणं त्यावेळेस शक्य नव्हतं, म्हणून मग मला सांगितलं. मी स्टुडिओत होतोच पण मी चाल माहिती नव्हती त्यावेळेस, मी पुण्यात नव्हतो, मी मुंबईत होतो. मी चाल शिकलो अगदी आयत्या वेळेला आणि अगदी आयत्या वेळेला ट्रॅकसाठी गायलो.
1: अच्छा, सर अगदी दोन ओळी आम्हाला ऐकायला आवडतील.
0: हां.

मैत्रिणींनो, श्रोते हो आत्ताचा पण ऐकत होतात सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची रश्मी वारंग हिने घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, गुरुपौर्णिमेनिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम गोल्ड वाहिनीवरती ही मुलाखत प्रसारित करण्यात आली होती. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकणार आहात सोमवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे यांनी. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल। हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो। या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या।
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता।
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून। अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला। आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता। अवश्य ऐका अज्ञात मुंबई।

0: रवींद्र साठे आणि सहकलाकारांनी गायलेलं अबोली या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं. गीत लिहिलं होतं नाधो महानोर यांनी आणि संगीत दिलं होतं निशिकांत सदाफुले यांनी. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. दुपारचा 1 वाजतो आहे. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुकेश कुमार. प्रधानमंत्री

श्रोते हो, दुपारचा 1:05 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया माझं घर माझी माणसं. या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत. संगीत दिलं आहे शंकरराव कुलकर्णी यांनी.

सर्जा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं राम कदम यांनी.

निखारे या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं फ मू शिंदे यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी.

0: मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि बिला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोतेहो गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

0: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 अडीच हजार जण अद्यापही बेपत्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झी योयेव यांच्या द्विपक्षीय चर्चा सुरू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडसोबत होणार. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग होता. युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाली आहे असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात असं ते म्हणाले. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं तसंच या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांमधल्या आशयाच्या माध्यमातून योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: कई बार क्रिएटिव एफर्ट फॉर्मल कैंपेन से ज्यादा असरदार होते हैं. आइए भारत के युवा को नशे से दूर रखने, नशे से मुक्त रखने इस पवित्र कार्य में हम सब अपनी भूमिका निभाएं. आप अपने प्रयास को #नशामुक्तयुवा के साथ सोशल मीडिया पर भी जरूर शेयर करें.
0: राष्ट्रीय हातमाग दिन, भारत छोडो आंदोलन स्मृती दिन, फाळणी वेदना स्मृती दिन, स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन अशा विविध दिनांमुळे ऑगस्ट महिना विशेष ठरल्याचं ते म्हणाले. या काळात देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळाले तसंच प्रत्येकाच्या हृदयातली देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असं त्यांनी सांगितलं. यावर्षी वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं हे वर्ष अधिक महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. हर घर तिरंगा मोहीमही यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा या अभियानाअंतर्गत 8 कोटीपेक्षा जास्त तिरंगा सेल्फी अपलोड झाल्याची माहिती त्यांनी दिली. सूर्यपथ तिरंगा या उपक्रमामुळे तिरंग्याचा हा उत्सव जगभरात पोचल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रयत्नांमुळे समाज एकत्र येतो आणि देशांशी असलेलं नातं अधिक दृढ होतं असं ते म्हणाले. जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचीही प्रगती होते, मुलांच्या शिक्षणात सुधारणा होते तसंच घरातल्या गरजा पूर्ण झाल्यानं अशा महिलांचा आत्मविश्वास वाढतो असं त्यांनी सांगितलं. देशभरात शहरांपासून गावांतील रस्त्यावर लाखो महिला विविध व्यवसाय करतात मात्र भांडवलाच्या अभावानं त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही ही बाब त्यांनी मांडली. मात्र प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे आता अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळपास 46% आहे आणि देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत असं ते म्हणाले. याच अनुषंगानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं. आज आपल्या मुलींची स्वप्न देखील अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले. याच अनुषंगानं भारत राबवत असलेल्या मिशन शक्ती सॅट या अभियानाची माहिती त्यांनी दिली. या अंतर्गत जगभरातील हजारो विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरु असल्याचं ते म्हणाले. भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची नवी ओळख निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऐतिहासिक माहिती रंजकपणे मांडता यावी, त्यात लोकांचा सहभाग आणि योगदान लाभावं यासाठी मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य या संकेतस्थळाच्या माध्यमातून केलेला अभिनव प्रयत्न समजून घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. स्वच्छतेच्या महत्वाचा उल्लेखही त्यांनी केला. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा तो बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता त्या जागेची संपूर्ण ओळख बदलून टाकतो असं त्यांनी सांगितलं. या अनुषंगानं यावर्षीच्या श्री अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि त्यातल्या सार्वजनिक सहभागाच्या यशाची तसंच देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. आपली गावं, शहरं, नद्या किंवा तीर्थक्षेत्रांची ओळख आपल्या वागणुकीतून घडते आणि जेव्हा त्याला स्वच्छतेची जोड मिळते तेव्हा त्या ठिकाणचं सौंदर्य अधिक वाढतं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. निसर्गाचं रक्षण करण्यासोबतच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार त्यांनी मांडला. यादृष्टीनं त्यांनी वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक

मंत्राचा अंगीकार करायचं आवाहन केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. यात 85 सुरक्षा कर्मचारी आणि 320 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर सलग पाचव्या दिवशी पुराचा तडाखा बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत बाधित जिल्ह्यांमधून 227 परदेशी नागरिकांसह 8186 लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. भोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारनं रसुवा, नुवाकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमधल्या नदीलगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली. 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. 275 भारतीय नागरिक अद्यापही बेपत्ता असल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या 2 दिवसात 598 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित असून बीजिंगमधला भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आहे. ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूत दाखल झालंय. ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली. नेपाळ तिबेट सीमेवरच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या बुधवारी हिमनदीचा मोठा भाग दरीत कोसळून आलेल्या महापुरात नेपाळमधली शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली. महत्वाच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं तर जलविद्युत केंद्रही वाहून गेली. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले. नेपाळमधल्या पुरात आतापर्यंत 675 जणांचा मृत्यू झाला तर जवळजवळ 2500 लोक बेपत्ता आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असून ते आज योग फेडरेशन ऑफ उझबेकिस्ताननं आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झीयोयेव यांच्या प्रसादामध्ये त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. दोन्ही नेत्यांमध्ये ताश्कंद इथं द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. चर्चेदरम्यान दोन्ही नेते व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल संपर्क, ऊर्जा, शिक्षण आणि परस्परांच्या जनतेचा संवाद या क्षेत्रांमधल्या सहकार्याचा आढावा घेतील. आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना थायलंडबरोबर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता हा सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. इंधनाच्या प्रत्येक पावतीवर विक्री केलेल्या पेट्रोलमधील इथेनॉलचं प्रमाण स्पष्टपणे आणि वाचनीय स्वरूपात नमूद केलेलं असावं. इंधन नळीवरचं हे लेबल अनिवार्य आणि एकसमान असावं तसंच ते लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत. सध्याच्या वाहनांच्या ताफ्यासाठी E20च्या प्रत्यक्ष वापराबाबतच्या सुसंगतेची तपासणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भात सार्वजनिक अहवाल सादर करण्यासाठी एका स्वतंत्र तज्ज्ञ समितीची स्थापना करावी अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या. न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठासमोर उद्या या याचिकेवर सुनावणी होईल. आम आदमी पार्टीचे नेते गुरप्रीत सिंग उर्फ गोपी यांची पंजाबमध्ये फिरोजपूर इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 2500 जण अद्याप बेपत्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झीयोयेव यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरू आणि महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने फिरवली पाठ, श्री संत सावतामळी संजीवन समाधीच्या भूसंपादनाकरता 90 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग, ग्रामसेवकांच्या उपस्थितीवर बायोमेट्रिक हजेरी आणि GPS प्रणालीद्वारे नजर, आणि अपूर्ण उपसा सिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी 521.82 कोटी रुपयांचा निधी मिळणार. यासह ऐकूयात आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. सोलापूर शहरासह जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेवर देखील त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. वन विभागाच्या रोपवाटिकांमध्ये सुमारे 7 ते 8 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. मात्र पुरेसा पाऊस नसल्याने वृक्ष लागवड रखडली असून लाखो रोपे अद्याप रोपवाटिकांमध्येच पडून आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही वनमहोत्सवाचं नियोजन करण्यात आलं होतं, मात्र पावसाअभावी सामाजिक संस्था, संघटना तसंच विविध शासकीय कार्यालयांकडून देखील वृक्ष लागवडीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं दिसून येत आहे. सोलापूर शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी शासनाकडून सोलापूर महानगरपालिकेला 4 नवीन स्वीपर मशीन्स मिळाल्या असून चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या मशीन्सद्वारे शहरातील 120 किलोमीटर लांबीचे रस्ते कचरा आणि धुळीपासून मुक्त केले जाणार आहेत. या यंत्राच्या वापरामुळे कचरा उचलण्यासाठी होणाऱ्या 1.5 कोटी रुपयांच्या खर्चात महापालिकेची बचत होणार आहे. जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण येथील श्री संत सावतामाळी संजीवन समाधी विकास आराखड्याला शासनानं गती दिली आहे. यासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनाकरिता 90 कोटी रुपयांचा निधी थेट जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या उपस्थितीवर आता बायोमेट्रिक हजेरी आणि GPS प्रणालीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. यामुळे ग्रामसेवकांच्या नियमित उपस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार आहे. ही प्रणाली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कार्यान्वित झाली असून उर्वरित ठिकाणी देखील ती तातडीनं सुरू करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील अपूर्ण उपसा सिंचन योजना आणि उजनी प्रकल्पाच्या वितरिका मजबूत आणि दुरुस्ती करण्यासाठी जलसंपदा विभागानं पाऊल उचललं आहे. या योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासनानं नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचं दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून सोलापूरसाठी 521.82 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध उपसा सिंचन योजनांसाठी 296.82 कोटी तर उजनी धरणाचे कालवे दुरुस्त आणि मजबूत करून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी 225 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी मिशन सुधार अभियानांतर्गत जिल्ह्यातील 71,956 संशयास्पद आणि अपात्र लाभार्थींना रास्त धान्य मिळण्याच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. आधार डेटाबेस, EKYC आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली आहे. नजरचुकीनं नाव वगळलं असल्यास ते पुन्हा यादीत समाविष्ट केलं जाणार आहे. निर्धारित उत्पन्न मर्यादा ओलांडलेल्या लाभार्थ्यांनी नाव कमी करण्यासाठी पुरवठा विभागाकडे स्वतःहून अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांनी केलं आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोलापूर शहर पोलिसांनी सोलापूर शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तडीपार गुंडांवर पोलिसांची नजर राहावी यासाठी गुन्हेगारांच्या घरावर QR कोड बसवण्यात आला आहे. यामुळे गुन्हेगार पोलिसांना चकवा देऊन शहरात अथवा घरी वास्तव्यास आल्यास पोलिसांना सहज शोधता येणार आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती. आपण ऐकलीत, वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्स वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या स्वरातलं कल्याण इनामदार यांचं गीत.

0: होणार आहे. ऐकूया जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर

दशरथ राऊत यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: या मालेत ऐकूया इस्रायली साहित्यिक अहरॉन मेगेदच्या द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोतेहो, लेखक आणि समीक्षक यांचं नातं नेहमीच थोडं नाजूक असतं. समीक्षकाची टीका लेखकाला दुखावू शकते, तर लेखकाची एखादी कलाकृती समीक्षकाला चक्रावून टाकू शकते. पण विचार करा, जर या साहित्यिक जगातल्या ईर्ष्या, स्पर्धा आणि अहंकार यावरच कुणी एक अत्यंत खुसखुशीत आणि उपरोधिक अशी कादंबरी लिहिली तर? आज अशाच एका भन्नाट आणि टोकदार कादंबरीची ओळख आपल्याला करून देणार आहे. या पुस्तकाचं नाव आहे द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प. या पुस्तकाचा लेखक आहे इस्रायली साहित्यातला एक अत्यंत तल्लख आणि खट्याळ विचारवंत अहरॉन मेगेद. मेगेद हा इस्रायली साहित्यातला एक अतिशय ताकदीचा लेखक. आपल्या टोकदार उपहासासाठी आणि मिश्किल शैलीसाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मुख्य नायक आहे कलमन शाट्स. कलमन हा एक अत्यंत विक्षिप्त, तिरसट आणि जुन्या विचारांचा समीक्षक आहे. त्याला आधुनिक साहित्यातले नवे प्रयोग आणि लेखकांचा पोकळ असा अहंकार अजिबात सहन होत नाही. तो वृत्तपत्रातल्या स्तंभांमधून या नव्या लेखकांवर आणि त्यांच्या तथाकथित महान कलाकृतींवर जहरी टीका करत असतो. पण गंमत अशी आहे की या सगळ्याच्या मागे कलमनचं एक स्वतःचं गुप्त आयुष्य असतं. तो गुपचूप एका छुप्या नावानं स्वतःच एक वेगळी आणि अनवट कादंबरी लिहित असतो. या कादंबरीचं उडणारा उंट आणि सोन्याचं वशिंड हे शीर्षकच मुळात या साहित्यिक जगातल्या अतिरंजित आणि निरर्थक कल्पनांचं एक प्रतीक आहे. कलमननं गुप्तपणे टोपण नावानं लिहिलेलं हे उरफाट, अद्भुत आणि जादुई कादंबरीचं हस्तलिखित दुर्दैवानं त्याचाच प्रतिस्पर्धी असलेल्या समीक्षकाच्या हाती पडतं. आणि गंमत म्हणजे ज्या आधुनिक साहित्याचा कलमन उघडपणे धिक्कार करत असतो त्याच्या तशाच कादंबरीला हे समीक्षक एक युगप्रवर्तक कलाकृती म्हणून डोक्यावर घेतात. कादंबरीत पुढे जेव्हा कलमन एका मोठ्या साहित्यिक वादामध्ये आणि स्वतःच्याच विसंगत विचारांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा निर्माण होणारे प्रसंग अत्यंत रंजक आहेत. या माध्यमातून मेगेदनं या कादंबरीत समीक्षक, लेखक आणि तथाकथित बुद्धिजीवी वर्गाच्या दांभिकतेची जबरदस्त खिल्ली उडवलेली आहे. वाङ्मयीन महत्वाकांक्षा, हेवे दावे, असूया आणि राजकारण या सगळ्याचा ही कादंबरी मिश्किल उपरोधाच्या भिंगातून रंजक वेध घेते. या कादंबरीला इस्रायली संस्कृतीचा संदर्भ असला तरी ती जगातल्या कोणत्याही वाङ्मय संस्कृतीत घडू शकते. मेगेदनं या कादंबरीतून केवळ साहित्यातल्या राजकारणावरच बोट ठेवलेलं नाहीये, तर माणसाचा अहंकार, त्याची खरी ओळख लपवण्याची धडपड आणि बौद्धिक पोकळपणा यावरही एक धारदार भाष्य केलं आहे. त्याची भाषा अत्यंत समृद्ध, तिरकस आणि बौद्धिक मेजवानी देणारी आहे. तर श्रोतेहो, जर तुम्हाला साहित्यिक विश्वातल्या घडामोडींवर केलेली खुसखुशीत टीका, तल्लख उपहास आणि बुद्धिमान विनोद अनुभवण्याची इच्छा असेल तर अहरॉन मेगेदची ही अद्भुत कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
0: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला इस्रायली साहित्यिक अहरॉन मेगेदच्या द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अढावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया भात पिकातील खेकड्यांचे नियंत्रण याविषयीची माहिती. वाचक स्वर स्वप्निता शिंदे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भात खाचरात विशेषत खरीप हंगामात खेकडा हा प्राणी भात पिकाचं अतोनात नुकसान करतो. खेकडा हा संधिपात प्राण्यांच्या जातीमध्ये मोडतो. खेकड्याचं शरीर 2 भागांमध्ये

0: विभागलेलं असतं. यातील पहिला भाग म्हणजे डोकं आणि धडाच्या संयोगामुळे झालेला असतो आणि दुसरा भाग म्हणजे पोट. खेकड्यांना पायाच्या 5 जोड्या असतात. याखेरीज त्यांना स्पर्शेंद्रियाच्या 2 जोड्या असून 2 डोळे असतात. कोकणात प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे आढळून येतात. त्यांचा रंग आणि आकारमानानुसार 3 प्रकार पडतात. ते म्हणजे खेकडा, चिंबोरी आणि मुठ्या. खेकडे पांढरे किंवा गडद तपकिरी रंगाचे असतात. पाठीच्या कडा पिवळसर असतात. पांढऱ्या रंगाचे खेकडे साधारणपणे नर असतात, तर गडद तपकिरी खेकडे बहुतांश वेळा माद्या असतात. लांबी 4 सेंटीमीटर तर जाडी 5 सेंटीमीटर एवढी असते. चिंबोरी जातीच्या खेकड्यांची पाठ पसरट असून रंग गडद तपकिरी किंवा काळा असतो. शरीराचा खालचा भाग पिवळसर असतो. लांबी 7.5 सेंटीमीटर तर जाडी 10 सेंटीमीटर असते. ही जात इतर 2 जातींपेक्षा आकाराने मोठी असते. मुठ्यांचा आकार हाताच्या मुठीसारखा असल्यामुळे तिला मुठ्या असं संबोधलं जातं. रंगाने ही जात गडद तपकिरी किंवा फिकट तपकिरी अशी असते. यांची लांबी 3 सेंटीमीटर तर रुंदी 5 सेंटीमीटर असते. तिन्ही प्रजाती भात पिकाचं नुकसान करतात. चिंबोरी या जातीचा उपद्रव भात खाचरामध्ये अतिशय कमी प्रमाणात होतो. ही जात प्रामुख्याने ओढा, नदी, तलाव यांच्या जवळपास असलेल्या भात खाचरामध्ये आढळून येते. कोकणात चिंबोरी जातीचं शेकडा प्रमाण फारच कमी, म्हणजे 1% एवढंच आहे. मुठ्या जातीचे शेकडा सरासरी प्रमाण 12%, तर खेकडा या प्रजातीचं शेकडा सरासरी प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 87% आढळतं. ही जात भात पिकाला जास्त हानिकारक आहे. खेकडे भात पिकाचे 2 प्रकारे नुकसान करतात. पहिल्या प्रकारामध्ये खेकडे रोपवाटिकेतील तसेच पुनर्लागवड केलेल्या भात पिकातील रोपे जमिनीलगत कापून बिळामध्ये खाण्यासाठी घेऊन जातात. खेकडे आवश्यकतेपेक्षा जास्त रोपं कापून टाकतात. अशी कापलेली रोपं जमिनीवर पडलेली आढळतात. खेकडे दिवसा बिळात राहतात आणि रात्री भातरोपांचं नुकसान करतात. परिणामी भातरोपांची प्रति हेक्टरी संख्या कमी होते आणि भाताचं उत्पन्नही कमी होतं. दुसऱ्या प्रकारामध्ये खेकडे भात खाचरांमध्ये असंख्य छिद्र पाडतात. अशा छिद्रांमध्ये किंवा बिळांमध्ये खेकडे वास्तव्य करतात. अशी छिद्र जमिनीवर तसेच बांधावर पाडलेली आढळतात. अशा बिळातून शेतातील पाणी वाहून जातं. पिकाच्या वाढीस आवश्यक असणारं पाणी शेतात साचून राहत नाही. त्याचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. शिवाय वरचेवर बांधावरील बिळे बुजवण्याचं काम करणं भाग पडतं. त्यामुळे बांध बंदिस्तीच्या खर्चात वाढ होते. 1 हेक्टर भातखाचरातील बांधावर सुमारे 2000 बिळं आढळून येतात. खेकड्यांचं पुनरुत्पादन वर्षातून एकदाच होतं. खेकड्यांची मादी गडद पिवळ्या रंगाची सुमारे 100 ते 500 अंडी मे महिन्यापर्यंत घालते. ही अंडी पोटाच्या खालच्या बाजूला असलेल्या पिशवीत शरीराला चिकटलेली असतात. ही अंडी जूनच्या 1 पंधरवड्यात उबवतात. त्यातून निघालेली खेकड्याची पिल्लं मादी भात खाचरात सोडून देते. त्यानंतर ही पिल्लं स्वतंत्रपणे बिळ करून राहतात. खेकडे 3 ते 5 वर्ष जगतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर 2-3 दिवस रोज रात्री बांधावरील खेकडे बत्तीच्या किंवा पलित्याच्या किंवा काकड्याच्या प्रकाशात पकडून त्यांचा नायनाट करावा. बेडूक हा खेकड्यांचा शत्रू आहे, म्हणून भात खाचरात त्यांचं संवर्धन करावं. विषारी अमिषाचा वापर करून खेकड्यांचा बंदोबस्त करावा. त्यासाठी 1 किलो शिजवलेल्या भातामध्ये 75% पाण्यात मिसळणारी ऍसिफेटची भुकटी 75 ग्रॅम अधिक 20 ग्रॅम गुळ या प्रमाणात मिसळून विषारी अमिष तयार करावी. या मिश्रणाच्या सुपारी एवढ्या 100 गोळ्या तयार करून प्रत्येक बिळात 1 गोळी टाकावी आणि ते बिळ चिखलाने लिंपावं. दुसऱ्या दिवशी जी बिळं उकरली जातील त्या बिळात परत विषारी अमिष टाकावं.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: पाटील, लिव्हर सोबतच लिव्हरचे आणखी कोणते कोणते आजार होऊ शकतात?
2: काही इन्फेक्शनमुळे पण लिव्हरचे आजार इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस बनतात, ते काही व्हायरसेसमुळे होतात.

0: पाण्यामधून होतात, काही अन्नामधून होतात. पण म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतो पाणी थोडंसं उकळून घेतलं तर ती व्हायरसेस जे आहेत हे सगळे त्या ह्याच्यामध्ये नाश पावतात. आणि इतर वेळी खाण्यापिण्याची आपण चांगल्या ठिकाणी खाणं, योग्य व्यवस्थित खाणं हे महत्वाचं आहे.
1: लिव्हर सोबतच एक महत्वाचा अवयव म्हणजे स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज. पॅनक्रियाजचा नेमका आपल्या शरीरामध्ये काय रोल असतो आणि पॅनक्रियाजमध्ये आजार वाढण्याचं कारण काय असतं?
0: पॅनक्रियाचे रोग जे आहेत, पॅनक्रायटायटिस म्हणतो, पॅनक्रियाटिक स्टोन्स म्हणतो, हे थोडंसं अल्कोहोलिक पर्सनमध्ये हे प्रमाण जरा अधिक आहे. आणखी एक कारण आहे म्हणजे पित्ताचे काही खडे काही वेळा पॅनक्रियाच्या तिथं जाऊन अडकल्यानंतर तर त्याला पण ती चालना मिळते आणि इन्फेक्शन होऊन पॅनक्रायटायटिस वगैरे गोष्टी होत असतात. कारण ही दोन्ही डक्ट एकाच ठिकाणी येतात, काही वेळेला ती एकत्र येऊन ओपनिंग होऊनही येतात, त्यामुळे इकडचे तिकडे खडे जाऊ शकतात. त्यामुळे पॅनक्रायटिसचं आणि मग जनरल इन्फेक्शन, काही वेळेला पॅनक्रियाला सुद्धा हिपॅटायटिस सारखं पॅनक्रायटायटिस होऊ शकतं. त्यामुळे पॅनक्रायटायटिस हे प्रमाण आहे. आणि त्याचं फंक्शन बरंच अन्नपचनामध्ये काही पिष्टमय पदार्थ असतील, काही प्रोटीनचं जे पचन आहे तर त्या पुढच्या पचनासाठी त्याचे बरेचसे हार्मोन्स आहेत, अन्नपचनासाठी त्याचा फार उपयोग होतो. ग्लुकॅगॉन, इन्सुलिन हे पॅनक्रियामधूनच काही सेल्स आहेत त्या सिक्रीट करतात, त्यामुळं त्याचं नियंत्रण साखरेचं ठेवणं कमी अधिक होणं हे पॅनक्रियाचा त्यात खूप मोठा रोल आहे.
1: म्हणजे डायबिटीस पेशंटमध्ये पॅनक्रियाजला अडचण आल्यामुळं किंवा प्रॉब्लेम आल्यामुळं
0: डायबिटीस हा एक खूप मोठा विषय आहे. पण त्या जे इन्सुलिन हार्मोन आहे ते पॅनक्रियामधल्याच काही सेल्स ते सिक्रीट करत असतात. त्यामुळे इन जनरल ज्यावेळेला पॅनक्रियावर परिणाम होतो त्यावेळेला त्याच्यावर परिणाम होणार नाही असं सांगता येत नाही.
1: बरोबर आहे. बरेच मंडळी आपल्याला तक्रार करताना दिसतात की पोट साफ होत नाही किंवा त्यांना पोट साफ होण्यासाठी औषधं खावी लागतात, चूर्ण खावी लागतात.
0: बरोबर.
1: याची कारणं काय असू शकतात आणि कोणते त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर आपली जी उत्सर्जन संस्था आहे ती चांगली व्हायला मदत होईल?
0: अशा प्रकारच्या तक्रारी खूपच, अगदी 20-30% वरती पण ह्या पेशंट या जवळजवळ याच प्रकारच्या असतात. आधुनिक जीवनशैली ही मोठी कारणीभूत आहे. आणि नेहमीच्या जेवणामध्ये जे चौथा युक्त म्हणजे जे फायबरचं प्रमाण म्हणतो आपण, पालेभाज्या वगैरे यांचं खाणं खूपच कमी झालेलं आहे. त्यामुळं ती एक मेकॅनिझम, प्रक्रिया आहे संडास होण्याची. त्याच्यासाठी बल्क म्हणजे मलाची साईज, ठराविक साईज झाली की मग आपल्या ब्रेनला सिग्नल मिळतात की आता आपण हे टाकायचं आहे बाहेर. मग त्याच्यामध्ये काही हालचाली होतात, संडास आल्याचं हे होतं. पण तो जर व्यवस्थितपणे त्या त्या साईजचा, त्या त्या बॉडीला बल्क जर व्यवस्थित फॉर्म नाही झाला तर मग ते सी भावना ज्या तीव्रतेनं व्हायला पाहिजे ती होत नाही, त्या बॉवेलच्या किंवा त्या आतड्याच्या मुवमेंट होत नाहीत आणि मग साफ न झाल्याचं फिलिंग येतं किंवा साफ होतही नाही. तर या गोष्टी त्याच्या मुळाशी असतात. तर ह्या मुळाशी असलेल्या गोष्टी जर आपण कारणं काढली, तो फायबर आपण योग्य प्रमाणात घेणं, एकंदरीत जे फायबर आहे तर ते म्हणजे पालेभाज्या, चौथा जो आपण मराठीत म्हणतो, नैसर्गिक फळं, नैसर्गिक पालेभाज्या किंवा ओव्हरऑल जे आपण जेवतो त्याच्या साधारण 25-30% भाग हा फायबरचा पाहिजे असं एकंदरीत निदर्शनाला आलेलं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्यांनो, दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. घराबरोबरच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराची स्वच्छता कशी करावी याविषयी आपण काय सांगाल?
1: बाहेर पडत

0: ना छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पाण्याची स्टीलची बॉटल किंवा शक्य असेल तिथं काचेची बॉटल वापरणं. जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण बऱ्याचदा काय करतो, पाणी गडबडीत घेऊन जात नाही, मग बाहेरची प्लास्टिकची बॉटल घेतो. तर काय रिसर्चनुसार असं दिसून आलंय की जेव्हा त्या बॉटलमधलं आपण पाणी पितो ते आपल्या शरीराला घातक आहे, कारण ते त्या बॉटल जेव्हा कुठून भरून येतात तर त्या बॉटल उन्हात, पावसात, थंडीत, कुठल्याही प्रकारात त्या फिरत असतात आणि मग ते आपल्यापर्यंत पोहोचतात बऱ्याच टप्प्यातून. मग उन्हामुळे पाणी आणि प्लास्टिक वरती प्रक्रिया होते पाण्यावरती त्या प्लास्टिकची, आणि त्याच्यातले काही कण त्या पाण्यात मिसळले जातात आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक वेळी बाहेर पडताना आपली पाण्याची बॉटल बाहेर घेऊन जाणं हा एक उपाय आहे. पूर्वीचे लोक आपण म्हणतो जुनं ते सोनं, पण ते खरंच सोनं जपलं पाहिजे. पूर्वी फिरकीचा तांब्या असायचा, मग कळशी किंवा काय असेल ते तिथं तिथं जाऊन ते जलस्रोत पण इतके स्वच्छ होते, तिथं ते पाणी घेऊन पिऊ शकत होते त्यांच्या कळशीतून तांब्यातून. म्हणजे प्लास्टिकला ऑप्शन नाही असं नाहीये. प्लस आपण जर हॉटेलला गेलो किंवा आणखी कुठं गेलो तर तिथलं पाणी पण शुद्धीकरणाची जी यंत्रणा वापरली जाते त्यातूनच ते येतं. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही बाटली विसरलाय हे कारण सांगून प्लास्टिकची बॉटल घेणं हे काही योग्य नाही,
1: कारण त्यांनाही ती तशी बंधनं आहेत शुद्ध पाणी देण्याची. त्यामुळे तिथेही तुम्हाला ते शुद्ध पाणी त्या यंत्रातून मिळू शकतं.
0: आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो भारत माझा देश आहे, तर ते माझा देश आहे ही भावना घेऊन जेव्हा आपण घराच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवू तर तीच भावना घेऊन जेव्हा आपण वावरू तेव्हा परिसर स्वच्छ राहील. म्हणजे बाहेर गेलोय जसं आता आपण पाण्याची बॉटल आपली आपली घेऊन गेलो, प्लास्टिकची पिशवी बाहेरची न घेता वस्तू खरेदीसाठी कापडी पिशव्या मिळतात, विकत मिळतात, किंवा तुम्ही घरातूनही जुन्या चांगल्या कपड्यांच्या शिवून घेऊ शकता
1: अगदी,
0: त्यामुळे तिथे वापरू शकता. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करून ते कुठेही टाकणं किंवा काय, म्हणजे जरी ते मातीत मिसळलं तरी ते पुन्हा झाडाचं तोड आणि हे सगळं आलं, तर बाहेर कुठेही गेल्यानंतर कसाही कचरा टाकणं ही आपली म्हणजे काय नागरिकांची जबाबदारी नाहीये, तर तो कुठेही टाकू नये ही जबाबदारी आहे. प्रत्येक वेळी आपण प्रशासनावर बोट ठेवणं किंवा ज्याचं काम आहे त्यांना करणं हे म्हणणं चुकीचं आहे. घरात आपण चार व्यक्ती असतो, प्रत्येकाला जरी कामं दिलेली असली की हे तू कर हे तू कर, पण एखाद्याकडून नाही झालं तर ती माझी जबाबदारी, कारण ते माझं घर आहे.
1: बरोबर.
0: मग ह्या माझ्या घरासाठी मला काय करायला पाहिजे हे जेव्हा आपण विचार करतो तोच विचार आपण परिसरात केला तर खूप म्हणजे बदल होतो.
1: अगदी.
0: आणि असाच विचार जर परिसरातल्या काही कुटुंबांनी किंवा मंडळ असतात त्यांनी असं ते तो आवाका वाढवत गेलो आपण तर नक्कीच परिसर आपला छान स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो. आपण प्रेरणास्थान होऊया इतरांचे आपल्या घरापासून परिसरापासून. बऱ्याच सोसायट्यांमध्ये कचरा जो घेतला जातो तो बिन बॅग मध्ये घेतला जातो, त्या काळ्या असतात, तर त्या काळ्या बिन बॅगच्या ऐवजी बऱ्याच दुकानांमध्ये बायोडिग्रेबल बॅग मिळतात.
1: बर.
0: तर त्या जर तुम्ही मार्केटमधून घेतल्या तर त्याचाही कचरा वाढणार नाही ज्या काळ्या बॅगचा वाढतो.
1: बरोबर.
0: आज कुठेही त्या काळ्या बॅग घेऊन लोक विकायला असतात तर ते चांगली नाहीये ती बॅग, की ती पुन्हा प्लास्टिक ते अगदी हलक्या प्रतीचं असतं आणि त्याचा त्रास आपल्या पर्यावरणाला आणि ऑटोमॅटिकली आपल्या आरोग्यावरती होत जातो.
1: बरोबर. परिसर या कार्यक्रमामध्ये आताच आपण परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

अजून 30 मिनिटे आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार लक्ष्मी कृष्णा कुमार यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग श्रीरंजनी, लतांगी आणि खमाज. त्यांना व्हायोलिनची साथ केली आहे कृष्णन नटराजन यांनी, तर मृदंगमची साथ महेश परमेश्वरन यांनी केली आहे. ताल आदिताल, कंदचापू आणि आदिताल. ऐकूया कलाकार लक्ष्मी कृष्णा कुमार यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग श्रीरंजनी, लतांगी आणि खमाज.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात. कलाकार लक्ष्मी कृष्णा कुमार यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग श्रीरंजनी, लतांगी आणि खमाज. त्यांना व्हायोलिनची साथ केली होती कृष्णन नटराजन यांनी, तर मृदंगमची साथ महेश परमेश्वरन यांनी केली होती. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्रोते हो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले। राज्य सरकारने सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावं अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी। आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार। विकसित भारतासाठी अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते। हा या कार्यक्रमाचा 107 भाग होता।

0: युवा पिढी आणि अंमली पदार्थ मुक्त भारत हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असून या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात असं ते म्हणाले. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं तसंच या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांच्या माध्यमातून योगदान द्यावं तसंच यासाठी नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरावा असं आवाहनही त्यांनी केलं. राष्ट्रीय हातमाग दिन, भारत छोडो आंदोलन स्मृती दिन, फाळणी वेदना स्मृती दिन, स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन यामुळे ऑगस्ट महिना विशेष ठरल्याचं त्यांनी सांगितलं. या काळात प्रत्येकाच्या हृदयातली देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असं ते म्हणाले. यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं हे वर्ष अधिक महत्वाचं आहे असं ते म्हणाले. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत यंदा 8 कोटींपेक्षा जास्त सेल्फी विथ तिरंगा अपलोड झाल्याची माहिती त्यांनी दिली. सूर्यपथ तिरंगा या उपक्रमामुळे हा उत्सव जगभरात पोहोचल्याचं ते म्हणाले. या प्रयत्नांमुळे समाज एकत्र येतो आणि देशाशी असलेलं त्यांचं नातं अधिक दृढ होतं असं त्यांनी सांगितलं.
1: एशिया, आफ्रिका, यूरोप और फिर अमेरिका के सैन फ्रांसिस्को तक इंडियन मिशन और पोस्ट पर तिरंगा लहराता गया. आप कल्पना कर सकते हैं ये दृश्य कितने अद्भुत रहे होंगे. जैसे जैसे दुनिया भर में सूरज आगे बढ़ता गया वैसे वैसे भारतीय तिरंगा भी लहराता गया. ऐसे प्रयास समाज को एक सूत्र में पिरोते हैं.
0: देशभरात लाखो महिला व्यावसायिक असून भांडवलाच्या अभावामुळे त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही. मात्र आता प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागलंय असं ते म्हणाले. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळजवळ 46% आहे. सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. यानिमित्तानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या. जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते आणि महिलांचा आत्मविश्वास वाढतो असं ते म्हणाले. महिला सक्षमीकरणाचं हे एक उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या कन्या यांची स्वप्न देखील आज अवकाशात झेप घेत असल्याचं सांगून भारताच्या मिशन शक्तीसॅट या अभियानाची माहिती त्यांनी दिली. या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू झाली अशी माहिती त्यांनी दिली. या अभियानात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थिनी भविष्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऐतिहासिक माहिती रंजकपणे मांडता यावी यासाठी मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य या संकेतस्थळाच्या माध्यमातून केलेला अभिनव प्रयत्न समजून घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये त्यांच्याशी संवाद साधला. स्वच्छतेच्या महत्वाबाबत बोलताना ते म्हणाले की जेव्हा आपण एखादं ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतो तेव्हा त्या जागेची संपूर्ण ओळख बदलते. निसर्गाचं रक्षण करण्याबरोबरच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार त्यांनी मांडला. त्यादृष्टीनं त्यांनी वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणाऱ्या अवोकाडो या फळाच्या लागवडीसह कृषी क्षेत्रातल्या यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं. येत्या 3 सप्टेंबर रोजी देश अभिनेता उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तम कुमार यांच्या जीवनातून कधीही हार न मानण्याची शिकवण मिळते असं ते म्हणाले. आपले सण आणि उत्सव आपल्याला परंपरांबरोबरच परस्परांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं ते म्हणाले. आगामी सण आणि उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारतीय वस्तूंचा अभिमानानं स्वीकार केल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होईल असं ते म्हणाले. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यात 85 सुरक्षा कर्मचारी आणि 320 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर सलग 5व्या दिवशी पुराचा तडाखा बसलेल्या 8

0: तीनही जिल्ह्यांमध्ये बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत बाधित जिल्ह्यांमधून 227 परदेशी नागरिकांसह 8186 लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. भोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारने रसुवा, नुवाकोट आणि धाणिंग या जिल्ह्यांमधल्या नदी लगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 2 दिवसात 598 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित असून बीजिंगमधला भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आहे. नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूमध्ये दाखल झालं असून ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. नेपाळ तिबेट सीमेवरच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या बुधवारी हिमनदीचा मोठा भाग दरीत कोसळून झालेल्या महापुरात नेपाळमधली शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली, महत्वाच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आणि जलविद्युत केंद्र वाहून गेली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली. ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जरांगे यांनी आंतरवाली सराटी इथं पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समुदायाच्या मुख्य समितीची बैठक 12 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी इथं होणार असून मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल. तोपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं ते यावेळी म्हणाले. आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना थायलंडबरोबर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोएव यांच्यात आज ताश्कंदमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. प्रधानमंत्री मोदी उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. राज्य सरकारने सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावं अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये संध्याकाळी 4:58. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या हवामान वृत्तानुसार कोकण, गोवा आणि विदर्भामध्ये सर्वसामान्य पावसाची नोंद झाली, तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक पावसाची नोंद झाली. मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहील, तसंच हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज असा. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही विशेष इशारा नाही. याबरोबरच हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज संपला. श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:12 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य महात्मा.
1: आकाशवाणी औरंगाबाद केंद्र नभोनाट्य प्रसारित करीत आहोत महात्मा. मूळ पंजाबी लेखक जसपाल सेठी. हिंदी रेडिओ रूपांतर टी लाल निर्माण. मराठी अनुवाद वृषाली निमगावकर. सादर करते विजय रणदिवे. ऐकूया नभोनाट्य महात्मा.
2: मे आय कम इन सर?
3: येस प्लीज कम इन.
2: गुड मॉर्निंग सर.
3: मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्लीज टेक युअर सीट.
2: थँक यू सर.
3: आपलं नाव?
2: मी सूर्यप्रकाश.
3: आपलं क्वालिफिकेशन?
2: मी एम ए इंग्लिश केलं सर.
3: डिव्हिजन?
2: फर्स्ट क्लास सर. हायर फर्स्ट क्लास.
3: गुड. एम ए करून किती वर्ष झाली?
2: 6 वर्ष झाली सर.
3: बर. सध्या काय करता?
2: म्हणजे सर 6 वर्ष झाली नोकरीच्या शोधात आहे, म्हणजे तसा अजून बेकारच आहे. ही माझी सर्टिफिकेट सर.
3: तर हे तुमचे ओरिजिनल सर्टिफिकेट्स? मॅट्रिक? गुड. हायर सेकंडरी? व्हेरी गुड. BA? MA? व्हेरी गुड. तुमचं अकॅडमिक रेकॉर्ड खूपच छान आहे.
2: थँक्यू. थँक्यू सर.
3: हे आणखी स्पोर्ट्स सर्टिफिकेट्स आहेत ना?
2: हो सर.
3: बेस्ट. बेस्ट ॲथलेटिक्स? गुड. आणि हे कल्चरल ॲक्टिव्हिटीजचे सर्टिफिकेट्स?
2: हो सर.
3: बेस्ट ॲक्टर? बेस्ट डायरेक्टर? तुम्ही तर सर्वच क्षेत्रात टॉपर आहात.
2: थँक्यू. थँक्यू सर.
3: व्हेरी स्ट्रेंज. इतके छान रेकॉर्ड असूनही अजून तुम्हाला नोकरी मिळाली नाही.
2: म्हणजे सर आज प्रथमच कुणीतरी माझं सर्व रेकॉर्ड आत्मीयतेनं बघतंय, नाहीतर सर्वच ठिकाणी लाच वशिला यावरच भर दिसतो.
3: दॅट्स व्हेरी बॅड अँड सॅड. मिस्टर सूर्यप्रकाश, तुम्ही कधी लाच देण्याचा प्रयत्न किंवा शिफारस पत्र देण्यासाठी खटपट नाही केली?
2: नाही सर, बिलकुल नाही. मला नोकरी हवी आहे ती माझ्या क्वालिफिकेशनवरच.
3: दॅट्स व्हेरी गुड. मी तुमचा इंटरव्ह्यू पण घेणार नाही.
2: इंटरव्ह्यू घेणार नाही का सर?
3: इंटरव्ह्यू घेऊन मी तुमच्या योग्यतेचा अपमान करू इच्छित नाही.
2: थँक्यू सर.
3: नाही, थँक्सची काहीच गरज नाही. मिस्टर सूर्यप्रकाश, इच्छा असूनही मी तुम्हाला सिलेक्ट करू शकत नाही.
2: मला कारण कळू शकेल का सर?
3: खरं तर मी कारण सांगू नये, पण तुमच्यावर झालेल्या अन्यायाची मला जाणीव आहे. तुमच्याशी खरं बोलून माझ्या मनावरचं ओझं कमी करतंय, कमी करण्याचा प्रयत्न करतोय. दरवर्षी कॉलेजमध्ये जेव्हा कधी अशा प्रकारच्या जागा निघतात, त्यावेळेस मॅनेजमेंटला त्यांच्या खास लोकांना घेण्यासाठी नेमणूक करायची असते. व्हेकन्सी आहे म्हणून जाहिरात दिली जाते. आय एम रिअली व्हेरी सॉरी.
2: ठीक आहे सर. ठीक आहे. प्लीज डोंट फील सॉरी. नोकरी मिळाली नाही ठीक आहे, पण एका सत्यप्रिय व्यक्तीची भेट झाली याचा मला आनंद आहे. अहो, खरं बोलायची ताकद लाखात फक्त 4-2 लोकात असते. या 4-2 लोकांपैकी तुम्ही एक आहात सर. थँक्यू. मी चलतो सर. अच्छा
3: ओके. गॉड ब्लेस यू.

0: हॅलो सूरज.
1: हॅलो हॅलो किरण, कधी आलीस?
0: 4 वाजताच आले. शेजारी चावी होती, त्यानेच दार उघडलं आणि तुझ्यासाठी छान चहा करून ठेवलाय बघ.
1: अरे वा, ओके ओके मॅडम, थँक्यू. मी आलोच तयार होऊन.
0: ओके. कोण आहे? कोण हवंय आपल्याला?
2: सूर्यप्रकाश घरी आहे?
0: हो आहे, पण आपण?
2: मी घरमालक.
0: अरे चा, मी आपल्याला ओळखलंच नाही. बाहेर का उभे, आत या ना.
2: पोरी, तू त्या रामावतारची तर मुलगी नाहीस?
0: हो, पण काका मी तुम्हाला ओळखलं नाही.
2: अग, मी तुझ्या वडिलांच्या फर्म मध्ये कितीतरी वर्ष काम केलंय.
0: अच्छा.
2: तेव्हा तू अगदी लहान होतीस. माझं नाव दयालचंद.
0: हा हा, श्री दयालचंद, आठवलं. तुम्ही नेहमी घरी पण येत होता हो ना?
2: शेठजी किती मोठे असले तरी त्यांना गर्व अजिबात नव्हता, कधीच नाही. फार चांगला स्वभाव त्यांचा. पण तू इथे कशी? तो अगदी देव माणूस बघ.
0: काका, मी आणि प्रकाश एकमेकांवर. हे बघा, ते आलेच.
1: नमस्कार नमस्कार दयालचंदजी.
2: नमस्कार नमस्कार बेटा.
1: सॉरी दयालचंदजी, या महिन्यात काही वेळेवर भाडं देता आलं नाही. अहो, शिकवणीचे पैसेच अजून मिळाले नाहीत.
2: अरे चालायचंच, हरकत नाही. असू दे असू दे.
0: प्रकाश, इफ यू डोंट माइंड, भाडे मी देऊ का?
1: नो, आय सर्टनली माइंड. दयालचंदजी, 1-2 दिवसात तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील. ना
2: अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चलतो मी.
0: अहो काका, चहा तर घेऊन जा ना.
2: नको नको बेटा, परत कधीतरी घेऊ चहा, चलतो.
0: बर, काय रे, मी पैसे दिले असते तर काय बिघडलं असतं का तुझं?
1: नाही, मला ते अजिबात आवडलं नसतं. किरण, तुझ्या वडिलांचा पैसा माझ्यावर खर्च केलेला मला अजिबात आवडला नाही.
0: अरे पण ते तू मला परतही करू शकतोस ना.
1: अगं पण काही काळ तरी त्यांचा पैसा मी वापरला असंच होईल ना ते.
0: बर बाबा, नको घेऊ. चहा तरी घेशील ना? तो तुझ्याच पैशाचा आहे.
1: हो घेल ना चहा.
3: बाबा जटाधारी की जय. बाबा जटाधारी की जय. बाबा करामती की.
0: आले हे जटाधारी बाबा, आता इथे कुठेतरी मुक्काम ठोकतील आणि इथल्या लोकांना मूर्ख बनवतील.
1: तुला सांगतो किरण, मला जर एक खून माफ असताना तर सर्वप्रथम मी अशा ढोंगी लोकांचाच खून केला असता.
0: अरे कॉलेज मॅगझिन मध्ये तुझा एक लेख वाचला होता.
1: हो,
0: अंधश्रद्धा निर्मूलन.
1: येस.
0: याच लेखात तुझे अतिशय परखड असे विचार कळाले. तो लेख फार वास्तववादी आणि खरा वाटला.
1: तुला कळालं ना?
0: हो, वाचल्यावर असं वाटलं आपल्या नावाप्रमाणेच खऱ्या अर्थाने तू जगाला प्रकाश देतोयस. पण आजकाल लिहित का नाहीस रे?
1: अगं मागे एक कविता एका मासिकाकडे पाठवली होती. पण जेव्हा ती छापून आली ना, तेव्हा ती बदलली तर होतीच आणि खाली नावही कुणा दुसऱ्याचंच आलं.
0: अरे बापरे. सूरज, माझ्या वडिलांच्या एक जवळचे एक मित्र आहेत ना, ते मासिक काढतात.
1: नाही नाही, मला कुणाचाही वशिला नकोय. माझ्या आयुष्यात मी जे करेन, ऐक, ते मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरच करणार आहे.
0: ठीक आहे, मी आता निघते.
1: बर,
0: स्वयंपाक तयार आहे, रात्री 8 वाजता बरोबर जेवून घे.
1: ओके ओके मॅडम.
0: ओके
1: किरण, कधी कधी मला आश्चर्य वाटतं.
0: काय?
1: इतक्या लाडा कौतुकात श्रीमंताच्या घरात वाढलेली मुलगी तू माझ्या घरातली सर्व काम कशी करती ग?
0: अरे नोकरापेक्षाही गुलाम कनिष्ठ असतो. तशी मी तुझी गुलाम नाही का?
1: तू बोलण्यात कधी कुणाला हार जाशील का?
0: ओके, थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट्स. बाय
1: बाय.
0: चल.

0: भानगड काय नाचताय काय बागडताय काय 16 वर्षाच्या मुलीला देखील लागवत
1: माझ्या नाचगड्यान तुला काही त्रास होतो त्रास होतो काय त्रास होतो का बर ते जाऊ दे मलाही सांग माझ्या सेक्रेटरीच्या पोस्ट साठी किती लोक आलेत
0: लई आलेत लई
1: आलेत ना अरे मग गप्प काय बसला इंटरव्ह्यूला पाठव ना सुरुवात करूया आपण चल लवकर
0: चला चला लवकर पाठवतो
1: पगडी पगडी पगडी पगडी नीट बांधले ना
0: बांधली ना बांधली बांधली पण एका गोष्टीचं घाऊन घाऊन आश्चर्य वाटतं
1: आता काय आश्चर्य
0: तुमच्या जवळ जो जो पैसा जास्त यायला तुमची पगडी विनाकारणच अडकायली
1: अरे

0: कळायलाच पाहिजे, कळायला पाहिजे. ते जाऊ दे, ते जाऊ दे, इंटरव्ह्यूला एक एक करून आत पाठव, आत पाठव.
1: पाठवतो पाठवतो.
0: अमीर चंद आता दरिद्री नाही राहिलेला आहे, मोठा कॉन्ट्रॅक्टर झालाय. हो, स्वतःसाठी सेक्रेटरी ठेवायची. मजा आहे, मजा आहे, मजा आहे.
1: साहेब इंटरव्ह्यू कुठे होणार?
0: इथंच होणार, आणखी कुठं होणार आहे?
1: अच्छा बरं, कोण घेणार आहे इंटरव्ह्यू?
0: आता कोण म्हणजे मीच घेणार आहे. मी लाला अमीर चंद.
1: अच्छा, नमस्कार. नमस्कार लालाजी.
0: ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुझं नाव काय?
1: मी सूर्यप्रकाश लालाजी.
0: काही शिक्षण वगैरे झालंय की तसा झाला इंटरव्ह्यूला रे?
1: नाही, मी एम ए पास आहे लालाजी.
0: सर्टिफिकेट
1: आणलंय ना?
0: आणलंय तर लवकर दाखव, मला वेळ नाहीये. रे ए, तुला एक सर्टिफिकेट दाखव म्हटलं, तू 2 किलोची रद्दी माझ्यासमोर ठेवली. अरे काय आहे की नाही तुला?
1: रद्दी नाही सर.
0: रद्दी नाहीये?
1: ही रद्दी नाही, हे सर्व सर्टिफिकेट्स आहेत.
0: एवढी सगळी? हो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे स्वतःजवळ ठेव, स्वतः माझ्याजवळ फालतू सर्टिफिकेट बघायला वेळ नाहीये. तुझ्या बापाचं नाव काय?
1: श्री तिलकराज सर.
0: तिलकराज. तिलकराजचे सुपुत्र. तुम्हाला इंग्रजी बिंग्रजी काही येतं की नाही?
1: मी इंग्रजीतच एम ए केलंय सर.
0: येत आहे का?
1: हो.
0: मग इंग्रजीत बोल की मराठीत कशाला बोलायला लागलं, मला काही समजच ना तुझं.
1: लालाजी, लालाजी, दिस इज प्युअरली इन्सल्ट ऑफ द अनएम्प्लॉइड एज्युकेटेड पीपल.
0: अरे वा,
1: दॅट दे आर समटाइम्स फॉरवर्ड बाय सर्कमस्टान्सेस फॉर इंटरव्ह्यू.
0: अरे वा,
1: बिफोर चीप अँड स्टुपिड पीपल लाईक यू.
0: छान छान छान छान. अरे वा सूरज, नाही म्हणजे इंग्रजी तर तुम्ही फार छान बोलता बाबा. तुम्ही बोलला त्याचा अर्थ देखील मला कळला. बरं का?
1: हा नाही, मी असं म्हटलं लालाजी की शिकलेल्या बेरोजगार लोकांना परिस्थिती तुमच्या सारख्या हलकट आणि मूर्ख श्रीमंतांकडे इंटरव्ह्यूला यावं लागतं, हे आमचं सर्वात मोठं दुर्दैव आहे.
0: तू तू मला मला शिव्या दिल्या, मी तुला इंटरव्ह्यू मध्ये फेल करून टाकीन.
1: चालेल, अहो तुमच्यासारख्या मूर्खांकडे नोकरी करण्यापेक्षा मी मोलमजुरी करणं पसंत करेन.
0: अरे अरे अरे,
1: ठेवा आपली नोकरी आपल्या जवळच, येतो मी. नमस्कार.
0: अरे गेला, सेक्रेटरी होण्यासाठी आला होता, मला मूर्ख म्हणतो. अरे तुझ्यासारख्या कितीतरी लोकांना मी रोज मूर्ख बनवतो. बोलू बोलू, हे बोलू बोलू.
1: आलो आलो आलो.
0: अरे अरे अरे, तुला इतकंही कसं कळत नाही? मला मला मला सेक्रेटरीची गरज आहे, म्हणजे एका मुलीची गरज आहे.
1: काय काय म्हणतं, काय मुलीची गरज?
0: अरे सेक्रेटरी सेक्रेटरी म्हणून बाबा,
1: सेक्रेटरी म्हणून.
0: मला एक सांग, बाहेर इंटरव्ह्यूला कोणी मुलगी वगैरे नाहीये का?
1: आली आहे ना, एक आली
0: आहे. दिसते कशी?
1: दिसते कशी? लय सुंदर. इतकी सुंदर की तुमच्या तुमच्या मोठ्या नाती सारखी दिसते.
0: बकवास बकवास बकवास नाही. असं कर, तिला आधी पाठव.
1: पाठवतो पाठवतो. तशी उभी राहून राहून बी कंटाळीच असेल म्हणा. पाठवतो
0: पाठव. इनी लगन
2: इनी आती का सर?
0: या या या या ना, तुमचीच वाट बघत होतो. बसा बसा बसा.
2: अरे अरे, तुम्ही खाली कशाला बसताय? खुर्चीवरती बसा ना.
0: नाही असू दे असू दे. तुमचं नाव काय?
2: मिस मोनिका.
0: मेनका, वा वा, म्हणजे जिने विश्वामित्रांची समाधी भंग केली होती ती?
2: तुम्ही तर बोलतेस नाट्य आहात सर. मी मेनका नाही, मोनिका आहे.
0: अच्छा अच्छा, ते नाटी म्हणजे काय?
2: नॉटी म्हणजे तुम्ही भलतेच खोडकर आहात.
0: खोडकर खोडकर. अच्छा, नाही माझी आई पण मला असंच म्हणायची. तुम्ही तुम्ही चहा घेणार का थंड घेणार?
2: थंड चालेल ना.
0: चालेल. बोलो ए बोलो बोलो.
1: हॅलो.
0: हा एक हे बघ, धावत धावत जायचं आणि दोन थंड घेऊन ये लवकर लवकर.
2: बरं, तुम्ही सुरू करताय ना आता इंटरव्ह्यू?
0: इंटरव्ह्यू मी तुझा इंटरव्ह्यू घेतला आणि तू पास देखील झाली. आता तू माझी सेक्रेटरी.
2: सेक्रेटरी? अजून नाही. हा, मी तुमची सेक्रेटरी होण्यासाठी आता मी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे.
0: माझा इंटरव्ह्यू तू घेणार का? ठीक आहे ठीक आहे. मंजुरे मंजुरे मंजुरे. बोल बोल बोल बोल.
2: सर, मी फार मुडी आहे.
0: अरे वा,
2: माझ्या मर्जीत असेल तेव्हाच मी येईन.
0: अच्छा,
2: आणि मला वाटेल तेव्हा जाईन सुद्धा. बरं का?
0: ठीक आहे ठीक आहे. ऑफिस मध्ये राज्य तुझच, तुझा हुकूम असेल तेव्हाच मी सुद्धा येईन.
2: आणि हा, तुम्ही मला ऑर्डर नाही करणार ना?
0: छे छे, बिलकुल नाही बिलकुल. मला जे सांगायचंय ते मी अगदी प्रेमान सांगेन ना.
2: अच्छा अच्छा, मग ठीक आहे. बरं, पगार किती देणार?
0: की 1000 रुपये महिना देऊ.
2: अहो, पण मी आत्ताच तर 1200 कमावते ना.
0: हो का? ठीक आहे.

0: आपण आपण 1500 रुपये देऊ
1: बस, 1500 फक्त.
0: ओके ओके ओके, आपण 2000. आता आता खुश खुश.
1: थँक्यू लालाजी.
0: अरे वा, थँक्यू
2: लालाजी. थंड
0: आधी मैंने का आधी दे. आणि बर का बोला, आजपासून ही माझी सेक्रेटरी. आता आणि हे बघ, बाहेर जे येऊन बसलेले आहेत ना, त्यांचा इंटरव्ह्यू तू घे आणि त्यांना फेल करून टाक आणि सर्वांना घरी पाठवून दे.
2: बर बर, ठीक
0: आहे. हा ठीक आहे, मैंने का घ्या घ्या, थंड घ्या.

0: हॅलो किरण.
1: हाय, काय लिहितोयस?
0: मी ना लेख लिहितोय. लेख, तू कशी आहेस?
1: ठीक आहे.
0: का ग आज अशी गप्प गप्प का?
1: मी तुला सांगितलं होतं ना की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या जर्नालिझमच्या डिग्रीसाठी मी प्रयत्न करते म्हणून.
0: हो, ऍडमिशन नाही मिळाली का?
1: मिळालं.
0: मग अगं, आनंदाची बातमी आहे ना ही तर. आणि तू अशी उदास का?
1: अरे पण त्यासाठी 2 वर्ष मला तुझ्यापासून दूर राहावं लागणार आहे.
0: अगं मग हे इतकं का मनाला लावून घ्यायचं? 2 वर्ष अशी हा हा म्हणता निघून जातील.
1: तुझ्यासाठी, माझ्यासाठी हे 2 वर्ष म्हणजे 2 युगासारखे असतील.
0: ए वेडाबाई, असा उदास चेहरा बघायला मला आवडत नाही. हा किरण, कधी जायचंय?
1: आज संध्याकाळीच.
0: आज संध्याकाळी? इतक्या लवकर?
1: हो, 4 डिसेंबर पासून क्लासेस सुरू होणार आहे. मग जावं तर लागणारच.
0: अच्छा बरं, किरण चाय घेणार?
1: नाही, घरी लवकर जायचंय.
0: अच्छा बरं, तुझा तिथला पत्ता?
1: तिथे गेल्यावर लगेच कळवेन मी. ए पण तिथे तुझ्या पत्रांचाच तर आधार असणार आहे ना मला.
0: हा हा हा, अगं पण इतकी पत्र मी नाही पाठवणार बाई तुला.
1: का?
0: अगं अभ्यास सोडून तू माझी पत्र वाचण्यात वेळ घालवशील?
1: मला जर्नालिझम का करायचंय हे तुला चांगलं माहिती
0: आहे.
1: लग्नानंतर आपण आपलं एक मासिक काढू जे लोकांपर्यंत आपले विचार नेईल.
0: बर, म्हणजे तू माझ्यासाठी हा कोर्स करतेस तर?
1: नाही, अंधारात वाट सुकलेल्या लोकांना सूर्यप्रकाश देण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी.
0: किरण, तू मला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलंयस की मलाच माझी भीती वाटते. इतक्या उंचावरून मी पडलो तर माझं अस्तित्वच नष्ट होईल ग.
1: तू कधी पडूच शकत नाही. सूरज, मी हा फोटो घेऊ तुझा?
0: फोटो? घे ना, पण एक अट आहे.
1: काय?
0: त्यासाठी तुला तुझा फोटो माझ्याकडे द्यावा लागेल.
1: हो, ते तर देणारच. मी पर्स मध्येच आणलाय, घे हा.
0: बर, तुझी फ्लाइट किती वाजताची आहे?
1: संध्याकाळी 7 वाजता.
0: संध्याकाळी 7 वाजता ठीक आहे, मी एअरपोर्ट वरती येईन तिथे डायरेक्ट.
1: नक्की ये. पण
0: हो, यस नक्की.
1: बाय.

0: कोण हवंय?
1: मिस्टर सूर्यप्रकाश.
0: हो मीच मीच. आपण कोण?
1: मी अजय, महात्मा अमरचा सेवक. महात्मा अमर आपल्याला भेटू इच्छितात, आत्ता बोलून आणतो.
2: अरे महात्माजी, आपण इथे?
3: तुला भेटायला.
2: मला भेटायला? महात्माजी, अरे अरे तू तर अमर ना.
3: आठवलं ना? अरे आपण जीवाभावाचे मित्र होतो.
2: हो हो हो, आठवलं, सगळं आठवलं. अरे विसरेन कसा. आणि अमर, हा काय अवतार केलायस तू? हा, अरे केस काय वाढवलेस, दाढी काय वाढवली आहे, फॅन्सी ड्रेस मधला महात्मा बनलायस की काय?
3: अरे हा फॅन्सी ड्रेस नाहीये, मी खरोखर महात्मा आहे.
2: अच्छा, खरोखरचा महात्मा. अरे कॉलेजच्या दिवसात तू या महात्म्यांना ढोंगी म्हणायचास, ढोंगी. त्यांच्या विरोधात एक नाटकही लिहिलं होतंस तू, विसरलास?
3: पण त्यावेळेस मला कुठं माहिती होत की एक दिवस मलाच महात्म्याचं रूप घ्यावं लागेल म्हणून.
2: पण अमर, तू इतका बदललास कसा रे?
3: सूर्या, ज्या काळात मी बेकार होतो तेव्हाची ही घटना आहे.
2: बर.
3: ट्रेन मध्ये एका महात्म्याची भेट झाली. ते महात्मा एका आध्यात्मिक संप्रदायाचे मुख्य होते.
2: बर.
3: त्या महात्म्यांनी स्वतःच्या आध्यात्मिक बळावर मला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला.
2: अच्छा.
3: पण मला त्यांचं काहीच पटेना. महात्म्यांच्या नावाखाली लोकांना हिप्नोटाईज करून भोळ्या बाबड्या लोकांचा फायदा उचलतात. अरे त्यांच्यावर इतके आरोप करूनही ते महात्मा नाराज न होता प्रभावित झाले. त्यांनी मला आपल्या संप्रदायात येण्याचा सल्ला दिला. बेरोजगारीमुळे

0: मनात इच्छा नसतानाही मी त्यांच्या संप्रदायात प्रवेश केला. थोड्याच दिवसात मी त्यांचा खरा सेवक झालो. हा यलोक सोडताना त्यांच्या गादीवर बसवून माझ्यावर सर्व जबाबदारी टाकली त्यांनी.
1: म्हणजे महात्मा झाल्यावर तुझ्यातही ते सर्व चमत्कार अवतरले वाटत.
0: जाऊ दे रे, परत कधीतरी बोलू या विषयावर. हा तुझं सांग, तुझं कसं काय चाललंय? काय म्हणजे आजकाल करतोस काय?
1: काही नाही, बेकार आहे बेकार.
0: म्हणजे अरे बीए नंतर काय केलंस तू?
1: केलं ना, एम ए केलं. एम ए
0: आणि क्लास कुठला मिळाला?
1: एम ए इंग्लिश फर्स्ट क्लास.
0: एम ए होऊन बरीच वर्ष झाले आणि नोकरी नाही म्हणतोस, मग तुझं भागत कसं?
1: करतो आपल्या काही ट्युशन्स वगैरे.
0: व्हेरी सॉरी सुर्या. नाही म्हणजे काय, आज माझ्या जवळ आयुष्यातल्या सर्व लक्झरीज आहेत आणि तुझ्या जवळ काहीच नाही. काय म्हणजे मी तुझ्यासाठी काही करू शकतो का?
1: नाही जाऊ दे यार, रिलॅक्स रिलॅक्स. मला या अशा अडचणीतच राहायची आता सवय झालीये आणि माझ्या गरजाच मुळात कमी आहेत. हा चल जाने दो.
0: आए, नको नको.
1: चल जरा चहा घेऊया.
0: बी काही नको, परत कधीतरी. आज जरा मी गायते. हा
1: ओके ओके ठीक आहे, ॲज यू विश.

0: नमस्कार सूर्यप्रकाश जी।
1: नमस्कार। तुम्ही सेवक अजय ना?
0: हो, आणि ही महात्माजींची खास सेविका उपमा।
2: जय महात्मा।
1: नमस्कार, या बोला, काय काम काढलं आणि आपले महात्मा अमर कसे आहेत?
0: तुम्हाला सांगताना अतिशय दुःख होते, पण महात्मा आता या जगात नाहीयेत।
1: काय?
0: हो, हे खरं आहे।
1: म्हणजे कधी?
2: 15 तारखेला।
1: बर, कसं झालं हे?
2: हार्ट अटॅक तिसरा होता आणि त्यातच त्यांनी देहत्याग केला।
1: अरे, फार वाईट वाटलं ऐकून।
2: बहुधा देवालाच त्यांची गरज होती।
0: शेवटी त्यांची ज्योत अनंतात विलीन झाली।
1: जे आपल्या हाती नाही ते आहे तसंच स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो आपल्याजवळ।
0: अगदी खरंय, अगदी खरंय। दिवसानंतर रात्र, सुखानंतर दुःख, हे चक्र जसं अखंडपणे चालू आहे त्याप्रमाणे या दुःखद बातमीनंतर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे।
1: आनंदाची बातमी? अशा वेळी आनंदाची बातमी?
0: महात्माजी स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांचं मृत्यूपत्र आमच्या हाती लागलं। त्यात त्यांच्या गादीचा वारस त्यांनी तुम्हाला केलंय। आता तुम्हीच आमचे महात्मा।
1: महात्मा? आणि मी काहीतरीच काय बोलता?
0: महाराज, तुम्हाला महात्मा अमरजींनी परमात्म्याच्या मर्जीनेच महात्मा बनवलंय।
1: नाही नाही, मी महात्मा होऊ शकत नाही, म्हणून मी अशी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही कोणातरी दुसऱ्या व्यक्तीला महात्मा बनवा।
0: आम्ही कोण कोणाला महात्म्याची जागा देणार आहे? आम्ही केवळ सेवक। महात्मा अमरनं सर्व शक्ती प्रदान केल्यामुळं आपण देहत्याग करेपर्यंत त्या शक्ती तुमच्यात असणार आहेत आणि तुमच्या पश्चात त्या शक्ती दुसऱ्याला मिळणार आहेत।
1: शक्ती? कसल्या शक्ती? माझ्यात काही शक्ती आहेत असं मला अजिबात नाही वाटत, आणि मग माझ्या मृत्यूनंतर मी कोणाला काय देणार?
0: तुमच्या काय शक्ती आहेत हे तुम्हाला आज माहीत नाही, पण महात्म्यांच्या गादीवर बसल्यावर आपोआप त्या शक्तींची प्रचिती तुम्हाला येईल।
1: आता तुम्हाला कसं समजावून सांगू मी? हे पहा, माझे विचार बिलकुल या महात्म्यांच्या विरोधात जाणारे आहेत, आणि मी महात्मा बनण्याच्या योग्यतेचा नाही आहे हो।
0: तुमच्या योग्यतेचं ज्ञान महात्मा अमरला होतं आणि त्यांच्याच आदेशावरून आम्ही आपल्याला आश्रमात न्यायला आलोय।
1: अरे अरे अरे, बासे माझ्या पाया पडू नका, सोडा सोडा मला।
2: महात्मा सूर्य, तुम्हाला आमच्या बरोबर यावंच लागेल।
0: लाखो लोकांचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला आमच्या बरोबर यावंच लागेल।
2: लाखो लोकांना संकटातून वाचवण्यासाठी
0: तुम्हाला आमच्या बरोबर

0: अरे एकदा माझ्याकडे महात्मा इंटरव्ह्यूला आले होते.
1: महात्मा इंटरव्ह्यूला?
0: हो. किती किती किती मूर्ख रे मी. अरे साक्षात परमात्मा दारात येऊन मी नाही ओळखू शकलो म्हणजे.
1: हा लालाजी, लालाजी आता आठवलं बा का?
0: आठवतंय का?
1: आठवलं.
0: अरे अरे घरी आलेल्या देवाची मी बेइज्जती केली रे, आणि म्हणूनच तर माझं नुकसान होतंय. माझ्यासारख्या पापी माणसाला भांडी विकायची.
1: लालाजी लालाजी आता धावत जाऊन त्यांच्या चरणामध्ये लीन होऊन जा. तुम्ही माफी मागा तुम्ही त्यांची.
0: हो हो हो. महात्मा महात्मा मी पापी आहे, मला माफ करा माफ करा.
2: शांत व्हा. महात्मा सूर्यनं आपल्याला माफ केलंय.
0: नाही नाही, मी तर घरी तेव्हा जाईन जेव्हा महात्मा सूर्य मला स्वतः माफ करतील आणि आशीर्वाद देतील.
3: मी तुम्हाला माफ केलंय. चा
0: जय महात्मा.
3: जय महात्मा.
2: जय महात्मा. तुम्हाला भेटायला कुणी सेविका आली आहे बाहेर.
3: अजय पुन्हा विचारलंस तिच?
2: किरण.
3: काय किरण? ठीक आहे, पाठव तिला. आणि माझ्या आज्ञेशिवाय आता कुणालाही आत पाठवू नकोस.
2: जशी आज्ञा महात्मा.
3: जा. ये किरण.
4: सूर्य महाराज, मला बघून आश्चर्य नाही वाटलं?
3: नाही, बिलकुल नाही.
4: आश्चर्य नाही वाटत, राग मात्र येतोय. महात्मा सूर्यच्या पाया पडून आशीर्वाद का नाही मागितला म्हणून?
3: नाही प्लीज किरण, माझं ऐक तर.
4: आता तर तुझा शब्द शब्द नाही. नाही म्हणजे तुझा शब्द एक वचन आहे. तुझ्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दामुळे सर्वांचे आत्मे पवित्र होतात. नाही
3: माझ्यावर विश्वास ठेव.
4: कसा विश्वास ठेवू? महात्मा सूर्यला मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल हा विश्वास ठेवू. हा आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर त्याचा अर्थ आमची श्रद्धा कमी पडते. महात्मा सूर्य आता तुझ्यावर विश्वास नाही, अंधविश्वासच ठेवू शकते मी.
3: मी काय म्हणतो ते ऐक. नाहीतर?
4: नाहीतर काय? नाहीतर काय? शाप देशील? महात्मा सूर्य तुमच्या शापाने कमकुवत मनोबलवाले लोक घाबरत असतील.
3: किरण,
4: तुझ्या ओठांवर माझं नाव देखील शिवीसारखं वाटतंय मला.
3: मला समजून घे.
4: काय समजून घेऊ रे? हा कसं समजून घेऊ? मी जर्नालिझमच्या डिग्रीसाठी गेले तेव्हा काय सांगितलं होतं आठवतंय का? आय वॉन्ट सन टू रेज. पण मी परत येईपर्यंत सूर्य अंधारात लपला. महात्मा सूर्य, थोड्याफार सूर्याचे किरणचे मला तेव्हा मिळाले होते, त्याच्याच आधाराने मी स्वतः तुझ्या या अंधविश्वासाचा अंधकार नष्ट करेल.
3: किरण,
4: आठवत एकदा तू म्हणाला होतास मी जर खुनी असतो तर सर्वप्रथम ढोंगी लोकांचा खून केला असता. पण झालं उलटच रे. तू स्वतः सूर्याचा खून करून ढोंगी सूर्याला जिवंत ठेवलंस. तू खुनी आहेस. तू माझ्या सूर्याचा खून केलास. आणि प्रकाशाशिवाय किरण कशी जगू शकते रे?
3: ऐक तरी किरण.
4: आय हेट यू. आय हेट यू.

0: सेवक हो, सांगण्यास फार दुःख होतंय, महात्मा सूर्य आता या जगात नाहीयेत, प्रभूची इच्छा. महात्मा सूर्यनी आपला उत्तराधिकारी म्हणून कोणालाही निवडलेलं नाहीये. महात्मा शिवाय तर आपण सगळे जगूच शकणार नाही. म्हणून आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतलाय की सेविका उपमा महात्म्याची जागा घेतील. महात्म्याच्या समोरून पडदा बाजूला करा.
1: अरे हा तर महात्मा सूर्यांचा पुतळा आहे.
2: आजपासून हा पुतळाच आपल्यासाठी महात्मा आहे. हा पुतळाच आपल्यासारख्या पापी लोकांचा उद्धार करेल.
1: जय महात्मा,
3: जय महात्मा,
1: जय महात्मा,
3: जय महात्मा.
2: महात्मा सूर्य की
3: जय.
2: महात्मा सूर्य की
3: जय.
2: शक्ति वाले स्वामी की
3: जय.

0: आताच आपण महात्मा हे नभोनाट्य ऐकलं. मूळ पंजाबी लेखक जसपाल सेठी, हिंदी रेडिओ रूपांतर टी लाल निर्माण, मराठी अनुवाद वृषाली निमगावकर. या नभोनाट्यातील कलावंत सुधीर सेवेकर, सुरेश कुमार वैद्य, सर्वेशा महाजन, विजय रणदिवे, सूर्यकांत सराफ, लक्ष्मीकांत धोंड, अतुल घाटे, अनुराधा पिंगळीकर, स्वाती मुळे आणि श्रीकांत देशमुख. सादर करते होते विजय रणदिवे. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: नभोनाट्य आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 3:43 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी.
2: श्रोते हो नमस्कार. संस्कृत वाणी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण डॉक्टर मुकुंद दातार यांचं भाषण ऐकणार आहोत. शीर्षक आहे विश्वसंचारी गीता.
3: श्रीमद भगवद्गीता हा प्राचीन भारतीयांच्या प्रज्ञा प्रतिभेचा कलशाध्याय असणारा महान ग्रंथ आहे. हा ग्रंथ मुळातच विश्वसंचारी होण्याच्या अंगभूत सामर्थ्याने सुसंपन्न आहे. हे या ग्रंथाचे अंगभूत सामर्थ्य तिहेरी पैलूंचे आहे. ते ऐतिहासिक महत्वाचे आहे, तसेच तात्विक सखोलतेचे आहे आणि परिणाम प्रेरकतेचेही आहे. इथे आपण हेही लक्षात घ्यावे की आपण भगवद्गीता असे नामाभिधान नेहमी उच्चारतो, पण ते या महान ग्रंथाचे पूर्ण नाव नाही. ते नामैक देश आहे. प्राचीन काळी भारतवर्षात जन्मलेल्या वैदिक तत्वचिंतनाचे सार आहे. ती उदार मतवादी धर्मसंकल्पना आहे. गीतोक्त तत्वज्ञान म्हणजे वैदिक विश्वात्मभावाचे मानव कल्याणकारी दर्शन आहे. आपण गत इतिहासाचा मागोवा घेऊ लागलो तर ताम्रपट, शिलालेख, नाणी, भांडी, मृत प्राण्यांचे अवशेष इत्यादी उपयुक्त साधनांपेक्षाही वाङ्मयरूपी साधन हे सर्वाधिक महत्वाचे आहे हे लक्षात येते. अशा प्राचीनतम वेद वाङ्मयात जे अंतर्गत धर्मचिंतन बीज रूपाने होते त्याचाच फुलता बहरता वृक्ष उपनिषद वाङ्मयात होत गेला आणि त्यालाच श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य आणि मधुर असे फळ प्राप्त झाले. ही घटना आजच्या मागे किमान 2500 वर्षापूर्वी अस्तित्वात आली. म्हणजे ही गोष्ट समग्र विश्वाच्या दृष्टीने केवढी ऐतिहासिक महत्वाची आहे, केवढी प्राचीनत्वाची पुण्याई प्राप्त केलेली आहे. अशा या संदर्भाची साक्ष आपल्याकडच्या परंपरागत आणि सर्वप्रिय अशा एका संस्कृत श्लोकानेही दिली आहे. तो रूपकाश्रयी श्लोक असा, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. अशा या प्रेमळ प्रसन्न आणि प्रसाद स्वरूप गीतारूपी अमृतात विश्वसंचारी होण्यासाठी लागणारी तात्विक सखोलताही ओतप्रोत भरून उरली आहे. हे तत्वचिंतन बिल्वदली आहे. म्हणजे असे की वैदिक विश्वात्मभाव, उदात्त मानवधर्म आणि निष्काम कर्मयोग हे गीतोक्त तत्वज्ञानाचे त्रिदल आहे आणि हा वारसा प्राचीन भारतीय ऋषी प्रणित ब्रह्मविद्येचा आहे. या ब्रह्मविद्येच्याही 7 प्रणाली आहेत आणि त्यांचा गाभा गीतोक्त तत्व विचारात अवतरला आहे. त्या 7 धारा अशा, वेद वाङ्मयातील उपासना प्रणाली, यज्ञ मार्गी ग्रंथातील कर्म मीमांसा, उपनिषदांचे आत्मज्ञान,

कपिल मुनींचे सांख्यशास्त्र, काया मानस संयमकारी योगशास्त्र, तसेच समाज नियामक स्मृतीधर्मशास्त्र आणि पद वाक्य प्रमाण मीमांसाकारी चिंतनशास्त्र या अशा सप्त प्रणालींच्या ब्रह्मविद्येचे म्हणजे ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आपणाला लाभलेले आशय सखोल नवनीत आहे. भगवद्गीतोपनिषदात ते अवतरले आहे. आणि विशेष गोष्ट अशी की भगवद्गीतेतील हे सर्वात महत्वाचे योगशास्त्र दुसरीकडे प्रयोगशास्त्रही विसरत नाही. ते ब्रह्मविद्येचे व्यावहारिक उपयोजनही सांगते. म्हणजेच आत्मचिंतनाला कर्तव्य सिद्धांताचीही जोड देते. तत्व सखोल आत्मचिंतनाची सर्वतोपरी महत्वाची सूत्रे सांगूनही आसक्तिरहित कर्मयोगाचा आग्रह धरते. असा हा गीता संदेश अतिशय महत्वाचा आहे. तो आत्मवस्तूची अखंडता आणि अमरता सांगतो. मानव देहस्थितीची तुलनेने गौणता सांगतो आणि मानव मात्रासाठी स्वकर्तव्य धर्माची अपरिहार्यताही सांगतो. असा हा प्राचीनतम आणि लोकहितकारी गीता संदेश अवघे मानवी जीवनच आनंदमय आणि कृतार्थ करण्याचा तत्वज्ञान शुद्ध मार्ग दाखवितो. वानगी दाखल बोलायचे तर हा मार्ग भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात 46व्या श्लोकात नेमकेपणाने सांगितला गेला आहे. तो असा, यत प्रवृत्तीर्भूतानाम येन सर्वमिदं ततम स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानवः. असा हा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मपर धर्म म्हणजेच प्रयत्नशील मानव धर्म हाच भगवद्गीतेचा गाभा आहे, प्राण आहे. म्हणूनच तिच्यात विश्वसंचारी होण्याचे अंगभूत असे तात्विक वैभवशाली सामर्थ्य आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. अशी ही भगवद्गीता परिणामस्वरूपी विश्वसंचारी झाली नसती तरच नवल होते. तिच्यातील या अंगभूत सामर्थ्याने सूर्यबिंब बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे या न्यायाने भगवद्गीतेने सारे विश्वच उजळून टाकले आहे, प्रकाशमान केले आहे. असे दिसते की आपल्या भारतवर्षातील सर्व प्रादेशिक भाषांमध्ये आणि अखिल विश्वातील सर्व प्रमुख भाषांच्या मध्ये भगवद्गीतेची भाषांतरे झाली आहेत, अनुवाद झाले आहेत आणि तिच्यावर संस्कृत भाषेसह देशी आणि विदेशी भाषातून वेळोवेळी भाष्य ग्रंथही लिहिले गेले आहेत. आणि या सर्व ग्रंथ संपदेच्या पुन्हा पुन्हा आवृत्त्याही निघाल्या आहेत. भगवद्गीतेचे पाश्चिमात्य अभ्यासक प्राध्यापक आर सी झीनर यांनी आपल्या गिफोर्ड लेक्चर्स या पुस्तकात इसवी सन 1970 मध्ये म्हटलं आहे की भगवद्गीता या भारतीय तत्वज्ञान विषयक ग्रंथाची जगातील 75 इतक्या मुख्य भाषांमध्ये आणि अंदाजे 2000 अधिक इतकी भाषांतरे झालेली आहेत. हा संदर्भ भगवद्गीतेच्या विश्वसंचारित्वाची देदीप्यमान खूण आहे. इथे एक आठवण सांगण्यासारखी आहे. थिऑसॉफिकल सोसायटीच्या संस्थापकांनी एकदा विश्वधर्माची शिकवण देण्यासाठी कोणते पाठ्यपुस्तक असावे यासंबंधी विचार विनिमय केला. त्यावेळी विश्वधर्म शिकविणारा एकमेव ग्रंथ म्हणून भगवद्गीतेचा उल्लेख केला गेला. भगवद्गीतेचा भारतवर्षातील देशी भाषेतील पहिला अनुवाद हा मराठी भाषेतील आहे आणि तो इसवी सन 1290 मध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. तीच भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी होय. त्यानंतर व्रज भाषेत इसवी सन 1320 मध्ये तर मल्याळम भाषेत इसवी सन 1400 मध्ये भगवत

0: गीतेचे अनुवाद झाले. त्यानंतरच्या कालखंडात सर्व देशी भाषांमध्ये भगवद्गीतेची भाषांतरे होत गेली. असेही लक्षात येते की इसवी सन 1582 मध्ये अकबर बादशाह यांनी आपल्या दरबारातील लेखक बदायू यांच्याकरवी रश्मनामा नावाचा ग्रंथ लिहून घेतला. यात संस्कृत भाषेतील महाभारत ग्रंथाचे पर्शियन भाषेत अनुवाद करवलेला आहे. या ग्रंथात भगवद्गीतेचे पर्शियन भाषांतर आले आहे. यानंतरचे उल्लेख करायचे तर दारा शुकोह यांचे इसवी सन 1656 मधील, तसेच अबू फजल यांनी केलेले अशी महत्वाची पर्शियन भाषांतरे प्रसिद्ध आहेत. याचप्रमाणे अरेबिक भाषेतील इसवी सन 1630 मधील अल बेरुणी यांचे भाषांतर अत्यंत महत्वाचे आहे. अशा तऱ्हेने भगवद्गीतेचा विश्वसंचार पाहताना लक्षात येते की विदेशी भाषांपैकी इंग्रजी भाषेमध्ये भगवद्गीतेचे भाषांतर प्रथम 30 मे 1875 लंडन येथे प्रसिद्ध झाले. वॉरन हेस्टिंग्स यांच्या प्रोत्साहनाने, विल्यम जोन्स यांच्या मार्गदर्शनाने चार्ल विल्किन्स यांनी हे इंग्रजी भाषांतर केले. चार्ल्स हे ईस्ट इंडिया कंपनीचे ग्रंथपाल होते. या भाषांतरामुळे भगवद्गीतेचा आधुनिक विश्वसंचाराचा मार्ग अधिक प्रशस्त झाला. अर्थात त्याच्याही पूर्वी भगवद्गीतेचे इसवी सन 1802 मध्ये ग्रीक आणि जर्मन भाषांतर, तसेच इसवी सन 1820 मध्ये लॅटिन भाषांतर आणि इसवी सन 1861 मध्ये डच भाषांतर अस्तित्वात आलेले होतेच. मात्र इसवी सन 1875 इंग्रजी भाषांतराने पाश्चिमात्य जगातील अन्य भाषातील भाषांतर करताना अधिक उपयुक्त असा आधार गवसला. आज इतिहासाचा मागोवा घेताना लक्षात येते की जगातील अन्यान्य भाषांमध्ये भगवद्गीतेचे अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. त्यात पश्चिमेकडील देशांपैकी इंग्रजी, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, स्वीडिश, डॅनिश, पोलिश, नॉर्वेजियन, इटालियन, रोमानियन, जॉर्जियन, हंगेरियन इत्यादी अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच रशियन, चिनी, जपानी, बालिनीज, जवानीज, थाई इत्यादी भाषांतरही लक्षवेधी आहेत. अशा तऱ्हेचा श्रीमद भगवद्गीतेचा विश्वसंचार हा खरोखरच लक्षणीय आहे आणि तेवढाच महनीय आहे. अशा या विश्वसंचाराबाबतची अलीकडची म्हणजे सप्टेंबर 2014 मधली एक घटना ही उद्धृत करण्यासारखी आहे. उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शायर अनवर जलालपुरी यांनी भगवद्गीतेचा उर्दू फारसी मध्ये काव्यानुवाद केला आहे. त्यांनी गीतेतील 700 श्लोकांचे रूपांतर 1761 उर्दू शेर लिहून केले आहे. जलालपुरी यांनी हा अनुवाद उर्दू फारसी लिपीसह देवनागरी लिपीतही प्रसिद्ध केला आहे. भगवद्गीतेतील कर्मयोगाचा संदेश सांगताना शायर म्हणतात, अमल जिसमे फल की भी ख्वाहिश न हो, अमल जिसकी कोई नुमानिश न हो. अशा तऱ्हेने भगवद्गीतेचा विश्वसंचार हा त्रिविक्रमाची आठवण करून देणारा आहे. भुवन तले भगवद्गीता सदैव राजते विराजते हे खरे आहे आणि तत्वचिंतनाच्या दृष्टीने गीता संदेशे विश्वम भवत्येक नीडम याचीही खात्री आहे.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण डॉक्टर मुकुंद दातार यांचं भाषण ऐकलं. शीर्षक होतं विश्वसंचारी गीता. यानंतर आपण ऐकणार आहोत डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचं संस्कृतमधून काव्यवाचन.

माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे विजयताम सा भारतमाता. भारतमातेचं गुणगान या कवितेमध्ये केलेलं आहे. विश्ववंदिता विश्वमंगला सुरनर वर पूजिता विजयताम सा भारतमाता. श्रौतं ज्ञानं भावगभीरं रामायणमपि सुधा सुमधुरं महाभारतं नितांत रुचिरं यत्र राजते पुरातनीयं दिव्या वाक् सरिता विजयतां सा भारतमाता. पुराण विहितः कुराण निहितः बुद्धवर्णितो जिनेन्द्र कथितः सर्वधर्म समभावः पूतः सदा घोषिता सदा गर्जिता यत्र नीतिरुन्नता विजयताम सा भारतमाता. ज्ञानेश्वर चैतन्य कबीराः तुलसी नरसी नानक मीराः सूरदास समभक्त प्रवराः संतो नित्यं यया लालिता यया च संवर्धिताः विजयताम सा भारतमाता. अशोक नृपतिर जनहित निरतः प्रताप राणा नृपो विश्रुतः शिवभूपालोऽप्युदार चरितः हर्षाद्या अपि दयार्द्र हृदया यया प्रसूता सुताः विजयताम सा भारतमाता. लोकमान्य तिलको जन तिलकः गांधी महात्मा स्वराज्य जनकः जवाहरः खलु राष्ट्र नायकः सुभाष वल्लभ राजेन्द्राद्यैर नररत्नैर्भूषिता विजयताम सा भारतमाता. नाना लोका नाना भाषाः नाना वेषाः नाना भूषाः नाना आशाः नाना कांक्षाः अनेकतायामपीह विलसति यस्यामेकात्मता विजयताम सा भारतमाता. यस्या सविधे श्रेयो जननम् यदरक्षार्थम् श्रेयो मरणम् यस्याश्चरणः सदैव शरणम् यदङ्क सेवा जुषाम् जीवने निरन्तरम् धन्यता विजयताम् सा भारतमाता. यावत् सरितो वहन्ति भुवने यावद् विहरति भानुर्गगने नगाधिराजः सज्जोऽप्यवने दिगन्तरेषु प्रचरिष्यति यत्कीर्तिपताकोन्नता विजयताम् सा भारतमाता. विश्ववन्दिता विश्वमङ्गला सुरनरवरपूजिता विजयताम् सा भारतमाता. विजयताम् सा भारतमाता. 2008 हे वर्ष संस्मरणीय आहे, कारण यावर्षीच महाराष्ट्राला ललामभूत असणाऱ्या संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची जन्म चतुःशताब्दी साजरी होत आहे. या दोन महापुरुषांविषयी असं म्हणता येईल, पूता याभ्याम स्वजनन वशात श्री महाराष्ट्र भूमिही शिष्टो याभ्याम बहुजनहितो भक्तिमार्ग प्रशस्तः दिव्यो याभ्याम जगति सकले दीपितो ज्ञानदीपो वंदे संतौ सविनयमहं तौ तुकारामदासौ. याच्यातली पुढील काव्यामध्ये श्री रामदास स्वामींचं मी स्तवन केलेलं आहे. नमस्वामिने रामदासाय तस्मै अमित्रा विदीर्णा उदीर्णस्वधर्मः प्रकाशो विकीर्णो विशीर्णोऽन्धकारः वितीर्णो महान्येन कल्याणमार्गो नमस्वामिने रामदासाय तस्मै शिशुत्वेऽपि यो विश्वचिन्तानिमग्नो विवाहात्मकं बन्धनं वर्जयित्वा जनोद्धारहेतोस्तपो यश्च चार नमः स्वामिने रामदासाय तस्मै अधर्मा

संस्कृत वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 4:07 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया साधी माणसं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं गीत, संगीतकार आनंद घना.

श्रोते हो, यानंतर ऐकूया धाकटी मेहुणी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत, संगीत राम किन्नर.

सोंगाड्या या चित्रपटासाठी उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकारांनी गायलेलं दादा कुंडके यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं राम कदम यांनी.

ਦੱਖਣੀ ਤੇ ਜਾਮ ਰੁਸਲੀ ਜਾਮ ਰੁਸਲੀ ਜਾਮ ਰੁਸਲੀ ਪੋਪਰੇ ਦਾਉਨ।

पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

कळत नकळत या चित्रपटासाठी अशोक सराफ यांनी गायलेलं आनंद मुडक यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं सुधीर मोखे यांनी. श्रोते हो, गीत बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया पिंजरा या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 4:27 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा 12वा भाग आपण ऐकूया. राम कदम रोज रात्री बँडमध्ये जाऊन गाणी वाजवून पूर्वीची धमाल पुन्हा उडवत असत. तो जमाना होता अंदाज आणि बरसात या चित्रपटांच्या धमाल गाण्यांचा. त्या काळातले लग्नवाले देखील तुमच्या बँडमध्ये राम कदम पाहिजेतच म्हणून हटून बसत असत. त्यामुळे राम कदम दिवसभर बिझी राहायला लागले. सकाळी कोल्हापूरला जायचं, भालजी पेंढारकरांच्या मीठ भाकर चित्रपटासाठी पार्श्वसंगीत द्यायचं, संध्याकाळी परत मिरजेला यायचं आणि बँडमध्ये पुन्हा गाणी वाजवायला ते हजर असायचे. मीठ भाकर चित्रपटासाठी ज्या 4 गाण्यांना राम कदमांनी चाली लावल्या त्या 4ही चाली भालजीनं खूप आवडल्या, कारण पार्श्वसंगीत देखील राम कदम अतिशय मन लावून देत असत. एके दिवशी त्यांचे गुरु चांदलाल राम कदमांना म्हणाले, राम उद्या तू कोल्हापूरहून लवकर ये, षडजींच्या मुलाचं लग्न आहे आणि आपला बँड आहे आणि आपल्या बँडमध्ये तू पाहिजेसच ना. आणि त्यांनी मला असं निक्षून सांगितले तेव्हा तू 7 वाजताच इथं ये. मग काय, चांदलालला वेळेवर येईन असं आश्वासन राम कदमांनी दिलं आणि नेहमीप्रमाणे कोल्हापूरला गेले. राम कदम यांच्याविषयी अधिक बोलण्यापूर्वी आपण ऐकूया एक ढंगदार अशी लावणी मुक्काम पोस्ट ढेबेवाडी या चित्रपटातली. ही लावणी उषा चव्हाण यांनी गायली आहे बरं का. राम कदम यांचं अतिशय सुंदर असं संगीत आहे या चित्रपटामध्ये. निळू फुले, उषा चव्हाण, जयमाला काळे आणि चंद्रकांत यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

नेमकं त्याच दिवशी भालजींचं काम इतका वेळ चालू राहिलं की मला मिरजेला लवकर परत जायचं आहे हे रामकदमांच्या लक्षात राहिलं नाही असं त्यांनी सांगितलं. बरं, लक्षात जरी राहिलं असलं तरी अर्धवट काम सोडून लवकर परत जायच्या गोष्टी भालजी पेंढारकरांपुढे करायची रामकदमांची देखील टाप झाली नसती. सगळं काम संपलं तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. रामकदम यांनी लिहिलंय की मी त्यावेळेला खूप घाबरलो होतो. खरं म्हणजे 7 त्यांना मिरजेला पोचायचं होतं आणि कोल्हापुरातच आता 8 वाजायला लागले होते. तेव्हा रामकदमांचा उतरलेला चेहरा पाहून भालजी पेंढारकर म्हणाले, काय रे राम, काय भानगड आहे, घरी जायचं नाहीये का? तेव्हा रामजींचा चेहरा रडवेला झाला. भालजींना रामकदमांनी सगळं सांगितलं की मी 7 येणार आहे असं आश्वासन देऊन आलो होतो चांदलालना. तेव्हा भालजी म्हणाले, अरे एवढंच ना, मी तुला माझ्या गाडीतून चटकन मिरजेला सोडतो. एवढं बोलून भालजींनी खरोखर गाडी काढली आणि रामकदमांना घेऊन ते मिरजेला निघाले. भालजी पेंढारकर स्वतः गाडी चालवत होते आणि त्यांनी गाडी इतक्या वेगात आणली की हा हा म्हणता अवघ्या 20 ते कोल्हापूरहून मिरजेला आले. भालजींची गाडी मिरजेच्या स्टँडपाशी आली. तिथं प्रचंड गर्दी जमली होती. ज्या शेटजींच्या मुलाचं लग्न होतं ते चांदलालवर जाम भडकले होते. चांदलालना विचारत होते, राम किधर गया? भालजींनी प्रचंड गर्दीमध्ये गाडी थांबवली. रामकदम आणि भालजी पेंढारकर दोघंही खाली उतरले. गर्दीतले संवाद त्या दोघांच्या कानावर येत होते. चला, आशा भोसले यांनी गायलेली आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. चित्रपट देवा तुझी सोन्याची जेजुरी.

दोन तीन दिवसानंतर रामकदम पुन्हा सकाळच्या गाडीनं कोल्हापूरला गेले. भालजींचा गडी रामकदमांची वाट पाहत असावा. गेले गेलेच त्यांनी सांगितलं, भालजीने तुम्हाला आल्यानंतर ताबडतोब भेटायला बोलवलं आहे. रामकदमांचं अंग थरथरायला लागलं, पाय लटलटू लागले. अतिशय जड पावलांनी चालत ते भालजींकडे गेले. भालजीने विचारलं, काय रे राम, कधी आलास? आत्ताच. भालजींच्या पायांना स्पर्श केला रामकदमांनी आणि म्हणाले, बाबा मला माफ करा, त्या दिवशी गावातली लोकं तुम्ही मला सोडायला आल्यानंतर तुमच्याबद्दल काही बाई बोलत होती. भालजी म्हणाले, अरे गावातलेच ते लोक, बोलले तर बोलले, त्यात काय. भालजींचं हे रूप माझ्यासाठी वेगळं होतं असं रामकदमांनी लिहून ठेवलंय. मीठ भाकर या चित्रपटाला संगीत देऊन तो प्रदर्शित झाल्यावर देखील श्रेय नामावलीमध्ये संगीतकार म्हणून रामकदम हे नाव नव्हतंच, तर मीठ भाकरचे संगीतकार म्हणून कशाळकर यांचं नाव होतं. रामकदमांना अतिशय वाईट वाटलं, नैराश्य आलं. याबद्दल भालजींना विचारावं की नाही, त्यांची भेट घ्यावी की नाही याचा ते विचार करत होते. पण भालजींना विचारायचं धाडस त्यांच्यामध्ये नव्हतं. एके दिवशी भालजी पेंढारकरांनीच रामकदमांना बोलावून घेतलं आणि काही विचारण्यापूर्वीच भालजी म्हणाले, हे बघ राम, कॉन्ट्रॅक्टप्रमाणे आम्हाला जुन्याच संगीतकारांची नावं श्रेयनामावलीमध्ये द्यावी लागली, पण तुझ्या चांगल्या कामाचा भरपूर मोबदला मी तुला देणार आहे. असं म्हणून भालजींनी त्या काळामध्ये 7,000 रुपये दिले आणि तेही एक रकमी रोख. रामकदम यांनी एवढी मोठी रक्कम आयुष्यात पहिल्यांदाच बघितली आणि मग त्यांना एक वेगळ्याच प्रकारचं दडपण वाटायला लागलं, चेहरा गंभीर झाला. पुन्हा भालजी म्हणाले, काय झालं आता, असा का चेहरा केलास, पैसे कमी आहेत का? रामकदम म्हणाले, नाही नाही बाबा, तसं नाही, पण एवढी मोठी रक्कम प्रवासामधून न्यायची म्हणजे भीती वाटते. ही रक्कम तुमच्याकडेच ठेवा, मी थोडी थोडी करून घेऊन. भालजी खळखळून हसले.

अनेक वर्षानंतर अशा आठवणी जागा झाल्या की राम कदमांनी लिहिले की माझंच मला हसू यायचं. चला, देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटातल्या सलग अशा काही छोट्या छोट्या लावण्या त्या आपण ऐकूया.

संगीतकार राम कदम यांनी प्रभातमध्ये साधारणपणे 9 वर्ष काम केलं आणि हा 9 वर्षाचा काळ म्हणजे त्यांच्या आयुष्यातला सुवर्ण काळ होता असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. प्रभातमध्ये त्यांच्यासोबत जे अनेक लोक अनेक कलावंत काम करत होते त्यांनी देखील प्रभातमधून बाहेर पडल्यानंतर आपलं स्वतंत्र एक वेगळं स्थान चित्रपटसृष्टीमध्ये निर्माण केलं. अगदी प्रभातमध्ये साधी हजेरी घेणारे धर्माधिकारी मास्तर हे नंतर मोठे दिग्दर्शक झाले. संकलन विभागामध्ये काम करणारे अनंत माने यांनी तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शक म्हणून आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे हे आपण जाणतोच. प्रभातसाठी गीतं लिहिणारे शांताराम आठवले हे देखील पुढे दिग्दर्शक झाले. यशवंत पेठकर, राम गबाले हे प्रभातच्याच तालमीत तयार झालेले होते. वसंत देसाई आणि राम कदम हे दोघंही तिथले हरकामे होते, म्हणजे कोणत्याही गाण्यासाठी ते चाली देत असत. पुढं संगीत दिग्दर्शक म्हणून दोघांचंही नाव झालं. खरं तर प्रभात ही एक युनिव्हर्सिटीच होती असं राम कदमांना वाटे. आता आपण अंगा

प्रभातमध्ये छोटी व्यायामशाळा देखील होती. त्यामध्ये निरनिराळी शस्त्र होती. ऐतिहासिक किंवा पोशाखी चित्रपटांसाठी आवश्यक असणाऱ्या शस्त्रांच्या लढाया तिथे शिकवल्या जात होत्या. विशेषतः ढाल तलवारीच्या वापराचं शिक्षण तिथं दिलं जायचं. अशाच काही चित्रपटांसाठी लागणाऱ्या घोडेस्वारीचं देखील प्रशिक्षण प्रभातमध्ये देण्याची सोय होती. आणि अश्वारोहणासाठी 2 घोडे तिथं कायम सज्ज असत. तिथले महादबा नावाचे एक गृहस्थ शिकाऊ उमेदवारांना हे घोडेस्वारीचं शिक्षण संध्याकाळी देत असत. अशा प्रभातच्या बऱ्याच आठवणी आहेत. प्रभातच्या आठवणी सांगताना राम कदमांनी लिहिले की प्रभातमध्ये मेकअपचं ज्ञान सुद्धा दिलं जायचं. एखाद्याला मेकअप कसा करतात हे शिकवण्यासाठी प्रभातच्या मेकअप डिपार्टमेंटमध्ये निरनिराळे लाकडी पुतळे तयार केले होते. या पुतळ्यांच्या चेहऱ्यावर दाढीमिश्या लावून किंवा अन्य प्रसाधनं वापरून त्यायोगे हे प्रशिक्षण दिलं जायचं. पोहायला शिकण्यासाठी प्रभातच्या आवारामध्येच एक तलाव देखील होता. पण त्यासाठी

दामले मामांची परवानगी घ्यावी लागायची. प्रभातमध्ये एक उत्तम वाचनालय देखील होतं. प्रभातमध्ये कडक शिस्त असून देखील प्रभातचं वातावरण अतिशय खेळीमेळीचं होतं. कुणी आजारी पडलं, कुणाला काही दुखलं खुपलं, तर त्यांची काळजी घेण्यासाठी देखील प्रभातमध्ये सांबारे नावाचे एक वैद्य देखील होते. अशा बऱ्याच आठवणी राम कदमांनी सांगितलेल्या आहेत. अंगाई चित्रपटातलीच आणखीन एक ढंगदार अशी लावणी सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत.

0: संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा 12वा भाग आत्ता आपण ऐकला. बरे तर मग आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती.

0: है।
1: श्रोते हो, याचबरोबर मालिका विशेष हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे।

श्रोते हो, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजच्या आपल्या दुसऱ्या सभेला आरंभ होत आहे. सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते. युवा पिढी आणि अंमली पदार्थ मुक्त भारत हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असून या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ ओलिये दर्जाली दोस्तलिक अर्थात सर्वोच्च मैत्रीचा पुरस्कार अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांनी आज प्रदान केला. हा पुरस्कार भारत आणि उझबेकिस्तानच्या अतूट नात्याला समर्पित करत असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे सांगितलं. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली. आंतरवाली सराटी इथं त्यांनी पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आपली मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोत्या संध्याकाळचे 5:02 होत आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात ऐकूया कर्नाटक संगीतात अदिती सुदर्शन यांचं बासरीवादन राग कापी नारायणी कल्याणी. त्यांना व्हायलिनवर साथ करत आहेत एस व्ही रामचंद्रन आणि मृदंगमवर साथ करत आहेत गणेश मुरली. ऐकूया अदिती सुदर्शन यांचं बासरीवादन राग कापी नारायणी आणि कल्याणी.

आजच्या कार्यक्रमात मी दीपशिखा मुजुमदार तुमचं मनपूर्वक स्वागत करते. छोट्या दोस्तांनो, आजचा कार्यक्रम आपल्यासाठी खास सादर केलेला आहे विद्या मंदिर वाघापूरच्या बालमित्रांनी.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म कार्यक्रमात अदिती सुदर्शन यांचं बासरी वादन ऐकलं. राग कापी, नारायणी आणि कल्याणी. त्यांना व्हायोलिनवर साथ केली होती एस व्ही रामचंद्रन यांनी आणि मृदंगमवर साथ केली होती गणेश मुरली यांनी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवकांसाठी कार्यक्रम ऐकूया युववाणी.

अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना किंवा अगदी पहिल्यांदा एखादं नवीन शहर एकट्यानं फिरताना, त्या क्षणी आपल्याला सगळं माहीत नव्हतं, पण म्हणूनच ते क्षण खास होते. कारण आपल्याला उत्तर माहीत नव्हतं, पण प्रश्न विचारण्याची इच्छा होती. आणि याच इच्छेचं नाव आहे जिज्ञासा, क्युरियॉसिटी. लहानपणी आपल्याला प्रत्येक गोष्टींबद्दल प्रश्न पडायचे. आकाश निळं का असतं? पाऊस कुठून येतो? चंद्र आपल्याबरोबर का चालतो? पक्षी उडू शकतात पण मग आपण का नाही? मोबाईलमधला आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा काय जातो? समुद्राला शेवट असतो का? आणि मोठ्यांनी उत्तर दिलं नाही तर आपण पुन्हा पुन्हा विचारायचो, का, कसं, मग पुढे काय? पण जसजसं आपण मोठं होत गेलो तसतसं ह्या प्रश्नांची संख्या कमी होत गेली. कारण आपल्याला जग समजायला लागलं होतं म्हणून नाही, तर अनेकदा आपल्याला प्रश्न विचारायलाच संकोच वाटायला लागला. हा प्रश्न तर खूपच साधा आहे. अरेच्चा, हे विचारलं तर लोक काय म्हणतील? मला हे माहीत नाहीये असं दिसून येईल. आता नवीन शिकायची काय गरज आहे? आपल्याकडे आता वेळ कुठे आहे? आणि अशा प्रकारे हळूहळू आपण जिज्ञासेऐवजी सवयीनं जगायला लागलो. सकाळी उठणं, काम किंवा कॉलेजला जाणं, मोबाईल, सोशल मीडिया, अभ्यास, नोकरी आणि घरी परतणं. पुन्हा दुसरा दिवस. दिवस बदलतात पण अनुभव मात्र तेच राहतात. आणि कदाचित म्हणूनच आजचा प्रश्न महत्वाचा आहे, की आपण शेवटचं काहीतरी पहिल्यांदा कधी केलं होतं. कारण पहिल्यांदा म्हणजे फक्त नवीन अनुभव नाहीये, पहिल्यांदा म्हणजे आपल्या मेंदूला दिलेला एक छोटासा संदेश, मला अजून शिकायचंय. काय ना, जिज्ञासा ही आपल्याला नेहमी मोठ्या प्रश्नांपासून सुरू करायची गरज नसते. अगदी लहानशा साध्या सरळ सोप्या प्रश्नातही ती जिज्ञासा दडलेली असू शकते. आज आपण तरुण आहोत, आपल्या हातात स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे, जगभराची माहिती काही सेकंदात आपल्याला उपलब्ध होते. पण गंमत अशी आहे की ही माहिती वाढली आहे आणि प्रश्न कमी झालेत. आपण सर्च करतो पण एक्सप्लोअर कमी करतो. आपण उत्तर शोधतो पण का हा प्रश्न विचारायला विसरतो. आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण लगेच वेगवेगळ्या सोशल मीडियाचा आधार घेतो आणि 2 मिनिटात आपल्याला उत्तरही मिळतं. पण कधी कधी उत्तर मिळणं हा शेवट नसतो, ती सुरुवात असायला हवी. म्हणजे उदाहरण द्यायचं झालंच तर एखाद्या विषयावर एक छोटासा व्हिडिओ आपल्याला दिसला. त्यात सांगितलंय की मधमाशा फुलांमधून मध गोळा करतात. आपण माहिती पाहिली आणि आपण पुढे गेलो, पण जिज्ञासुमन तिथे थांबतं आणि विचारतं, मधमाशा फुलं ओळखतात कशी? त्या पुन्हा आपल्या पोळ्याकडे कशा येतात? एका पोळ्यात किती मधमाशा असतील? त्या एकमेकींशी संवाद कसा साधत असतील? एकामागून एक असे अनेक प्रश्न सुरू होतात. एक प्रश्न दुसऱ्या प्रश्नाला जन्म देतो आणि तिथूनच लर्निंग सुरू होतं. आता ह्या लर्निंगला काही वयाची अट नसते. तुमच्या मनात प्रश्न आला की तो विचारणं, त्या शंकेचं निरसन करून घेणं हे महत्वाचं असतं. आज तरुणाई अनेकदा करिअर, सॅलरी, कॉम्पिटिशन आणि सक्सेस यामध्ये अडकलेले दिसतो. मला पुढे काय करायचंय हा प्रश्न असतोच, पण त्याआधीचा प्रश्न, मला खरंच कशाबद्दल कुतूहल आहे, हा आपण विचारतो का? आपण करिअर निवडताना अनेकदा विचारतो, यात सॅलरी किती आहे? पुढे स्कोप किती आहे? मी हे करतोय तर लोक काय म्हणतील? पण कधी आपण स्वतःला विचारतो का की हे करताना मला अजून शिकावंसं वाटेल का? कारण जिज्ञासा ही फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, ती डॉक्टरसाठी आहे, ती शिक्षकांसाठी आहे, ती कलाकारासाठीही आहे आणि इंजिनियरसाठीही, ती एंटरप्रेनरसाठी आहे, जर्नलिस्टसाठी आहे, म्युझिशियनसाठी आहे आणि अगदी रोजच्या आयुष्यात जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. जिज्ञासा म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर माहीत असणं नाही, तर त्या उलट मला माहीत नाहीये पण मला जाणून घ्यायचंय असं म्हणण्याची तयारी म्हणजे जिज्ञासा.

आणि कदाचित याच ठिकाणी आपण तरुणाई एक महत्वाची गोष्ट समजून घेऊ शकतो. आपल्याला प्रत्येक वेळी पहिलं यायलाच हवं असं काही नाही, पण प्रत्येक वेळी पहिल्यांदा काहीतरी करायला आपण नेहमी तयार असलं पाहिजे. पहिल्यांदा एखादं पुस्तक वाचलं पाहिजे जे आपल्या नेहमीच्या विषयापेक्षा पूर्णपणे वेगळं असेल. पहिल्यांदा एखाद्या अनोळखी विषयावर वर्कशॉप अटेंड केलं पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला तिच्या कामाबद्दल विचारायला हवं. पहिल्यांदा एखादं नवीन वाद्य शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिल्यांदा स्वतःचा छोटासा प्रोजेक्ट तयार केला पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या म्युझियममध्ये जाऊन तिथल्या एखाद्या वस्तूवर सखोल अभ्यास केला पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या जुन्या व्यक्तीशी बसून त्यांची जीवनकहाणी ऐकली पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या गावात, शहरात किंवा परिसरात फिरताना टुरिस्ट म्हणून नाही तर एक्सप्लोरर म्हणून फिरलं पाहिजे. आणि हो, पहिल्यांदा अपयशी होण्याचीही परवानगी स्वतःला दिली गेली पाहिजे, कारण क्युरिओसिटी आणि फेल्युअर यांचं नातं खूप जवळचं आहे. आपण काहीतरी नवीन करणार असू तर पहिल्याच प्रयत्नात ते परफेक्ट होईल असं नाही आहे. पहिल्यांदा माईक हातात घेताना आवाज थरथरेल. पहिल्यांदा पेंटिंग करताना रेषा चुकतील. पहिल्या प्रेझेंटेशनमध्ये शब्द अडकतील. पहिल्यांदा बिझनेस सुरू करताना काही चुकाही होतील, पण त्याच चुका आपल्याला कायम सांगतील की तू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतेस. मित्रांनो, काय आहे ना, आपण आजकाल परफेक्शनच्या मागे इतकं धावतो की एक्सपेरिमेंटेशन विसरतो. पण इनोव्हेशनला परफेक्ट सुरुवात लागत नाहीच, त्याला लागतात ते प्रश्न, त्याला लागतात ते प्रयत्न, निरीक्षण आणि पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी. म्हणून क्युरिओसिटी ही एखादी क्यूट पर्सनॅलिटी ट्रेट नाही आहे, तर ती डिस्कवरीची सुरुवात आहे. त्यामुळे आता आपण आपल्या आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्यानं पाहूया. तुम्हाला आठवतंय का की शेवटचं कधी एखाद्या गोष्टीकडे नुसतं पाहत न बसता तिचं निरीक्षण केलं होतं? शेवटचं कधी एखादा प्रश्न इंटरनेटवर सर्च करण्याआधी स्वतः विचार करण्याचा प्रयत्न केला होता? किंवा शेवटचं कधी एखादं काम मला जमत नाहीये असं न म्हणता एकदा करून पाहूया असं म्हणून केलं होतं? आणि सर्वात महत्वाचं, आपण शेवटचं काहीतरी पहिल्यांदा कधी केलं होतं? कदाचित या प्रश्नाचं उत्तर आठवायला आपल्याला थोडा वेळ लागेल, आणि जर उत्तर खूप जुनं असेल तर काळजी करण्याचं कारण नाहीये, कारण क्युरिओसिटी परत मिळवण्यासाठी कोणत्याही वयाची गरज नाहीये. अगदी आजपासून, आत्तापासून आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे काय करायचं, तर रात्री घरी गेल्यावर आपण फोनमध्ये एक नवीन नोट उघडूया, त्याचं नाव ठेवूया मला काय जाणून घ्यायचंय, आणि त्यात फक्त 5 प्रश्न लिहूया. म्हणजे काहीही असतील ते प्रश्न, जसं की आकाशात ढगांचा आकार सतत का बदलतो, किंवा आपल्या शहरात पाणी कुठून येतं, एखादं गाणं मनाला फार का आवडतं, आपल्या आजी आजोबांच्या काळात कॉलेजचं जीवन कसं असेल, किंवा आपण ज्या करिअरमध्ये आहोत त्यात पुढच्या 10 वर्षात काय बदल होऊ शकतात, असे प्रश्न आपण लिहायचे. त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं, पण उत्तर मिळाल्यावर लगेच थांबायचं नाही हा, त्या उत्तरातून आणखी एक प्रश्न शोधायचा. ही छोटीशी सवय आहे, पण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत याने बदल नक्कीच घडू शकतो, कारण शेवटी आयुष्य म्हणजे फक्त आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींची यादी नाही आहे. आयुष्य म्हणजे अजून कितीतरी गोष्टी जाणून घेण्याची संधी आहे. आपल्या लहानपणी ना पहिल्यांदा हा शब्द खूप मोठा होता. पहिल्यांदा शाळा, पहिल्यांदा मित्र, पहिल्यांदा सायकल, पहिल्यांदा परीक्षा, पहिल्यांदा स्टेज, पहिल्यांदा प्रवास, प्रत्येक गोष्ट नवी होती. मोठं झाल्यावर नवीन गोष्टी कमी झाल्या नाही आहेत, फक्त आपण त्यांच्याकडे पाहणं कमी केलंय. म्हणून आजपासूनच पुन्हा एकदा स्वतःला लहान मुलांसारखं प्रश्न विचारण्याची मुभा देऊया. हे असंच काय, हे वेगळं करता येईल का, मी हे शिकू शकते का, मी हे कधीच केलं नाहीये पण मला एकदा करून नक्की पाहायचंय. कदाचित या छोट्या प्रश्नांपैकी एखादा प्रश्न आपल्या आयुष्याचा

पुढचा मोठा निर्णय ठरू शकेल. आता ते कसं, तर कदाचित एखादं नवीन स्किल आपल्याला सापडेल, कदाचित एखादी नवीन मैत्री होईल, कदाचित एखादा नवीन करिअर पाथही आपल्याला सापडू शकतो, किंवा एखादी नवीन कल्पना जन्मालाही येऊ शकते. आणि कदाचित एखाद्या दिवशी आपण जेव्हा मागे वळून पाहू तेव्हा नक्की म्हणू शकतो, त्या दिवशी मी फक्त एक प्रश्न विचारला होता आणि तिथून माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. मग मी काय म्हणते, आपण एक असं करायचं का की एक छोटं चॅलेंज घेऊया 7 दिवसांचं. त्या 7 दिवसात सतत काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करूया. हा, म्हणजे नवीन करायचंय म्हणजे ते काही सगळं मोठं असण्याची गरज नाही आहे, अगदी लहान लहान गोष्टीही आपण करू शकतो, पण फक्त त्या आपल्यासाठी पहिल्यांदा असायला हव्यात. मग आपण नवीन रस्ता निवडू शकतो, एखादं नवीन पुस्तक वाचायला घेऊ शकतो, एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलायला सुरुवात करू शकतो, नवीन प्रश्न विचारू शकतो किंवा नवं स्किल शिकू शकतो. आणि इतकंच नाही, नवीन ठिकाणी फिरायलाही जाऊ शकतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर 7व्या दिवशी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारायचा, या 7 दिवसात माझ्या मनात किती नवीन प्रश्न निर्माण झाले. कारण कदाचित आपल्या आयुष्याला दिशा देणारी गोष्ट ही नेहमीच एखादं तयार उत्तर नसतं. कधी कधी ती फक्त एक उत्सुक नजर असते, एक साधा प्रश्न असतो आणि मनातली ती छोटीशी ठिणगी असते जी म्हणते, थांब ना, हे मला अजून जाणून घ्यायचंय. मित्रांनो, जगात अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं सापडायची आहेत. काही उत्तरं विज्ञान शोधेल, काही उत्तरं तंत्रज्ञान, काही उत्तरं समाज शोधेल आणि काही उत्तरं कदाचित आपल्याला शोधावी लागतील. पण त्यासाठी आपल्यात एक गोष्ट कायम जिवंत ठेवावी लागेल, जिज्ञासा. त्यामुळे आजपासूनच आपल्या आयुष्यात पुन्हा पहिल्यांदा आणूया, कारण कदाचित आपल्या आयुष्यातला पुढचा मोठा अध्याय एखाद्या मोठ्या संधीनं नाही तर एखाद्या छोट्याशा प्रश्नानं सुरू होऊ शकतो. पुढे काय, आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला बाहेर पडावं लागेल, पुन्हा एकदा आपल्याला निरीक्षण करावं लागेल, प्रश्न विचारावे लागतील, प्रयत्न करावा लागेल, चुका होतील, पण त्यातनं आपण शिकू आणि पुन्हा नव्यानं प्रश्न विचारू. कारण जिज्ञासा ही जिवंत असेल तर शिकणं कधीच थांबत नाही, आणि जेव्हा शिकणं थांबत नाही ना तेव्हा वाढणंही थांबत नाही. तेव्हा आता एकच शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही शेवटचं काहीतरी पहिल्यांदा कधी केलं होतं आणि तुमचं पुढचं पहिल्यांदा काय असणार आहे? कदाचित उत्तर आजच मिळेल, कदाचित उद्या मिळेल, पण हा प्रश्न मात्र कायम जिवंत ठेवा. कारण जिज्ञासेपासूनच शोध सुरू होतो आणि शोधापासूनच नवीन जग तयार होतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, याचबरोबर युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम इथं समाप्त होत आहे. कार्यक्रमाचा विषय होता शोध हरवलेल्या जिज्ञासेचा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मैथिली जगताप. सादरकर्ते रोशन जाधव. आकाशवाणी.

0: मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 5:58 झाली आहेत. यानंतर ठीक 6 हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

यानंतरचं गीत लई भारी चित्रपटातलं. गायक आहेत अजय गोगावले, गीतकार गुरु ठाकूर आणि संगीतकार अजय अतुल.

याचबरोबर चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:20 होत आहेत. आता ऐकूया संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित गंमत जम्मतच्या आजच्या कार्यक्रमात मी दीपशिखा मुजुमदार तुमचं मनपूर्वक स्वागत करते. छोट्या दोस्तांनो, आजचा कार्यक्रम आपल्यासाठी खास सादर केलेला आहे विद्यामंदिर वाघापूरच्या बालमित्रांनी. चला तर मग ऐकूया.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी समृद्धी अमृत पाटील, विद्यामंदिर वाघापूर, तालुका बुधरगड, जिल्हा कोल्हापूर शाळेची विद्यार्थिनी. आपले सर्वांचे गम्मत जम्मत या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? अहो, असणारच. आता शाळा नियमित सुरू आहेत. आठवड्यातील सुट्टीचा आजचा दिवस आणि त्यात आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम गम्मत जम्मत. मी आज प्रथम आपल्याला आमच्या शाळेची ओळख करून देते. आमची विद्यामंदिर वाघापूर ही शाळा बुधरगड तालुक्यात वेदगंगा नदीच्या काठी आदमापूरच्या बाळूमामा मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर असून आमच्या गावी नागपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. आमची शाळा आम्हा मुलांसाठी विविध अंगी कार्यक्रम आणि उपक्रम राबवत आहे. त्यातील एक भाग आपल्या मनोरंजनासाठी आम्ही बालमित्र घेऊन आलो आहोत. यात सहभागी होत आहेत मी समृद्धी पाटील आणि माझ्यासोबत परिणिती दाभोळे, स्नेहा एकल, शंभूराजे दाभोळे, शंभूराजे पडवळे, समर्थ पडवळे, रितिका कुंभार, आरुषी कुंभार, अर्णव कांबळे, सर्वेश वाघमोडे, हर्षल परीट हे विद्यार्थी. संगीत साथ तबला वादक श्री शिवाजी गुरव, हार्मोनियम साथ श्री सुभाष सुतार यांची आणि मार्गदर्शन मुख्याध्यापक नवनाथ भरकट, डॉक्टर मारुती गुरव यांचे सह सर्व शिक्षक वृंद विद्यामंदिर वाघापूर. बालमित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला धनगर गीत सुंबरानं मांडलं सादर करीत आहे शंभूराजे दाभोळे आणि विद्यामंदिर वाघापूर शाळेचे

लोकसंख्या समतोलासाठी मुलींना द्याजी उदाहरणे, मुलींना वाचवण्यासाठी कायद्यांना दिले रक्षण, लोकसंख्या समतोल

बालमित्रांनो, आता आमचा अभ्यास ही बालनाटिका सादर करीत आहेत परिणिती दाभोळे, समृद्धी पाटील, रितिका कुंभार, शंभूराजे दाभोळे, अर्णव कांबळे. लेखक आहेत श्री नवनाथ वरखड. अगं परी, मॅडमनी सांगितले

0: श्वेतिका, अभ्यासाचे तुझे नियोजन काय आहे?
1: मी तर परीची वही तिच्याकडून मागून घेणार आणि पटापट उत्तरे उतरून काढणार. मलाही विचार करण्यास आणि उत्तरे शोधण्यास वेळ लागणार नाही.
0: अगं, पण मोबाईलवर अशी उत्तरे शोधणे आणि तयार उत्तरे मिळवण्याने आपल्याला अभ्यासातला आशय समजेलच कसा? यासाठी वाचन तर करायला हवे ना.
2: अगं वेडे, म्हणून तर तुला आमच्यापेक्षा अभ्यास लिहिण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे खेळण्यासाठी वेळ मिळत नाही तुला.
0: पण अशाने यापुढील काळात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा अथवा अन्य कोणत्याही परीक्षेत आपल्याला मोबाईल किंवा अन्य कोणतीही अशी साधने वापरण्यास मनाई असते, त्यावेळी काय कराल?
2: अगं होय की, आता तर AI वर उत्तरे शोधण्याची मी बंद करीन आणि पुस्तके वाचून उत्तरे स्वतःच्या मनाने आणि विचाराने तयार करेन.
1: मी TV पाहते, त्यामुळे माझे मनोरंजन होते.
3: मी मोबाईल वर गेम खेळतो आणि रील्स पाहतो, यामुळे सुद्धा माझे मनोरंजन होते.
0: पण तुम्ही TV वर आणि मोबाईल वर काय पाहतात हे महत्वाचे आहे. आता तर ई विद्यावाहिनी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने प्रसार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित केली जाते. तसेच मोबाईल वर दीक्षा, रेडमी असे चांगले ऍप आहेत, हे तुम्ही पाहता का? नाही ना. आपल्याला शाळेत डिजिटल रूम मध्ये जेवढे कार्यक्रम दाखवतात तेवढेच पुरेसे आहेत. घरी TV आणि मोबाईल बंद करायला हवे आपण.
4: काय मुलांना काय चर्चा चालली तुमची?
0: सरपंच काका, आम्ही TV आणि मोबाईल पाहण्याच्या बाबतीत बोलत होतो. घरची मंडळी TV वर मालिका पाहतात, त्यामुळे आमच्या अभ्यासात व्यत्यय येतोय. यावर काहीतरी उपाय तुम्ही करायला हवा, अशी आमची शाळेच्या बालसभेत चर्चा सुद्धा झाली. आम्ही तुम्हाला भेटायला येणार होतो, पण तुम्ही जिथे भेटलात हेच छान झाले.
4: बरं, तुमचे काय म्हणणे? आता काय उपाय करायला हवं असं तुम्हाला वाटते?
5: आमच्या अभ्यासाच्या वेळी घरच्या मंडळींनी एकतर TV बंद ठेवावा अथवा आम्ही अभ्यास करताना TV आवाज कमी करावा आणि मोठ्यांनी आम्ही अभ्यास करत असताना मोबाईल वर रील्स पाहताना आवाज कमी ठेवावा.
4: ठीक आहे, मी आजच ग्रामपंचायतच्या शिपायाद्वारे दौंडी देतो आणि सर्व जाहिरात फलकावर तसे प्रसारित करतो की सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत पालकांनी एकतर TV बंद ठेवावा अथवा TV आवाज कमी करावा आणि अभ्यास करत असताना जवळ मोबाईल वर रील पाहणे बंद करावे. मोबाईलचे संवाद मला मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणापासून दूर करावायचे आहेत.
5: धन्यवाद सरपंच काका. बरं, चला आता आपापल्या अभ्यासाला बसूया.
0: बालमित्रांनो, यानंतर प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज सादर करीत आहे शंभुराजे पडवळे, समर्थ पडवळे, रितिका कुंभार, आरुषी कुंभार, शंभुराजे दाभोळे.
6: नमस्कार बालमित्रांनो, मी शंभुराजे दाभोळे.
7: मी समर्थ पडवळे.
6: आता घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज ऐकूया.

0: आम्ही मेंढीचा आवाज काढून दाखवणार आहे.
1: बालमित्रांनो आता ऐका गाढवाच्या ओरडण्याचा आवाज.
0: बालमित्रांनो माझे नाव सर्वेश वाघमोडे. आता म्हैस कशी ओरडते ते पहा.

0: नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव आरुषी
1: आणि माझे नाव सर्वेश वाघमोडे.
0: आता ऐका मांजरांची जुगलबंदी.

नमस्कार बालमित्रांनो, मी ऋषी कुंभार. आता धोधो पाऊस पडत आहे, नद्या नाले ओसंडून वाहत आहेत, त्या पाण्याचा आवाज कसा येतो बघा.

बालमित्रांनो, यानंतर समूहगीत पाणी वाचवा सादर करीत आहेत समृद्धी पाटील, स्नेहा एककर, आरुषी कुंभार, परिणिती दाभोळे, अर्णव कांबळे, रितिका कुंभार, शंभूराजी दाभोळे आणि सर्व बालचमू. गीताची रचनाकार आहेत डॉक्टर मारुती गुरव.

0: बालमित्रांनो, यानंतर रितिका कुंभार सादर करीत आहे तिची स्वतःची कविता.
1: नमस्कार, माझ्या कवितेचे नाव अभिमान मराठीचा. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. तिरंगा झेंडा फडकवूया, देशाचा मान बाळगूया. तिरंगा झेंडा फडकवूया, देशाचा मान बाळगूया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. एक ताल सुर लावूया, एक ताल सुर लावूया. गीत मराठी गाऊया, गीत मराठी गाऊया. ताट उभारून त्या झेंड्याला सलामी आपण देऊया. ताट उभारून त्या झेंड्याला सलामी आपण देऊया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. मराठ्यांच्या पराक्रमाचे गीत आपण गाऊया. मराठ्यांच्या पराक्रमाचे गीत आपण गाऊया. शिवरायांच्या मावळ्यांना मुजरा आपण देऊया. शिवरायांच्या मावळ्यांना मुजरा आपण देऊया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. गडकिल्ले पाहूया.

0: शिवरायांचे गीत गाऊया, गड किल्ले पाहूया, शिवरायांचे गीत गाऊया, या या इकडे या गीत मराठी गाऊया, या या इकडे या गीत मराठी गाऊया। धन्यवाद
1: बालमित्रांनो। यानंतर प्रश्नमंजुषा सादर करीत आहे विद्या मंदिर वागापूर शाळेचे आम्ही बालमित्र। अरे आज आपण प्रश्नमंजुषा खेळ खेळूयात का?
2: हो।
1: आपण एकमेकांना प्रश्न विचारू। रोहन मला प्रश्न विचारेल, मी राधाला प्रश्न विचारेन, राधा नितीनला प्रश्न विचारेल, नितीन नंदाला प्रश्न विचारेल आणि नंदा रोहनला प्रश्न विचारेल। असे आपण वर्तुळाकार बसूया आणि मागच्या आणि पुढच्याला, पुढच्या आणि त्याच्या पुढच्याला असे एकमेकांना प्रश्न विचारूया, म्हणजे सर्वांचाच अभ्यास होईल।
2: ठीक आहे सुधा, आम्ही तयार आहोत, चला वर्तुळाकार बसूया। रोहन तू सुरुवात कर।
3: सांगा बरे, वनस्पती श्वसनासाठी कोणता वायू घेतात?
1: अगदी सोपं आहे, ऑक्सिजन।
3: चूक, कोण बरोबर उत्तर सांगणार?
4: मी सांगते, कार्बन डायऑक्साइड।
3: बरोबर।
1: आता मी प्रश्न विचारते, प्रश्न गणितातला आहे, सर्वात मोठी सममूळ संख्या कोणती?
4: दोन।
1: बरोबर।
4: आता माझा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता?
5: मी सांगतो, ऑस्ट्रेलिया। बरोबर आहे ना?
4: बरोबर।
5: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहराला म्हणले जाते? नंदा तू याचे उत्तर सांग।
0: पुणे। होय ना?
5: हो।
0: आता मी प्रश्न विचारू। सांगा बरे, मानवी शरीराचा आकार आणि सर्वात मोठा अवयव कोणता?
3: त्वचा। बरोबर आहे ना?
0: हो अगदी बरोबर।
1: आता आपली सर्वांची पहिली फेरी पूर्ण झाली, आता दुसरी फेरी सुरू करू, ती माझ्यापासून सुरू करते। राधा या प्रश्नाचे उत्तर सांग पाहू। भारत सरकारने मराठी साहित्य सेवेचा सर्वोच्च असा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्यांदा कोणत्या मराठी साहित्यिकास प्रदान केला?
4: वि स खांडेकर तथा विष्णू सकाराम खांडेकर। आता मी प्रश्न विचारते, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका कोण? नितीन तू उत्तर सांगायचे आहेस।
5: माफ करा हा, मला उत्तर माहित नाही।
4: नंदा तू सांग बर।
0: मी वाचलंय याचे उत्तर, MS सुभालक्ष्मी। आता माझा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
3: माननीय श्री यशवंतराव चव्हाण। मी प्रश्न विचारू का?
2: विचार।
3: शून्य या संख्येचा शोध कोणी लावला?
1: शून्य या संख्येचा शोध भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांनी लावला। आता दुसरी फेरी पूर्ण झाली, आपण थांबूया का?
2: हो।
1: बालमित्रांनो, या आमच्या प्रश्नमंजुषेच्या खेळामुळे तुमच्या सामान्य ज्ञानात भर पडली असेलच ना?
2: हो।
1: आता जीवताई मोबाईलवर माझ्याशी बोल हे समूह गीत सादर करीत आहे सर्व बालचमू। रचना केली आहे डॉक्टर मारुती गुरव यांनी।

0: बालमित्रांनो, कसा वाटला आमचा गमत जमत कार्यक्रम? छान ना? आता निरोप घेऊया. धन्यवाद.
1: छोट्या दोस्तांनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का हे आम्हाला तुमच्या पत्राद्वारे किंवा ईमेलद्वारे आठवणीने कळवा. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला होता विद्या मंदिर वाघापूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी. यामध्ये सहभागी होते समृद्धी पाटील, परिणिती दाभोळे, स्नेहा एकल, शंभूराजे दाभोळे, समर्थ पडवळे, शंभूराजे पडवळे, रितिका कुंभार, आरुषी कुंभार, अर्णव कांबळे, सर्वेश वाघमोडे आणि हर्षल परीट. तबला वादनाची साथ शिवाजी गुरव यांची होती, तर हार्मोनियम साथ केली होती सुभाष सुतार यांनी. यांना मार्गदर्शन केलं होतं डॉक्टर मारुती गुरव, तसंच मुख्याध्यापक नवनाथ वरकट आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांनी. तर बालमित्रांनो, आजच्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित गंमत जम्मत या कार्यक्रमात आता सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी दीपशिखा मुजुमदार आपला इथंच निरोप घेते. नमस्कार.

0: याचबरोबर गंमत जंमत हा बालमित्रांसाठीचा कार्यक्रम इथंच समाप्त होत आहे. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:56 झाली आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंटने जिंका लाईफची प्रत्येक टूर्नामेंट.
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे

0: उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती. सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करा अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी. तर सर्व कायदेशीर मागण्यांवर चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम हा देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत हे उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करणाऱ्यांचं आणि या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशयनिर्मात्यांनी विविध भाषांमधल्या आशयाच्या माध्यमातून योगदान द्यावं, तसंच यासाठी नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. देशभरात लाखो महिला विविध व्यवसाय करतात, मात्र भांडवलाच्या अभावामुळे त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही ही बाब त्यांनी अधोरेखित केली. मात्र प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे आता अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागल्याचं ते म्हणाले. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळपास 46% आहे आणि देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं ते म्हणाले.
1: जब एक महिला का कारोबार बढ़ता है तो उसके साथ पूरे परिवार का भविष्य आगे बढ़ता है. बच्चों की एजुकेशन बेहतर होती है, घर की जरूरतें पूरी होती हैं और महिला के भीतर आत्मविश्वास और मजबूत होता है. यही तो है महिला सशक्तिकरण का एक जीवंत रूप.
0: आज आपल्या मुलींची स्वप्न देखील अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले. याच अनुषंगानं भारत राबवत असलेल्या मिशन शक्ती सॅट या अभियानाविषयी त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्र्यांनी स्वच्छतेचं महत्वही श्रोत्यांना सांगितलं. जेव्हा लोक एखादं ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा स्वच्छतेसोबतच त्या जागेची संपूर्ण ओळखही बदलते असं ते म्हणाले. आपली गावं शहरं नद्या आणि तीर्थक्षेत्रांची ओळख आपल्या वागणुकीतून घडते आणि जेव्हा त्याला स्वच्छतेची जोड मिळते तेव्हा त्या त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं असं प्रतिपादन त्यांनी केलं. निसर्गाचं रक्षण केल्यामुळेच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार मोदी यांनी श्रोत्यांसमोर मांडला.

0: वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली आणि कृषी क्षेत्रात होत असलेल्या वेगवेगळ्या यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं. आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं ते म्हणाले. आगामी सण उत्सवांचा उल्लेख करत त्यांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन केलं. भारतीय वस्तू अभिमानानं स्वीकारल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांच्याशी विशेष संवाद साधला. ऐतिहासिक माहिती रंजक पद्धतीनं मांडता यावी तसंच त्यात सर्वसामान्यांचा सहभाग आणि योगदान लाभावं यासाठी कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य हे संकेतस्थळ सुरु केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी या संवादात शेषाद्री यांच्या याच अभिनव प्रयत्नांबद्दल समजून घेतलं. प्रधानमंत्र्यांनी मन की बातमध्ये केलेल्या या उल्लेखाबद्दल आनंद वाटत असल्याची भावना कृष्ण शेषाद्री यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
1: जब मैंने वेबसाइट बनाना शुरू किया था वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था. प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा, उसे एक्सपीरियंस किया, उसने अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा और फिर उसके बारे में मेरे को पूछा. उनको मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता है.
0: भारत आणि उझबेकिस्ताननं परस्पर द्विपक्षीय संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोएव्ह यांच्यात आज ताश्कंदमध्ये झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत हा निर्णय झाला. 2030 पर्यंत 5 अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या वार्षिक व्यापाराचं उद्दिष्टही या बैठकीत निश्चित केलं गेलं. उझबेकिस्तानकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. यावेळी विविध क्षेत्रांशी संबंधित करारांवरही स्वाक्षरी झाली तसंच विविध क्षेत्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमतीही व्यक्त केली गेली. विकसित भारत आणि यांगी उझबेकिस्तान या सामायिक विकासाच्या संकल्पनांना पुढची दिशा देण्याच्या उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला गेला. दोन्ही देशांमधल्या सहकार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांना ओली दर्जाली दोस्तलिक या उझबेकिस्तानच्या परदेशी नेत्यांसाठीचा सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. किर्गिझस्तानमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेतही प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारनं मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली. ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जरांगे यांनी आंतरवली सराठी इथं पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समुदायाच्या मुख्य समितीची बैठक 12 सप्टेंबर रोजी आंतरवली सराठी इथं होणार असून मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल. तोपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं त्यांनी सांगितलं. जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे सदस्य मोठ्या प्रमाणात आंतरवली सराठी इथं जमले आहेत. दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू, सरकारचे प्रतिनिधी जरांगे यांच्याशी चर्चा करतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केलं.
2: ज्या काही मागण्या कायदेशीर असतील, संविधानाच्या अंतर्गत असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं त्या ठिकाणी उल्लंघन करणाऱ्या नसतील अशा सगळ्या मागण्यांकरता आम्ही चर्चेची दारं खुली ठेवली.
0: भारताच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योग अभ्यासाला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. लोणावळा इथं कैवल्यधाम योग संस्थेत स्वामी कुवलियानंद यांच्या

0: 143व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. योग पर्यटन, प्रशिक्षण, संशोधन, डिजिटल व्यासपीठं, उपकरणं, वस्त्र आणि विविध सेवांच्या माध्यमातून एमएसएमई, स्टार्टअप, महिला उद्योजक, कारागीर आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात, असं ते यावेळी म्हणाले. नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षित राज्यात परतले. या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 768 पोहोचली असून जवळपास 2500 जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या 2 दिवसात जवळपास 600 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती. सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करा अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी तर सर्व कायदेशीर मागण्यांवर चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुनबाई, काय सासूबाई? ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे?
1: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
2: मग देवाणघेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
2: ओह,
1: जसे UPI ने?
2: अच्छा.
1: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
2: तो काय आहे सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
2: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 7:11 झाली आहेत. आता ऐकूया घनश्याम वासवानी यांनी गायलेलं स्वच्छता भारत अभियान हे गीत.

श्रोते, आताच आपण ऐकलं घनश्याम वासवानी यांनी गायलेलं स्वच्छता भारत अभियान हे गीत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 7:15 होत आहेत. ऐकूया वृत्तविषय.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 7:27 झालेली आहेत. यानंतर ऐकूया दिल्ली केंद्रावरून महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि थायलंड या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन ठीक 7:30. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
5: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो,
7: आम्ही मजामस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
8: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
9: दुपारी 12
10: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
11: आपुलकी आघरात.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

श्रोतेहो नमस्कार. राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारणामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई आख्यानावर आधारित नीता जोशी यांनी केलेलं कीर्तन.

समर्थ सर्व श्रोत्यांना वंदन करून आज विवेचनासाठी घेतलेलं पद आमोदिनी या संस्कृत भाषेच्या पाठ्यपुस्तकामध्ये संकलित केलेली स्तोत्र श्लोक यामधून घेतलेलं आहे. यातलं हे भक्तिपर पद याचं विवेचन करत असताना सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे या पदामध्ये भारत मातेची महती वर्णन केलेली आहे. धन्य अशी आपली भारत माता कशी आहे तर यत्र पर्वतः रम्यः राम्यः ऋषयो मुनयो धन्यः धन्यः कैलासश्च हिमराजश्च विंध्य सत्पुडा हिमाद्रिश्च. असे पर्वत या भारत मातेमध्ये शोभायमान आहेत. हिमालयाचा मुकुट भारत मातेच्या मस्तकी आहे. आपली संस्कृती कशी आहे तर देव देश माता पिता आणि सद्गुरु आदराने नित्य त्यांना वंदन करू असं म्हटलेलं आहे. भारतभूमी आमुची माता.

अशी ही आपली भारत माता. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं जन गण मन अधिनायक जय हे आपलं राष्ट्रगीत, आणि बंकिमचंद्र यांनी लिहिलेलं वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत. 150 वर्ष या गीताला पूर्ण झाली. आपण अभिमानानं राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत म्हणतो, मातृभूमीला वंदन करतो. पण ही संधी आपल्याला मिळतीय या मागे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे असे सैनिक क्रांतिकारक यांचं बलिदान आहे. भारतीय स्वातंत्र्य प्राप्त झालं ते त्यांच्यामुळं.

अर्थ आपल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. सगळीकडे कार्यक्रमांचं आयोजन होत असतं. आपण दरवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. 26 जानेवारी

करतो, पण हे एवढं पुरेसं नाही आहे. नित्य रोज जसं आपण देवाला नमस्कार करतो तसा आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे, भारतभूमीला नमस्कार केला पाहिजे, क्रांतिकारकांच्या स्मृतीला नमस्कार केला पाहिजे.

पंच प्राणांनी पंचारती ओवाळून क्रांतिकारकांनी मातृभूमीची पूजा केली. अशा आपल्या धन्य भारतवर्ष अशा भारतभूमीला वंदन करूया. नित्य क्रांतिकारकांचं स्मरण करूया, त्यांना नित्य वंदन करूया. म्हणून मूळ पदामध्ये म्हटलेलं आहे.

अशी आपली पुण्य मायभूमी पूर्वरंगाच्या समाप्तीनंतर थोडंसं भजन करूया. रघुपती राघव राजा.

भारत मातेची ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान देऊन वंदन केलं अशा क्रांतिकारकांपैकी क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई।

कृष्णातीरी। झाशीच्या राणीचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 या दिवशी झाला।

0: ही दिव्य कन्या। पेशवे चिमाजी अप्पा यांच्या पदरी जे दाम्पत्य होतं, मोरोपंत तांबे आणि त्यांच्या पत्नी भागीरथीबाई, ज्यावेळेला पेशवे वणी या गावाहून ब्रह्मावर्ताला आले तेव्हा त्यांच्या बरोबर हे दाम्पत्य सुद्धा आलेलं होतं। गुरुपुष्यामृताच्या शुभयोगावर या कन्येचा जन्म झालेला। ही दिव्य कन्या लहानपणी पेशव्यांचे दत्तक पुत्र रावसाहेब आणि नानासाहेब यांच्या संगे विद्याभ्यास करता करता लहान बहिणीप्रमाणे खेळायची। लहान वय असून सुद्धा आट्या पाट्या हुतूतू असे खेळ खेळत खेळत त्याबरोबरीनं तलवारबाजी घोडेस्वारी करायची। शास्त्रांचंही शिक्षण सुरू होतं आणि शस्त्रांचंही शिक्षण सुरू होतं। खोट्या खोट्या लुटूपुटोच्या लढाया खेळत होती। दसऱ्याच्या मिरवणुकीमध्ये एकदा मी सुद्धा हत्तीवर बसणार असा हट्ट मनुबाईनं केला, तो पूर्ण होत नाही म्हटल्यावर मनुनं काय म्हणावं, तिचं वाक्य असा एक काय दहा हत्ती माझ्या दारी झुलवीन, हे मनुचं वाक्य, तो तिचा निर्धार, तिच्या चेहऱ्यावरचा निश्चय, तिच्या चेहऱ्यावरचं तेज, तिचं धाडस, निर्भयता, चातुर्य, राणीचं थाटामध्ये वावरणं, आधीपासूनच ही लहान कन्या एखाद्या राणीच्या थाटात वावरत होती आणि राणी मी होणार झाशीची असं म्हणत होती। हे सगळे तिचे गुण, तिच्या चेहऱ्यावरचं तेज, पंडित ज्योतिषी दीक्षित यांनी हेरले। त्यांनी मनूची पत्रिका पाहिली आणि मोरोपंतांना म्हणाले, पंत तुमची मनू राजलक्ष्मी होणार आहे। आणि श्रीमंत बाजीरावांच्या मध्यस्थीनं झाशीचे महाराज गंगाधर पंत यांच्याशी मनूचा विवाह झाला। मोरोपंतांची मनू, मैत्रिणींची छबेली, झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून उदयाला आली। प्रजेचं कल्याण हेच गंगाधर रावांचं आणि राणी लक्ष्मीबाईचं ध्येय होतं। न्यायानं राज्यकारभार करणारा राजा प्रजेला आवडला होता। आनंदात वैभवात भर पडली। राजघराण्याला पुत्ररत्न प्राप्त झालं। मनू म्हणजेच छबेली, मूळ नाव मणिकर्णिका, ही झाशीची राणी झाली, ती आई झाली। झाशीवासियांनी आनंदोत्सव साजरा केला। पण हाय रे दुर्दैव, 3 महिन्यांचा बाळ राणी लक्ष्मीबाईंचा कुलदीपक काळाच्या एका फुंकरी सरशी कायमचा मालवला गेला। राज्याला वारस नाही या दुःखानं गंगाधर पंत शरीरानं मनानं खचून गेले। महाराजांनी दत्तक पुत्र घ्यावा असं कारभारी मंडळींच्या सभेमध्ये एकमतानं ठरलं। त्याप्रमाणे दत्तक विधान होऊन राज्याला वारस मिळाला सुद्धा।
1: श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा लगेचच।
2: खऱ्या नोटेशी का खेळतोयस ब्रो? ही

0: फाटलेली आहे.
1: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
0: वाव, नवे नोट मिळेल.
1: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 8 वाजत आहेत. यानंतर ऐकूया मन की बात कार्यक्रमाच्या मराठी अनुवादाचे पुनःप्रसारण.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
5: माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बातच्या आजच्या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण जाणताच की हे एक असं व्यासपीठ आहे जिथं नेहमी नवनवीन उपक्रमांवर प्रकाश टाकला जातो आणि देशवासियांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा केली जाते. या नवनवीन कल्पना तुम्हा सर्वांच्या अथक ऊर्जेतून आणि समर्पणातूनच निर्माण होत असतात. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं सामाजिक माध्यमांवर लिहिलं होतं की आषाढी एकादशीच्या शुभप्रसंगी इतिहास रंजक करण्यासाठी एका उपक्रमाची सुरुवात करताना मला आनंद होत आहे. त्याने पुढे स्पष्ट केलं की ही कल्पना अतिशय सोपी आहे. तुम्ही त्या वेबसाईटला भेट द्यायची आणि कोणतंही एक वर्ष निवडायचं. तुम्हाला सहजपणे समजेल की त्या काळात भारताच्या विविध भागांवर कोणत्या राज्यकर्त्याचं वर्चस्व होतं. मलाही ही गोष्ट खूप रंजक वाटली आणि त्याविषयी अधिक माहिती गोळा करण्याचं मी ठरवलं. मला असं समजलं की हे काम मुंबईत राहणाऱ्या श्री कृष्ण शेषाद्री यांनी केलं आहे. विशेष म्हणजे कृष्णजींनी या वेबसाईटसाठी www.bharatrajya.com असं अत्यंत सोपं नाव निवडलं आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीची माहिती तुम्हा सर्वांपर्यंत नक्कीच पोचायला हवी. म्हणूनच मला वाटलं की आपण थेट श्री कृष्णजींशीच संवाद साधावा. मित्रांनो, कृष्णजी आपल्याशी फोनवरून जोडले गेले आहेत. नमस्कार कृष्णजी.
6: नमस्कार सर. नमस्कार
5: भाऊ. मला समजलं आहे की तुमचा तंत्रज्ञान क्षेत्राशी काहीही संबंध नाही किंवा तुम्ही इतिहासाचे शिक्षकही नाही आहात. तरीही तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहासाला समर्पित अशी एक वेबसाईट तयार केली आहे. मला खूप उत्सुकता आहे, हे सर्व कसं घडलं?
6: धन्यवाद सर. आपल्याशी संवाद साधायला मिळाला ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. माझ्याबद्दल सांगायचं तर मी सुरुवातीला इंजिनियर म्हणून काम केलं, त्यानंतर MBA केलं आणि त्यानंतर मार्केटिंगच्या क्षेत्रात उतरलो. मात्र या सर्व प्रवासामध्ये माझी इतिहासातील रुची कायम होती. मला लहानपणापासूनच या विषयाचं एक आकर्षण वाटत आलं आहे. मला नेहमीच इतिहासाशी संबंधित काहीतरी करायचं होतं. विशेषतः इतिहास अधिक रंजक आणि आकर्षक कसा करता येईल यावर काम करण्याची माझी खूप इच्छा होती. त्याबरोबरच इतिहास शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा आणि बदलांना भरपूर वाव आहे असंही मला वाटत होतं. त्यामुळे लोकांपर्यंत इतिहास प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आपण इतिहास गोष्टींच्या स्वरूपात मांडू शकतो असा माझा विश्वास होता.
5: कृष्णजी, भारतीय इतिहासातला कोणता पैलू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटतं आणि ज्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी असं तुम्हाला वाटतं?
6: सर, आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय इतिहास ज्या प्रकारे शिकवला जातो यावरून तुमच्याही लक्षात आलं असेलच की तो अनेकदा एखाद्या विशिष्ट साम्राज्याच्या किंवा राज्याच्या दृष्टिकोनातून मांडला जातो आणि अशा साम्राज्यांवरच प्रमाणाबाहेर भर दिला जातो. या प्रक्रियेत आपण इतर महान साम्राज्यांबद्दल अनभिन्न राहिलो आहोत, जसे की चोल, पल्लव, काश्मीरचे कारकोटा घराणं आणि अहोम, ज्यांनी आसाममध्ये किमान 600 वर्षे आपली संस्कृती आणि मूल्यव्यवस्था जपली. याकरिताच लोकांना या भव्य साम्राज्याची ओळख करून देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार मी केला.
5: कृष्णजी, आपण खूप कठोर परिश्रम करत आहात. मी तुम्हाला एक काल्पनिक प्रश्न विचार

0: जर तुम्हाला भारतीय इतिहासातल्या कोणत्याही तीन व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?
1: हो सर, सर्वप्रथम मला राजा राजा चोल किंवा राजेंद्र चोल, जे चोल साम्राज्यातील अत्यंत शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण राजे होते, त्यांच्याशी संवाद साधायला आवडेल. बृहदीश्वर मंदिर किंवा गंगाईकोंड चोलपुरम यांसारखी भव्य शिवमंदिरे उभारण्याची दूरदृष्टी त्यांना कशी सुचली हे मला समजून घ्यायचं आहे. याबाबतची कल्पना कशी सुचली, त्याचं नियोजन कसं केलं आणि पुढील 1-2 हजार वर्षापर्यंत लोकांना प्रेरणा देत राहील अशी निर्मिती करण्याचा विचार त्यांना नेमका कशामुळे सुचला हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याकडून मला हेच शिकायचं आहे. दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे हेमू, ज्यांच्याकडे माझ्या मते भारतीय इतिहासात खूप कमी लक्ष दिलं गेलं आहे. भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण त्यांच्याबद्दल सहसा 2-3 ओळींपेक्षा जास्त काही वाचत नाही. हेमू हे एक सामान्य माणूस, एक सामान्य नागरिक आणि व्यापारी होते. त्यांनी पुढे जाऊन एक साम्राज्य उभारलं. या घटनांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ते केवळ साम्राज्य निर्मातेच नव्हते तर एक लष्करी विचारवंत आणि प्रतिभावान व्यक्तीही होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 23 युद्ध लढली आणि त्यापैकी 22 जिंकली. त्यांची विचार प्रक्रिया आणि एका सामान्य माणसापासून अशा महान राजापर्यंतचा त्यांचा प्रवास समजून घेण्यात मला विशेष रस आहे. आणि तिसरी व्यक्ती एक अत्यंत रंजक व्यक्तिमत्व म्हणजे त्रिभुवन महादेवी नावाची स्त्री. त्या ओदिशामधल्या भौमकर घराण्यातल्या होत्या आणि त्यांची कथाही अतिशय वेदक आहे. साधारणपणे 850 सुमारास शेजारील पाल साम्राज्याने त्यांच्या राज्यावर आक्रमण केलं आणि त्या युद्धात त्यांचे पती जे राजा होते वीरगतीला प्राप्त झाले. परिणामी साम्राज्याच्या विस्तारावर याचा परिणाम झाला. त्यांचे सरदार आणि नेते त्यांना सोडून जाऊ लागले. अशा कठीण परिस्थितीत त्रिभुवन महादेवींनी प्रशासनाची धुरा आपल्या हाती घेतली. त्या भारतातल्या पहिल्या स्वतंत्र महिला राज्यकर्त्यांपैकी एक ठरल्या. त्यांनी केवळ सरकारला स्थैर्यच दिलं नाही तर पुढील 100 वर्षे कलिंग आणि आसपासच्या प्रदेशावर आपली सत्ता टिकवून ठेवण्या इतपत त्याला सामर्थ्यवानही बनवलं. तर सर, अशा या 3 रंजक ऐतिहासिक व्यक्ती आहेत ज्यांना मला भेटायला आवडेल.
0: कृष्णजी, असं वाटतं की तुम्ही जणू एक जिवंत इतिहास झाले आहात आणि त्यात पूर्णपणे तल्लीन झाला आहात. मी आपली वेबसाईट अतिशय उत्सुकतेनं पाहिली आणि मला त्यात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तो टॅब ज्याद्वारे लोक या वेबसाईटवर सुधारणा आणि सूचना पाठवू शकतात. अशा विधायक प्रतिक्रियांचं स्वागत करण्याची तयारी असणं हीच मुळात एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपल्याला लोकांकडून सूचना मिळण्यास सुरुवात झाली आहे का आणि आपण त्यावर कशा प्रकारे कार्यवाही करता?
1: हो सर, आम्हाला लोकांकडून अनेक सूचना मिळतात. या सूचनांचे साधारणपणे 2 प्रकार पडतात. एका प्रकारात सुधारणांचा समावेश असतो, जसं की एखाद्या विशिष्ट काळात एका विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केलं होतं किंवा एखादी विशिष्ट लढाई विशिष्ट वेळी झाली होती, यांसारख्या गोष्टी निदर्शनास आणून देणं. आणि दुसऱ्या प्रकारात वेबसाईटवर नवीन वैशिष्ट्ये जोडण्याबाबतच्या सूचनांचा समावेश असतो. आम्हाला अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात. त्यामुळे जेव्हा आम्हाला एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केल्याबाबतची सूचना मिळते तेव्हा आम्ही ती माहिती घेऊन आमच्याकडील स्त्रोतांशी तिची पडताळणी करतो. जसं आम्हाला एक अशी सूचना मिळाली की आम्ही भारतासाठी जी माहिती प्रदर्शित केली होती ती राज्यांच्या पातळीवरही दर्शवणं अधिक चांगलं ठरेल, म्हणूनच आम्ही ती सुविधा लगेच अंमलात आणली. तसंच मुलांसाठी ही माहिती अधिक आकर्षक वाटावी या उद्देशानं आम्ही सर्व राज्यांची सांख्यिकीय माहिती ट्रम्प कार्डच्या स्वरूपात सादर करणारी आणखी एक सुविधा सुरू केली. त्यानंतर ही सर्व माहिती एकाच ठिकाणी एकत्रित केली जेणेकरून ती कोणालाही डाउनलोड आणि शेअर करता येईल अशी एक सूचना करण्यात आली. सध्या आम्ही या सूचनेवर काम करीत आहोत. आपण सगळेच परिपूर्ण नसल्यामुळे आपल्याकडून चुका होऊ शकतात हे मान्य करणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही यात दुरुस्तीची सुविधा समाविष्ट केली आहे. आम्हाला ही साईट सर्वांच्या उपयोगाची असावी असं वाटतं. काळाच्या ओघात लोकांचं योगदान सामावून घेऊन आम्हाला असं एक व्यासपीठ उभारायचं आहे जे इतिहासाला पुढील अनेक वर्ष

0: साठी एक रंजक विषय बनवेल.
1: कृष्णजी, आपण खरंच एक उल्लेखनीय काम केलं आहे. इतिहासाव्यतिरिक्त आपल्याला नक्कीच अनेक छंद असतील. आपण आणखी काय करता?
0: नाही सर, मी तसा थोडा कंटाळवाणा माणूस आहे. मला तंत्रज्ञान आणि इतिहासामध्ये खूप रस आहे आणि या दोन विषयांची सांगड घातलेल्या उपक्रमावर मी काम करत असल्यामुळे दिवसभर त्यातच पूर्णपणे मग्न असतो.
1: ठीक आहे कृष्णजी, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही अतिशय चांगली सुरुवात केली असून मला खात्री आहे की तुमचा हा दृष्टिकोन लोकांना नक्कीच भावेल आणि त्यांना आकर्षित करेल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. मित्रांनो, कृष्णजींचा हा उपक्रम केवळ इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच भूतकाळाबद्दल रंजक पद्धतीने जाणून घ्यायला मदत करेल. तुमच्याकडेही अशा उपक्रमांविषयी काही माहिती असेल तर कृपया नक्की शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, विकसित भारतासाठी अमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम सध्या संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे, अमली पदार्थ मुक्त युवा पिढी आणि अमली पदार्थ मुक्त भारत. या मोहिमेत मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत आहे. हा उपक्रम भारताच्या तरुणांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प आहे. मित्रांनो, अमली पदार्थांचं व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच उद्ध्वस्त करत नाही तर त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही परिणाम भोगावे लागतात. अमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचं मी कौतुक करू इच्छितो. अमली पदार्थ मुक्त भारतासाठी तुम्ही एखादं प्रभावी घोषवाक्य सुचवू शकाल का? आपले तरुण संगीतकार अमली पदार्थ मुक्त जीवनाचा संदेश देणारी गाणी तयार करू शकतील का? विद्यार्थी आणि नाट्य समूह अशी हृदयस्पर्शी लघु नाटकं लिहू शकतील का ज्यातून अमली पदार्थांचे धोके अधोरेखित केले जातील आणि त्याचबरोबर व्यसनावर मात करण्याचा मार्गही दाखवतील? आपल्या देशात उत्कृष्ट आशय निर्मिती करणाऱ्यांची कमतरता नाही. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी विविध भाषांमध्ये असा आशय तयार करावा ज्यामुळे समाजाला मदत होईल. तुमचे हे प्रयत्न योग्य हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर नक्की शेअर करा, कारण अनेकदा औपचारिक मोहिमांपेक्षा अशा सर्जनशील प्रयत्नांचा प्रभाव अधिक पडतो. भारताच्या तरुणाईला अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून आणि व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याच्या या उदात्त कार्यात आपण सर्वजण आपलं योगदान देऊया. कृपया हॅशटॅग नशा मुक्त युवा हा हॅशटॅग वापरून तुमचे प्रयत्न सोशल मीडियावर शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला आपल्या सभोवताली देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळतात. या काळात प्रत्येकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकच दृढ होत असते. राष्ट्रीय हातमाग दिन आणि भारत छोडो आंदोलनाच्या स्मृतिदिनापासून ते फाळणीच्या भीषणतेची आठवण सांगणारा दिवस अशा विविध प्रसंगांमुळे हा महिना विशेष ठरला आहे. स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतात. हर घर तिरंगा ही मोहीम या भावनेला अजून बळकट करते. हे वर्ष आणखी एका कारणास्तव अत्यंत महत्वपूर्ण ठरलं आहे, कारण या वर्षी वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी 8 कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड करण्यात आले आणि तिरंग्याचा हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही तर यावर्षी सूर्यपथ तिरंगा या उपक्रमाद्वारे आपल्या तिरंग्याने जगभरात एक अनोखा प्रवास केला. फिजीमधील सुवा इथं सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर आशिया, आफ्रिका आणि युरोपमधल्या भारतीय दूतावास आणि कार्यालयांमध्ये तो फडकवण्यात आला आणि अखेरीस तो अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को पर्यंत पोहोचला. अशाच प्रयत्नांमुळे समाज एकत्र येत असतो, तसंच यामुळे देशाशी असलेलं आपलं नातंही अधिक दृढ होतं. या प्रयत्नांमध्ये

मध्ये सहभागी असलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, माझ्या प्रिय देशवासियांनो, शहरांपासून ते गावातील रस्त्यांवर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाखो महिला आपापल्या कामात व्यग्र असतात. काही जणी भाजीपाला विकतात, काही फळं, काही चहाचे स्टॉल लावतात, तर काही जणी फुलं, दिवे आणि पूजेचं साहित्य विकतात. अनेकदा केवळ भांडवलाच्या अभावामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नाही, पण आता पीएम स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत आहे. महिला सक्षमीकरणाच्या या पैलूवर जितकी चर्चा व्हायला हवी तितकी होत नाही. पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जवळपास 46% महिला आहेत. याचा अर्थ देशभरातील अंदाजे 35 लाख महिला या योजनेत सामील होत आहेत आणि आपला व्यवसाय वाढवत आहेत. मित्रांनो, गाझियाबादची बबीता शर्मा हे याचं उत्तम उदाहरण आहे. बबीता पूजेचं साहित्य विकण्याचा एक छोटा स्टॉल चालवत असे. फुलं, दिवे, अगरबत्ती आणि नारळ यासारख्या वस्तू विकून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत असे. तिनं खूप मेहनत केली, पण तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची गरज होती. तिला पीएम स्वनिधी योजनेतून आर्थिक मदत मिळाली. तिनं आपल्या स्टॉलवरील मालाचा साठा वाढवला आणि व्यवसाय वाढवला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि हळूहळू तिच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या स्टॉलचं एका दुकानात रूपांतर झालं. मित्रांनो, बंगळुरूच्या टी एस निंगम्मा यांचं उदाहरणही खूप प्रेरणादायी आहे. निंगम्मा आणि त्यांच्या पतीने इडली, डोसा आणि सांबार विकण्याचा एक छोटा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय यशस्वी झाला, पण त्यांना विस्तारासाठी भांडवलाची गरज होती. निंगम्मा यांनाही पीएम स्वनिधी योजनेतून मदत मिळाली. त्यांनी आपल्या गाडीची सुधारणा केली, मोठ्या प्रमाणात माल खरेदी करण्यास सुरुवात केली आणि मेन्यूमध्ये अनेक नवीन पदार्थांचा समावेश केला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. आज त्या आपल्या 3 मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत आहेत. मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीचा व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्यही त्यासोबत प्रगती करतं. मुलांचं शिक्षण सुधारतं, घरातील गरजा पूर्ण होतात आणि स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण आहे. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छतेमध्ये एक मोठा सद्गुण आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही, तो त्या जागेची संपूर्ण ओळखच बदलून टाकतो. देशाच्या विविध भागातील स्वच्छतेसाठीचे असे प्रयत्न आम्हाला सतत प्रेरणा देत राहतात. पटवाई हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तिथे आकाश आणि रोहन या नावाच्या 2 मित्रांच्या लक्षात आलं की त्यांचा आजूबाजूचा परिसर घाणीनं भरलेला आहे. मग आकाश आणि रोहन यांनी कचऱ्याच्या पिशव्या उचलल्या आणि साफसफाईसाठी निघाले. हळूहळू इतर तरुणही त्यांच्यात सामील होऊ लागले. क्लीन अप पटवाई या नावाचा एक गट तयार झाला. या तरुणांनी आतापर्यंत गंगेचे 4 घाट स्वच्छ केले आहेत आणि 1 टनाहून अधिक प्लास्टिक कचरा त्यांनी हटवला आहे. त्यांनी असंख्य तलाव आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ केली आहेत. मित्रांनो, यावर्षी श्री अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि सार्वजनिक सहभागाचं असंच एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं. हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांनी खडतर मार्गांवर रात्रंदिवस सेवा बजावली. या वर्षीच्या यात्रेदरम्यान 400 मेट्रिक टनांहून अधिक कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. ह्या प्रयत्नातील एका गोष्टीचं मला विशेष कौतुक वाटलं. या स्वच्छता मोहिमेत भाविकांनीही सहभाग घेतला. 16,000 हून अधिक यात्रेकरूंनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. 10,000 हून अधिक यात्रेकरूंना जबाबदार यात्री प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. इथे एक अनोखा प्रयोगही करण्यात आला.
यात्रेदरम्यान घोडे आणि खेचरांच्या शेणाचं

बायोगॅसमध्ये रूपांतर करण्यात आले आणि त्या स्वच्छ ऊर्जेने स्वच्छ ज्योत प्रज्वलित करण्यात आली. अशा प्रकारे बाबा बर्फानींच्या या पवित्र यात्रेदरम्यान स्वच्छता ही सेवा आणि श्रद्धेचं एक रूप ठरली. मित्रांनो, आपली गाव असोत वा शहर, आपल्या नद्या असोत वा तीर्थक्षेत्र, त्यांची ओळख आपल्या वागणुकीनेही घडते. आणि जेव्हा या वागणुकीत स्वच्छतेचा समावेश होतो तेव्हा त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी कधी एक छोटा छंद जीवनातील मोठ्या संधींचे दरवाजे उघडतो. नागालँडच्या फेक जिल्ह्यातील वेसालू पुरो यांचा प्रवासही असाच आहे. वेसालू एका शेतकरी कुटुंबात वाढल्या. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या आईवडिलांना शेती करताना पाहिलं होतं आणि त्यांना फुलांबद्दल खूप प्रेम होतं. 2021 मध्ये हा छंद जोपासत त्यांनी लहान प्रमाणावर फुलांची लागवड करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना त्यात क्षमता दिसू लागली. त्यांच्या लक्षात आलं की लग्न समारंभ असो वा इतर सण, फुलांना नेहमीच मागणी असते. वेसालू यांनी हा छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्यांनी स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातून शास्त्रीय पद्धतीनं फुलशेतीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी केवळ पाव एकर जमिनीवर हजारो ग्लॅडिओलसची रोपं लावली. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात 5000 हून अधिक फुलं उमलली. मित्रांनो, हे यश वेसालू यांच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरलं. त्यांनी आपला पुष्प शेतीचा व्यवसाय आणखी विस्तारला. जी फुलं एकेकाळी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित होती ती आता नागालँडमधून दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये पोचत आहेत. वेसालू पुरो यांचा प्रवास आपल्याला दाखवून देतो की जेव्हा एका छंदाला कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळते तेव्हा तो नवीन संधींची दारं उघडू शकतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे एक छोटासा प्रयत्न सुरू करतात आणि अल्पावधीतच त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांच्या जीवनात बदलाचा मार्ग मोकळा होतो. ओडिशाच्या देब्रीगडमध्ये धोदारो कुसुम या नावाचं एक गाव आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या गावातील रहिवासी मैथिली भुये जवळजवळ दररोज जंगलात जायची, कधी लाकूडफाटा गोळा करायला, कधी महुआ आणि तेंदूची पानं गोळा करायला, तर कधी बांबूचे कोंब आणि इतर जंगलातील वस्तू गोळा करायला. तिच्या आणि इतर अनेक कुटुंबांच्या गरजा या जंगलातून भागत होत्या. पण मग मैथिलीजी देब्रीगड इको टुरिझममध्ये सामील झाल्या. येथून जंगलासोबतच्या त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळालं. आता वनसंवर्धन हे त्यांच्या उपजीविकेचं साधन बनलं. मित्रांनो, मैथिलीजींच्या आयुष्यातील या बदलाने इतर महिलांना प्रेरणा दिली. आज 60 हून अधिक महिला वनसंवर्धनात सहभागी आहेत. काही वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतात, काही गवताळ प्रदेशांच्या विकासात गुंतलेल्या आहेत, तर काही महिला पर्यावरण पर्यटन उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. मित्रांनो, मैथिलीजी आणि देब्रीगडच्या या भगिनींनी दाखवून दिलं आहे की निसर्गाचं रक्षण करता येतं आणि जीवन समृद्ध होऊ शकतं. या सर्व भगिनींचे प्रयत्न आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहेत. मित्रांनो, आज आपल्या मुलींची स्वप्न पृथ्वीवरून अवकाशात झेप घेत आहेत आणि तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की भारत जगभरातील अशा हजारो मुलींना एकत्र आणत आहे ज्यांची स्वप्न अशीच आहेत. या उपक्रमाला मिशन शक्ती सॅट असं म्हटलं जातं. याच्या माध्यमातून 108 देशांमधल्या 12,000 विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळत आहे. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथे या मोहिमेचं एक सुंदर चित्र पाहायला मिळालं. मिशन शक्ती सॅटच्या दुसऱ्या टप्प्याला गौतम बुद्ध विद्यापीठात सुरुवात झाली. याप्रसंगी विविध देशात

आणि भारतातील सुमारे 100 विद्यार्थिनी एकत्र जमल्या. भारतातील दुर्गम भागातील निवडक विद्यार्थिनी देखील यात सहभागी होत आहेत. या संपूर्ण प्रयत्नाचे उद्दिष्टही खूप खास आहे. संपूर्णपणे विद्यार्थिनींच्या सहभागाने तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या ॲव्होकॅडो हे फळ खूप लोकप्रिय झालं आहे. पूर्वी या फळाबद्दल फार कमी लोकांना माहिती होती, त्याचं मूल्य आणि मागणी दोन्ही कमी होतं. पण आज ते जेवणाच्या ताटांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आज ते आरोग्य आणि प्रीमियम बाजारपेठांमध्येही एक आवडतं फळ झालं आहे. ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही खूप उपयुक्त आहे. आंध्र प्रदेशातील कडपा येथील वरदराजजी हे याचं एक उदाहरण आहे. ते अनेक वर्षांपासून आपल्या शेतात टोमॅटो आणि केळी पिकवत होते. एके दिवशी त्यांनी आपल्या मित्राच्या शेतात ॲव्होकॅडोचं पीक पाहिलं. यानंतर त्यांनी यूट्यूबवरून त्याबद्दल माहिती मिळवली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 4 टन ॲव्होकॅडोचं उत्पादन केलं आहे. आज ते थेट स्थानिक दुकानांना त्याचा पुरवठा करत आहेत. नवीन पिकं, वैज्ञानिक सल्ला आणि थेट विपणनाने त्यांच्या छोट्या शेताचं उत्पन्न पूर्णपणे बदलून टाकलं आहे. तमिळनाडूतील कोडाईकनाल येथील शेतकरी चंद्रशेखरन यांनी अर्ध्या हेक्टर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड सुरू केली आहे. त्यांना त्यासाठी चांगला भाव मिळत असून त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. कर्नाटकातील चिकमगलुरू येथील काही शेतकरी बंधू भगिनींनी त्यांच्या कॉफीच्या मळ्यांमध्ये ॲव्होकॅडोची लागवड केली आहे. यामुळे त्यांना कॉफी आणि मिरीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. मित्रांनो, आपण शहरातील रेस्टॉरंटमध्ये अनेकदा ॲव्होकॅडो टोस्ट बद्दल ऐकतो, पण याच ॲव्होकॅडोच्या माध्यमातून आपल्या कल्पक शेतकऱ्यांनी कमाईचा एक नवीन मार्ग शोधला आहे. याचा अर्थ असा की आपल्याच ॲव्होकॅडोनं तुमच्या टोस्टची चव वाढवली आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढवलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसातच 3 सप्टेंबर रोजी आपण महान अभिनेते उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. मित्रांनो, उत्तम कुमार हे एक अष्टपैलू अभिनेते होते ज्यांनी आपल्या अभिनयानं लोकांची मनं जिंकली. चित्रपटप्रेमींचा असा विश्वास आहे की श्री सत्यजित रे यांनी नायक द हिरो या चित्रपटाची संपूर्ण पटकथा महान अभिनेते उत्तम कुमार यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. श्री सत्यजित रे म्हणाले की त्यांच्यामध्ये प्रतिष्ठेसोबतच विलक्षण भावनिक खोली होती. त्यांनी आपल्या पात्रांना जिवंत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. उत्तम कुमार त्यांचा साधेपणा आणि परोपकारासाठी ओळखले जात होते. त्यांचं जीवन आपल्याला एक धडाही शिकवतं की कधीही हार मानू नका. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून राहिले आणि यामुळेच ते इतके यशस्वी झाले. मित्रांनो, मला आठवतंय की जेव्हा मी कोलकात्यात रोड शो करत होतो तेव्हा मी उत्तम कुमार यांच्या घरासमोरून गेलो होतो. तिथल्या एका व्यक्तीनं मला त्यांचा एक फोटो भेट दिला. मी महान नायक उत्तम कुमार यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. ते सदैव आपल्या हृदयावर राज्य करतील. महान नायक उत्तम कुमार चिरोदिन मानुषे हृदये राज कोरबेन. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात. येत्या काळात आपण आणखी अनेक महत्वाचे सण साजरे करणार आहोत. 4 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा शुभ सण आहे. सप्टेंबर महिन्यात आपण विश्वकर्मा पूजा देखील साजरी करणार आहोत. या निमित्ताने आपण आपल्या सभोवतालच्या

0: कलाकारांचा, हस्तकलाकारांचा आणि विश्वकर्मा मित्रांचा सन्मान केला पाहिजे. काही महिन्यात दिवाळी सुद्धा येत असून तिची तयारी हळूहळू सुरू होत आहे. या सणासुदीच्या काळात मी तुम्हाला पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचं आवाहन करू इच्छितो. आणि व्होकल फॉर लोकल म्हणजे केवळ मातीचे दिवे विकत घेणं नाही, त्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे. आपण आपल्या घरासाठी जे सामान विकत घेतो ते भारतात तयार झालं आहे हे एकदा बघून घ्या. भारताच्या आत्मनिर्भर होण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंचा अभिमानाने स्वीकार करण्यानेच विस्तारत जाईल. हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या क्रिएटिव्ह वर्ल्डमधील मित्रांची, इन्फ्लुएन्सरची आणि सेलिब्रिटीची यात महत्वाची भूमिका आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः व्होकल फॉर लोकलचा स्वीकार करा आणि इतरांना त्यासाठी प्रेरित करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नातून समाजात एक मोठा बदल घडवून आणत आहेत. कृपया मन की बात साठी त्यांच्याबद्दल लिहा. तुमचे अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यातील कोणासाठी तरी एक नवी प्रेरणा ठरू शकतात. मी तुमच्या सूचना आणि अनुभवांची वाट पाहत आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, आताच आपण मन की बात कार्यक्रमाच्या मराठी अनुवादाचे पुनःप्रसारण ऐकले. प्रसारभारतीच्या वेज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:31 झालेले आहेत. यानंतर ठीक 8:35 राष्ट्रीय मराठी बातम्या, त्यानंतर दिल्ली केंद्रावरून ठीक 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 अनुगुंज आणि 10:00 अखिल भारतीय संगीत का रविवासरीय कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
3: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
4: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
3: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
4: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
3: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
4: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
3: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
3: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
5: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
6: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
5: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत
7: FM रेनबो चॅनेलवर सकाळी

सकाळी पावणे 8 वाजता आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 वाजता. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती। प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईचा धाक दाखवणं हे घटनाबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांचं प्रतिपादन। नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 781 275 भारतीयांसह 2500 जास्त जण अद्याप बेपत्ता। आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत थायलंड विरुद्धच्या सामन्यात भारताची चांगली सुरुवात। देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम युवा वर्गाच्या भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं आणि या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं। ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं। जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल होतं। घरातल्या गरजा पूर्ण झाल्यानं या महिलांचा आत्मविश्वास वाढतो असं प्रधानमंत्री म्हणाले। भांडवलाच्या अभावामुळे देशातल्या महिलांच्या व्यवसायाची प्रगती होत नव्हती, मात्र आता प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली। हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं ते म्हणाले। आज आपल्या मुलींची स्वप्न अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले। याच अनुषंगानं भारत मिशन शक्तीसॅट अभियान राबवत आहे। या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेल्या एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली। स्वच्छतेचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं। जेव्हा लोक एखाद्या ठिकाणी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा त्या जागेची संपूर्ण ओळखही बदलते असं ते म्हणाले।
1: हमारे गाव हो या शहर, हमारी नदिया हो या तीर्थस्थल, इनकी पहचान हमारे व्यवहार से भी बनती है। और जब स्वच्छता इस व्यवहार में शामिल हो जाती है उस स्थान की शोभा और बढ़ जाती है।
0: निसर्गाचं रक्षण केल्यामुळेच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार मोदी यांनी श्रोत्यांसमोर मांडला। वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी तसंच कृषी क्षेत्रातील यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं। आगामी सण उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन त्यांनी केलं। भारतीय वस्तू अभिमानानं स्वीकारल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल असं ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांच्याशी संवाद साधला। ऐतिहासिक माहिती रंजक पद्धतीनं मांडता यावी यासाठी कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य हे संकेतस्थळ सुरू केलं आहे। प्रधानमंत्र्यांनी या संवादात शेषाद्री यांच्या या अभिनव प्रयत्नाबद्दल समजून घेतलं। प्रधानमंत्र्यांनी केलेल्या या उल्लेखाबद्दल आनंद वाटत असल्याची भावना कृष्ण शेषाद्री यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली।
2: जब मैंने ये वेबसाइट बनाना शुरू किया था वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था। प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा, उसे एक्सपीरियंस किया, उसमें अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा और फिर उसके बारे में मेरे को पूछा। उनको मेरा वेबसाइट अच्छा

दर्शवली. यावेळी विविध क्षेत्रांशी संबंधित करारांवर स्वाक्षरी झाल्या, तसंच विविध क्षेत्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती व्यक्त केली गेली. विकसित भारत आणि यांगी उझबेकिस्तान या सामायिक विकासाच्या संकल्पनांना पुढची दिशा देण्याच्या उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला गेला. दोन्ही देशांमधल्या सहकार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांना ओली दर्जाली दोस्तीलिक या उझबेकिस्तानच्या परदेशी नेत्यांसाठीच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. प्रधानमंत्र्यांनी मिर्झियोयेव यांच्यासोबत अध्यक्षांच्या निवासस्थानी वृक्षारोपणही केलं. प्रधानमंत्र्यांनी माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या ताश्कंद इथल्या स्मारकालाही भेट दिली आणि शास्त्री यांना आदरांजली वाहिली. दरम्यान आपला उझबेकिस्तान दौरा आटोपून प्रधानमंत्री ताश्कंदहून किर्गिस्तानला रवाना झाले आहेत. तिथे ते 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वेगळं मत मांडणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईचा धाक दाखवणं हे घटनाबाह्य आणि अधिकाराचा गैरवापर करणारं आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांनी आज मांडलं. दिल्लीच्या राष्ट्रीय विधी महाविद्यालयाच्या 13व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. विद्यापीठांमध्ये प्रस्थापित पदांची चिकित्सा व्हायला हवी, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित व्हायला हवेत आणि मतभेदांची परिणती वैमनस्यात होता कामा नये, असंही ते म्हणाले. देशाची सॉफ्ट पॉवर, जागतिक पातळीवरचं स्थान आणि द्वितीयपक्षी संबंधांना चालना देण्यासाठी विविध देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची भूमिका प्रशंसनीय आहे, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. अमेरिका दौऱ्यादरम्यान शिकागो इथल्या भारतीय समुदायाला त्या संबोधित करत होत्या. फक्त एक मोठी बाजारपेठ म्हणून नव्हे तर स्वायत्त संरक्षण व्यवस्था विकसित करणं, त्यांची चाचणी घेणं आणि त्यांचं उत्पादन करणं, त्यांच्या तांत्रिक क्षमतांचा फायदा करून घेणं, कुशल मनुष्यबळ आणि वाढत्या नवोन्मेष व्यवस्थेला ग्लोबल हब म्हणून भारत उभा राहत आहे, असंही त्या म्हणाल्या. शिकागोतल्या निवडक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रतिनिधींशी त्यांनी बैठका घेतल्या. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत थायलंड विरुद्धच्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. थायलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा थायलंडच्या 10 षटकात 2 बाद 101 धावा झाल्या होत्या. शफाली वर्मानं अर्धशतकी खेळी केली आणि ती खेळपट्टीवर टिकून आहे. नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 781 झाली आहे, तर 2500 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. यात 275 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. सुमारे 9500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या दुर्घटनेचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून अजूनही मृतदेह बाहेर काढले जात आहेत. भोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारनं 3 जिल्ह्यांमधल्या नदीलगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूमध्ये दाखल झालं असून ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द केल्याची माहिती परराष्ट्रमंत्री Dr. S. Jayshankar यांनी दिली आहे. दरम्यान नेपाळमधल्या महापुरामुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. भारताचा स्क्वॉशपटू अभय सिंग यानं मलेशियात झालेल्या PSA चॅलेंजर स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. अंतिम लढतीत त्यानं हाँगकाँगच्या हेनरी लेऊंग याच्यावर 5 गेम्समध्ये 11-7, 6-11, 3-11, 11-5, 12-10 अशी मात केली. नासानं आज फ्लोरिडा इथून नॅन्सी ग्रेस रोमन या अंतराळ दुर्बिणीचं फाल्कन रॉकेटवरून प्रक्षेपण केलं. आता ही दुर्बीण 3 महिन्यांपेक्षा जास्त प्रवास करून 16 लाख किलोमीटरवरच्या एका निरीक्षण बिंदूवर पोहोचेल. नासाच्या पहिल्या मुख्य खगोलशास्त्रज्ञ नॅन्सी ग्रेस रोमन यांच्या नावावरून या दुर्बिणीचं नाव ठेवण्यात आलं आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईचा धाक दाखवणं हे घटनाबाह्य असल्याचं सर्व

श्रोते हो, 11:11 झाली आहेत. आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये साधारणतः ढगाळ वातावरण होतं. काल कोलाबा येथे कमाल 32 तर किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूज येथे कमाल 32 आणि किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच कोलाबा येथील हवामानातील सापेक्ष आर्द्रता 80% होती, तर सांताक्रूजमध्ये हवेतील सापेक्ष आर्द्रता 78% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासांसाठीच्या हवामानाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 तर किमान 26 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामान संबंधी विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रति तास असेल आणि तो 65 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

तू आमच्या बाजूला ये, बादशाह तुला सरदार करतील, अरे जहागीर देतील, इनाम देतील, कौल घे, पण स्वामी निस्थ मुरार माझी 14

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:22 झाली आहेत आणि अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.

श्रुती हो या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथं संपला. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावगीत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर यांची रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, कार्यक्रमात यापुढं ऐकूया मंगेश पाडगावकर यांची यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली रचना, स्वर सुधीर फडके यांचा.
1: अशी

श्रोते हो, कार्यक्रमात यापुढं ऐकूया श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ग. दि. माडगुळकर यांची रचना. गायिका आहेत आशा भोसले.

कार्यक्रमात यापुढे ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील अशोकजी परांजपे यांची रचना, संगीत अशोक पत्की यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमात यापुढे ऐकूया अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली अशोकजी परांजपे यांची रचना, गायन सुमन कल्याणपूर.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम इथं संपला. श्रोते हो, रात्रीचे 12 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. वारस होऊ अभिमन्यूचे या कार्यक्रमाचा भाग 13 आपण ऐकणार आहोत.
1: सादर करीत आहोत रूपक मालिका वारस होऊ अभिमन्यूचे. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन स्पृहा जोशी. आशय तुलालवार. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे. तर ऐकूया वारस होऊ अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 13.
2: वारस होऊ अभिमन्यूचे.

0: यवनाची करू साजरा मृत्यूचा सोहळा। आता फेकरे वज्रते मानवेंद्रा खुल्या इंद्रजाला सया घालवी, कोशातल्या सुप्त संन्यस्त खड्गा पुन्हा एकदा नृत्यते दाखवी।
1: या ओळी ज्यांच्या बाबत अगदी सार्थ ठराव्या अशा तीन अभिमन्यूंच्या कथा आपण ऐकणार आहोत। एकाच्या नावातच शौर्य आहे आणि दुसरे दोघे आहेत मनीष, मनीची आकांक्षा पूर्ण करणारे मनीष।
0: अंबरनाथच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत मेट्रोलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या चक्रवर्ती यांचा मुलगा म्हणजे शौर्य, नावाप्रमाणेच निर्भय। सतत खेळ मौज मजा मस्ती करत अभ्यासातही अव्वल राहणारा शौर्य। लहानपणापासूनच त्यानं स्वप्न पाहिलं होतं एनडीए जॉईन करण्याचं। 12वीची परीक्षा देता देता त्यानं एनडीएची परीक्षा दिली। अंबरनाथच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळेतून एनडीएला निवडला गेलेला तो पहिला विद्यार्थी ठरला।
1: प्रथम एनडीए, मग आयएमए मधून प्रशिक्षण पूर्ण करून तो 19 ग्रेनेडियर्स मध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाला। ते वर्ष होतं 1999, कारगिल संघर्षाचं। शौर्य यांचं युनिट यावेळी होतं लेह लडाख भागात। आपल्या युनिट बरोबरच शौर्यही या संकटाचा सामना करतच होते। 15 ऑगस्ट 2000 मध्ये त्यांनी एका मोठ्या कारवाईत मोलाचा वाटा उचलला होता।
0: 2000 ते 2006 मध्ये यंग ऑफिसर्स ट्रेनिंग कोर्स, कमांडो कोर्स, काउंटर इन्सर्जन्सी कोर्स असं विविध प्रकारचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं होतं। 2004 मध्ये त्यांची आर्मी एव्हिएशन मध्ये निवड झाली होती। हिमाचल प्रदेशात झालेली ढगफुटी आणि पाठोपाठ आलेला पूर, जम्मू काश्मीरमध्ये झालेला भूकंप यावेळी त्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला होता। 2006 मध्ये आर्मी एव्हिएशनचे प्रशिक्षक म्हणून लागणारं प्रशिक्षण घ्यायला ते नाशिक इथे आले होते। कोर्स संपतच आला होता।
1: 29 सप्टेंबर 2006, गौरी गणपतीचा दिवस। शौर्य बंगाली खरे, पण त्यांना मोदक खूप आवडत, म्हणून त्यांनी आईबाबांना फोन केला होता। बस काम खतम करके आई राव, आखरी सॉल्टी आहे। मात्र ही सॉल्टी मेजर शौर्य चक्रवर्ती आणि त्यांचे साथीदार मेजर यादव यांची खरोखरच अखेरची सॉल्टी ठरली।
0: टाकीत पेट्रोल भरून मेजर शौर्य यांचं हेलिकॉप्टर हवेत उडालं। थोडा वेळ झाला, त्याच्या पंखाला एक छोटा क्रॅक होता। वेगानं तो रुंदावला, काही लक्षात येण्यापूर्वीच तो पंख निखळला, हेलिकॉप्टरचा टोल ढळला आणि बघता बघता विमान जमिनीकडे झेपावलं। आगीचा प्रचंड लोळ उठला। अग्निदेवतेने दोघा वैमानिकांना आपल्या ज्वालांनी लपेटलं, अग्निरूप केलं। जमिनीवर पसरली ती केवळ त्यांची राख।
1: शौर्य यांचे आई बाबा बायको यांना प्रथम कानावर येणारे शब्द आकलनच होत नव्हते। एकच प्रश्न मनात येत होता, ये कैसा हो सकते। त्यानंतर शौर्याच्या आईला विविध प्रकारच्या आजारांनी गाठलं, ते कायम। नाशिक येथे शौर्य यांना लष्करी इतमामानं अखेरचा निरोप दिला गेला। एक अखंड चुळबुळ शांत झाली, हवेत एकच निनाद होता, वंदे मातरम। भारत मातेचा पुत्र सर्वांना मागे ठेवत स्वर्गाच्या वाटेवर चालता झाला होता।
0: त्याच वर्षी 28 नोव्हेंबरला ठाणे जिल्ह्यातला दुसरा हिरा निखळला, मोस्ट वॉन्टेड अतिरेकी, डोक्यावर 2.5 लाखांचं इनाम असणाऱ्या, हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या असणाऱ्या सोहेल फैजल याला कंठस्नान घालताना मेजर मनीष पितांबरे यांना वीरमरण आलं।
1: सोहेल फैजल हा मूळचा भारतीय, अनंतनागचा। 11वी पास झाल्यावर त्याने डिप्लोमा पूर्ण केला, त्यानंतर तो आतंकवाद्यांच्या संपर्कात आला। सलग 10 वर्ष पाकिस्तानमध्ये राहिला, नवीन टेक्नॉलॉजी त्याने आत्मसात केली आणि धुमाकूळ घालायला तो परत भारतात आला। अनंतनाग, बारामुल्ला, पूछ या भागात त्याने थैमान घातलं। घातपाती कारवायांनी त्यांनी सैन्य दलाला आव्हान दिलं। सतत जागा बदलण्यात तो मशहूर होता, म्हणूनच त्याला जिवंत किंवा मृत पकडणं कठीण होतं।
0: अत्यंत काव्यबाज, धोकादायक अशी त्याची कीर्ती। बीज बिहार इथं त्यांना आसरा घेतल्याची खबर मिळाली। मेजर मनीष आणि त्यांचे साथीदार कारवाईवर निघाले।

0: सारा परिसर पिंजून झाला, पण फैजलचा ठावठिकाणा लागत नव्हता. एका नव्यानं बांधलेल्या घराभोवती संशयाचं वातावरण सेनेला आढळलं. त्याने ताबडतोब घराभोवती वेढा घातला, इशाऱ्यासाठी बंदुकीच्या फैरी झाडल्या, दारावर थापा मारल्या, तरीही शांतता होती. घरात कोणी असण्याचं लक्षण दिसत नव्हतं.
1: शेवटी मेजरने दरवाजा तोडून घरात घुसायचं ठरवलं. दार काडकन आवाज करत तुटलं. आपल्याला निसटणं आता अशक्य असं लक्षात येताच फैजल आणि त्याच्या साथीदारांनी सेनेवर धुवाधार गोळीबार सुरू केला. खरोखरच चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी त्यांची अवस्था झाली. आता त्यांच्या दिशेने हातबॉम्बी येऊ लागले.
0: मेजरच्या चाणाक्ष नजरेनं घराचा वेगळेपणा टिपला आणि ताबडतोब भिंती तोडण्याचे आदेश दिले. खवळलेल्या फैजलनं अखेरचा झटका देत निसटण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो फसला, तो मारला गेला. रॉकेट लॉन्चर सकट प्रचंड दारुगोळा ताब्यात आला. आतंकवाद्यांची नवी मोडस ऑपरेंडी लक्षात आली. फैजलचे काही साथीदारही मारले गेले. मात्र चकमकीत स्वतः मेजर मनीष पितांबरे कामी आले आणि त्यांचे सहकारी मेजर राजेश जखमी झाले.
1: मेजरना अखेरची मानवंदना देण्यासाठी ठाण्यात त्यांच्या घरी आणलं गेलं. प्रचंड जनसमुदाय दर्शनासाठी आला होता. तबल्या बसक्या आवाजात प्रत्येक जण दुसऱ्याला हेच विचारत होता, असं हे किती दिवस चालणार, आमच्या सरकारला जाग कधी येणार, आतंकवाद्यांबरोबरचं नरमाईचं धोरण आपण कधी सोडणार, हे सगळं थांबण्यासाठी आणखी किती बळी जायला हवेत. उत्तर मात्र कोणापाशीच नव्हते.
0: मनीष पितांबरे लहानाचे मोठे झाले ठाण्यात. एकदा वर्गात ऑफ तासाला जोगबाई आल्या. त्यांनी सैनिकांच्या कथा मुलांना सांगितल्या. सारे प्रभावित झाले, मात्र छोटा मनीष खूप भारावून गेला. त्यानं सैन्य दलात जाण्याचं निश्चित केलं. हुशार, अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसं पटकावणारा मनीष आता लष्करी गणवेश परिधान करण्याच्या कल्पनेनं झपाटला. 10वी बोर्डाच्या परीक्षेत तो त्याच्या शाळेतनं दुसरा आला होता.
1: मात्र त्यापूर्वीच त्याने औरंगाबादच्या प्रिपरेटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. एनडीएतही तो पदकांचा मानकरी ठरला होता. एनडीए आणि आयएनएचं प्रशिक्षण पूर्ण करून तो 21 शीख रेजिमेंट्समध्ये दाखल झाला. प्रथम सीमेवर, मग काही दिवस पीस पोस्टिंग, मग स्पारा म्हणजे स्पेशल टास्क फोर्समध्ये त्याची निवड झाली होती. त्या खास प्रशिक्षणानंतर पूंछ बारामुल्ला भागात त्यांची रेजिमेंट दाखल झाली. भारत पाक मैत्रीच्या रोज नव्या चर्चा सुरू असतानाच मेजर, त्यांचे मित्र, वरिष्ठ सहकारी आतंकवाद्यांशी झुंजताना बलिदान देत होते. तिथल्या अधिकाऱ्यांची कमी संख्या त्यांच्या समस्या वाढवत होती.
0: म्हणूनच मेजर सुट्टीवर आले की आवर्जून शाळेत जात, मुलांशी संवाद साधत, त्यांना सेना दलात सामील होण्यास प्रोत्साहन देत. निवृत्तीनंतर एखादी असं प्रशिक्षण देणारी अकॅडमी किंवा वेगळी शाळा सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. मराठी मुलात कमी काही नाही, अभाव आहे फक्त माहितीचा आणि जिद्दीचा, असं त्यांचं स्पष्ट मत होत. त्यांची पत्नी मुग्धा म्हणूनच आपलं सॉफ्टवेअरचं क्षेत्र सोडून सध्या बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत, मेजर मनीषांचं स्वप्न अल्पसका होईना पूर्ण करण्यासाठी.
1: थोडक्यात, अधिकाधिक तरुणांनी सेनेत अधिकारी म्हणून दाखल होणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

0: अजिंक्य कशी गंमत असते बघ. एखाद्याचं स्वप्न खरं असलं, मोठं असलं, त्याच्या पूर्ततेत अनेकांचं हित सामावलेलं असलं की त्या स्वप्नाची पूर्तता करायला कोणी ना कोणीतरी पुढे येतच, नाही का?
1: अशाच स्वप्नांच्या पूर्ततेसाठी धडपडत आहेत श्री व सौ शशिकांत कदम. आपल्या लाडक्या मनीषला त्यांनी घडवलं. खरं तर लग्नानंतर अनेक वर्षांनी त्यांच्या घरात पाळणा हल्ला होता. मनीष हा त्यांचा एकुलता एक मुलगा. प्रचंड चळवळ्या, थोडासा हुडच म्हणा ना. मात्र नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये दाखल झाला आणि आमूलाग्र बदलला.
0: प्रथम एनडीए, मग आयएमए मधून प्रशिक्षण घेतल्यावर 24 पंजाब रेजिमेंट मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून तो रुजू झाला. मेरा घर मेरी इज्जत हे त्यांचं घोषवाक्य. 19 वर्ष त्यांनी सेना दलात नोकरी केली. 3 वेळा त्यांचं युनिट सीमावर्ती भागात होतं, म्हणूनच तिथला इतिहास, भूगोल, लोकांची मानसिकता याची त्यांना चांगली माहिती होती. अनेक ऑपरेशन्स मध्ये भाग घेऊन त्यांनी ती यशस्वी सुद्धा केली होती. 2007 मध्ये त्यांची 7RR म्हणजेच राष्ट्रीय रायफल्स मध्ये निवड झाली.

0: आतंकवाद्यांशी मुकाबला करण्याचं खास प्रशिक्षण घेतलेलं हे पथक त्यावेळी बारामुल्ला इथे होतं. एक खतरनाक जिल्हा हे याचं वर्णन. आपल्या सैनिकांचे सर्वाधिक बळी घेणारा जिल्हा अशी याची अपकीर्ती. 2007 ते मार्च 2009 पर्यंत सतत चकमकी, कॉर्डन ऑफ, सर्च ऑपरेशन हेच त्यांचं आयुष्य.
1: एक दिवस चल्लुरा इथे काही आतंकवादी दडल्याची खबर मिळाली. त्यांच्यात लष्करे तोयबाचा कमांडर तंझीम हाफिज हा पण होता. त्यांनी एका हॉटेलमध्ये आसरा घेतला होता. आपल्या मागावर लष्करी माणसं आहेत याचा सुगावा लागताच त्यांनी वेगळाच डाव आखला. आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यात फटाईत तंझीम बेताकत होता. गावकऱ्यांना ओलीस ठेवा, लष्कराला बोलण्यात गुंतवत ठेवा आणि संधी शोधताच पोबारा करावा, थेट पाकिस्तान गाठव.
0: पण इतके दिवस घातपाती कारवाया करून निसटून जाणाऱ्या तंझीमचे दिवस आता भरले होते. 16 मार्च 2008 सकाळी 10:30 वेळ. वेगानं कारवाईला सुरुवात झाली. थोडीशी गफलत दिरंगाई महागात पडली असती. इलाका भरवस्तीचा होता. नागरिकांना झळ पोहोचू न देता तंझीमला जिवंत किंवा मृत पकडायचं होत.
1: म्हणूनच प्रथम नागरिकांना दूर जाण्यास सांगण्यात आलं. सावधपणे इमारती भोवतीचा फास आवळला जात होता. बंदूक, हात बॉम्ब यांचा वापर केला गेला. इमारतीला धक्काही न लावता तंझीम यांना मारलं गेलं. सलग 6 तास कारवाई सुरू होती. मात्र लेफ्टनंट कर्नल मनीष कदम यांनाही मृत्यूला सामोरं जावं लागलं. त्यांना मरणोपर्यंत कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. त्यांची पत्नी डॉक्टर स्मिता कदम आजही सेनेच्या सेवेत आहेत.
0: त्यांचे बाबा मुंबईहून आपल्या गावी कोकणात सावंतवाडी इथे गेले. त्यांनी स्थापन केलं फाउंडेशन, लेफ्टनंट कर्नल मनीष कदम फाउंडेशन. या फाउंडेशन मार्फत लवकरच विद्यार्थ्यांना NDA, IMA यासारख्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. थोडक्यात एका पिढीकडून शौर्य, पराक्रम, देशसेवा यांचा वारसा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याचा हा प्रयत्न आहे.
2: असिलता, शौर्याचा, पराक्रमाचा हा प्रवास साऱ्या भारतीयांना प्रेरणा देणारा, त्यागाचा हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा.
0: आपली पिढी ही मोबाईल, ग्लॅमर आणि चंगळवादाच्या विळख्यात सापडली अशी टीका केली जाते. पण याच आपल्या पिढीतही देशसेवेच्या विविध संधी शोधणारे आणि त्या संधींचं सोनं करायला तयार असलेले काही मित्र आहेत.
2: असेल आता अगं, आज आपण खांद्यावर स्टार लावण्यास उत्सुक अशा काही जणांशी बोलणार आहोत त्यांच्या युनिफॉर्मच्या वेडाविषयी. अमेया इंजिनियर आहे, सागरने MBA केलंय.
0: हॅलो अमेया. हाय सागर. आम्हाला सांगा, लष्करात जाण्याचा वेळ तुम्हाला कसं काय लागलं आणि सध्या लष्करात प्रवेश मिळावा म्हणून तुम्ही कोणते प्रयत्न करताय?
3: मी अमेया प्रकाश जाधव विलेपार्ल्याला राहते. शाळेत असताना सुरुवातीला मी 7वी ते 10वी ही 4 वर्ष सी कॅडेट कॉप्स हे INS हमला येथे ट्रेनिंग होतं. दॅट इज इक्विव्हॅलंट टू NCC. तर ते ट्रेनिंग नेव्हीशी रिलेटेड होतं. ते मी 4 वर्षाचं ट्रेनिंग घेतलं होतं. त्याच्यानंतर मला ते सर्टिफिकेट सुद्धा मिळालं. आफ्टर दॅट 10वीनंतर मी इंजिनिअरिंग साईडला वळले, डिप्लोमा केला आणि डिग्री केली. सध्या पोस्ट ग्रॅज्युएशन करते. काही माझ्या पर्सनल कारणांमुळे मी डिफेन्समध्ये आफ्टर ग्रॅज्युएशन नाही जाऊ शकले, पण आत्ता तरीसुद्धा माझे प्रयत्न चालू आहेत. उदाहरणार्थ आपण डिफेन्समध्ये आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जॉईन करू शकतो. DRDO मार्फत आपण जॉईन करू शकतो किंवा समीर सारख्या ऑर्गनायझेशन आहेत की ज्या डिफेन्ससाठी रिसर्च करतात. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक्स किंवा मायक्रोवेव्ह सेक्शनमध्ये त्याची रिसर्च वर्क चालू आहेत, रडार सेक्शनमध्ये वगैरे. तर त्याच्या थ्रू आपण डिफेन्समध्ये नक्की जॉईन करू शकतो, नेव्ही, आर्मी किंवा एअरफोर्स. सोसायटी फॉर मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिसर्च ही एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे R&D प्रोजेक्ट्स होतात. इट कम्स अंडर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तिथे रडारवरती तसंच आपल्या जे एअरफोर्स किंवा नेव्हीसाठी जी फ्रिक्वेन्सी किंवा सेट केली जाते त्याच्याशी रिलेटेड बरेच प्रोजेक्टचे कामं चालू आहेत. R&D वर्क चालू असतं. मलाही त्यातलाच एक प्रोजेक्ट आता असाईन केलेला आहे. शाळेत असताना मला डिफेन्सबद्दल आवड निर्माण झाली होती. सुरुवातीला माझ्या मावशीने सांगितलं की INS हमला इथे मालाड इथे ते ट्रेनिंग एक दिलं जातं, जे आपण शाळा चालू असतानाच ते ट्रेनिंग घेऊ शकतो. फक्त ते दर रविवारी जायला लागायचं, स्विमिंग वगैरे अशी सगळे ते

0: फुल शेड्यूल असायचं दर रविवारी. आणि शाळेमध्ये गोरेबाईंमुळे आणि कॅप्टन विनायक गोरे, तेव्हाच मी जेव्हा शाळेत असतानाच, पाचवीत असतानाच तो शहीद झाला होता, तर त्यावेळेला एक त्याच्याकडून प्रेरणा मिळाली होती बरीच. आणि डिफेन्समध्ये जायचं किंवा पुढे याच क्षेत्रामध्ये आपण करिअर करावं अशी प्रेरणा एक गोरेबाईंमुळे फार मिळाली.
1: माझं नाव सागर रेडकर आहे. सैन्य दलात जायचे, विशेषतः एअरफोर्स आणि आर्मीत जायची माझी लहानपणापासून इच्छा होती. पण खऱ्या अर्थाने प्रयत्न असे बीएससी नंतर मी चालू केले. बीएससी नंतर सीडीएससी थ्रू मी आर्मीसाठी प्रयत्न चालू केले, आयएमए आणि ओटीए. त्यानंतरची एंट्री म्हणजे जी टेरिटोरियल आर्मीची आहे ती जॉब करूनही करता येते. त्यासाठी 3 महिने कमीत कमी आर्मीला वर्षातले द्यायला लागतात, बाकीचे 9 महिने आपण इथे राहून नोकरी आपली कंटिन्यू करू शकतो. आणि आनंदाची बातमी ही आहे की टेरिटोरियल आर्मी आता परमनंट कमिशन झाल्यामुळे वर्षाचे 12 महिने जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सर्व करू शकता. टेरिटोरियल आर्मी हा देखील एक चांगला ऑप्शन आहे. तसंही सीडीएस सारखी राष्ट्रीय पातळीवर परीक्षा होते आणि 6 महिन्यात न एकदा अशी ती एंट्री सीडीएस सारखीच घेतली जाते. आणि नॉर्मल जी आपली एसएसबी प्रोसिजर असते ती त्यासाठी लागू होते. अशा प्रकारे टेरिटोरियल आर्मी हा देखील आता एक आर्मीत जाण्याचा म्हणजे शेवटची बस असं म्हणता येईल एक चांगला मार्ग उपलब्ध झालेला आहे. लहानपणापासून ती ठिणगी अशी झालेली होती म्हणा, आणि त्यानंतर मग साहित्य म्हणा किंवा आपले जे पिक्चर आहे हिंदी वगैरे आणि प्रत्यक्ष सैन्यातल्या माणसांना रिटायर्ड किंवा ऍक्टिव्ह ड्युटी जे करतायत त्यांना भेटल्यावर आणि प्रकर्षाने वाटायला लागलं की आर्मी हे सुद्धा एक चांगलं करिअर आहे. इट इज अ गुड अपॉर्च्युनिटी. त्याच्यासाठी प्रत्येकाने सिनियर असायची गरज नाही, पण ऍटलिस्ट ज्यांना जाता येतं त्यांनी तरी नक्कीच जावं. आणि मला त्याचं खूप क्रेज अशी होती. आताच मी माझं MBA मुंबई युनिव्हर्सिटी मधनं कम्प्लीट केलं आणि ह्या पूर्ण कालखंडात म्हणजे जवळपास 4 वर्षात मी बरेच प्रयत्न केले. तर मग मित्रांचे ज्यांचे कोणाचे कॉन्टॅक्ट होते असे वाया वाया कॉन्टॅक्ट करत करत एकत्र केले. मग त्यांना प्रत्यक्ष भेटणं किंवा फोनवरनं त्यांच्याशी बोलणं की कशाप्रकारे पुढे असतं आणि सैन्याच्या बाहेर असतात त्यांच्या एक वेगळ्या कल्पना असतात, सैन्याच्या आत असतात ते आयुष्य थोडं वेगळं असतं. तर मग ती गॅप समजून घेणं आणि त्या दृष्टीने म्हणजे स्वतःला तयार करणं, माइंडसेट बनवणं, हे सगळं हळूहळू टप्प्याटप्प्याने होत जातं. मग त्याचा मला खूप उपयोग झाला.
2: अमेया आणि सागर, आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
3: आसिलता, आपण नेहमी प्रार्थना करतो. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. असं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी अभिमन्यूंचा हा वारसा असाच पुढे चालत राहायला पाहिजे.
2: सीमा सतत अशांत ठेवली, 26/11 सारख्या हल्ल्यांनी भारतीयांना घाबरवण्याचा बेत आखला तरी आम्ही घाबरणार नाही. आमची जातकुळीच वेगळी आहे. एका कवीच्या शब्दात, द्या आम्हाला सुळी जाहलो आम्ही तुमचे बळी, जगी चिरंतन नांद तील परी अमुच्या शाण्णव कुळी, खुडून टाका आम्हास आम्ही दुर्वांकुर भूतळी, पाताळा पर्यंत आमुची परंतु रुजली मुळी, काय हटवून हटतो सागर हटेल एकीकडे, उफाळेल तो दुसरी कडून गिळून डोंगर कडे, ज्वालामुखीला बघता लिंपू काय कल्पना खुळी, तोच अनावर उद्यास येईल जागृत शाण्णव कुळी. मित्रांनो, यांच्यासारखेच अनेक आशेचे किरण उद्याचा भारत जपणार आहेत, अभिमन्यूंचा वारसा पुढे नेणार आहेत.
3: 13 भागांच्या मालिकेच्या प्रवासात आम्ही घेत आहोत ब्रेक. भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहायला हवं असेल तर यापेक्षा अधिक काही करायला हवं अशी मनीषा मनात बाळगत.
2: तोपर्यंत सीमेवर जागता पहारा देणाऱ्या सर्वच शूरवीरांना आमचा प्रणाम. प्रणाम शूरवीर.

आत्ताच आपण ऐकत होतात वारस होऊ अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 13वा. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन आशय तुलालवार, स्पृहा जोशी. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोते हो ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 12:50 झाले आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया पछाडलेला या चित्रपटातील अमेय दाते, ऋषिकेश रानडे आणि चेतन राणा यांच्या स्वरातील विवेक आपटे आणि विलास जगताप यांची रचना. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

सदैव कार्यक्रमात यापुढे ऐकूया सुरेश वाडकर आणि सचिन यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. चित्रपट अशी ही बनवा बनवी.

श्रोतेहो, कार्यक्रमात यापुढे ऐकूया शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेली समीर सामंत यांची रचना. स्वर आहे अर्शद मोहम्मद, दिव्य कुमार आणि अरिजित सिंग यांचा. चित्रपट कट्यार काळजात घुसली.

श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे खरं कधी बोलू नये या चित्रपटातील, सुरेश वाडकर यांच्या स्वरातील, सुधीर मोघे यांची रचना, संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

Yo तो या गीता बरोबरच गीत बहार हा कार्यक्रम इथं संपला. श्रोतेहो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचा एक वाजतो आहे. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार अच्युत तिजारे यांचं तबला वादन ऐकणार आहोत. ताल तीन ताल त्यांना सारंगीवर साथ केली आहे उस्ताद फारुकी लतीफ खान यांनी, आणि संवादिनीवर साथ दिला आहेत अतुल फडके. तर ऐकूया अच्युत तिजारे यांचं शास्त्रीय तबला वादन.

0: आज आपण ऐकलेत कलाकार अच्युत तिजारे यांचं शास्त्रीय तबला वादन, ज्याच्यामध्ये त्यांना सारंगीवर साथ होती उस्ताद फारुकी लतीफ खान यांची, आणि संवादिनीवर साथीला होते अतुल फडके.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी आग्रहात.

0: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचा 1:30 वाजतो आहे. आता सादर करीत आहोत लावण्य रंग या कार्यक्रमाचा भाग 25 मालिका विशेष या सदरामध्ये.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आज या कार्यक्रमाचा 13वा भाग आपण ऐकूया.
3: राम कदम यांच्या जीवनात ज्या अनेक घडामोडी घडल्या, जे अनेक स्थित्यंतर त्यांना अनुभवावी लागली आणि गाण्यांच्या संदर्भात जे वेगवेगळे किस्से घडले त्यांचा धांडोळा आपण घेतोय. राम कदम ज्या वेळेला प्रभात मध्ये काम करत होते त्यावेळेला ते सुधीर फडके यांना सहाय्यक म्हणून देखील काम करत होते. एक दिवस सुधीर फडके यांना वसंतराव कुलकर्णी भेटायला आले आणि त्यांनी सुधीर फडके यांना विचारलं की तुमच्याकडं हे जे सहाय्यक आहेत राम कदम ते कसे काय संगीत देतात. तेव्हा सुधीर फडके लगेच म्हणाले, उत्तम. अहो, क्लॅरोनेट वादनात त्यांचा हात कुणी धरणार नाही, मला तर त्यांची फार चांगली मदत होते बरं का. मग त्यांनी सांगितलं वसंतराव कुलकर्णींनी की मी एक चित्रपट निर्माण करतोय, त्याचं संगीत राम कदम देऊ शकतील का. ताबडतोब फडक्यांनी सांगितलं की अगदी उत्तम संगीत ते तुमच्या चित्रपटांना देतील. मग वसंतराव कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे निर्माते श्रीपाद रानडे यांची गाठ राम कदमांशी घालून दिली. त्या काळामध्ये गल ठोकळ हे त्या काळातले अतिशय गाजलेले ग्रामीण कथाकार आणि जानपद गीत लिहिणारे कवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याच गावगुंड या कादंबरीवर आधारित एक चित्रपट तयार होणार होता

आणि चित्रपटाचं नाव देखील गावगुंड असंच ठेवण्यात आलं होतं. या चित्रपटाला राम कदम यांना संगीत देण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. पुढे काय झालं हे जाणून घेण्यापूर्वी अंगाई चित्रपटातलं जगदीश खेबुडकरांचं एक गाणं आपण ऐकूया, सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये.

भराला जपून न खाल खोडा राया तुम्हा अहो सख्या तुम्हा इश्का।

श्रोतेहो, गावगुंड या चित्रपटाला सुरुवातीला राम कदम यांनी पहिला चित्रपट म्हणून संगीत दिलं. त्याची कथा थोडीशी वेगळीच होती. पिंपळगावचे जहागीरदार अण्णासाहेब यांच्या जुलमामुळे सगळे गावकरी त्रस्त झालेले असतात. त्यातल्या त्यात गुणाजीच्या कुटुंबाला तर अण्णासाहेबांनी वेठीलाच धरलेलं असतं. गुणाजीच्या बापाचाही त्यांनी खून केलेला असतो. अण्णासाहेब गरीब शेतकऱ्यांचा तळतळाट घेत असतात. सगळेजण हा जुलूम सहन करत असतात, पण गुणाजीचा धाकटा भाऊ जयवंत हा थोडासा वेगळा असतो. त्यांचं अण्णासाहेबांच्या मुलीवर प्रेम असतं. हाच या चित्रपटाचा मुख्य संघर्ष आहे. आणि त्यातून पुढे मग अण्णासाहेबांचं मन पालटून नायक आणि नायिकेचं मिलन होतं, असा थोडासा कथाभाग या गावगुंड चित्रपटाचा.

तसं बघायला गेलं तर गावगुंड हा चित्रपट प्रभातमध्येच तयार होत होता, पण प्रभातमधून राम कदम मात्र बाहेर पडले होते. आणि त्याच सुमाराला राम कदम यांचे जवळचे मित्र वसंत पवार यांना देखील राजा नेने यांनी काढलेला पठ्ठे बापूराव या चित्रपटाला संगीत देण्याची संधी मिळाली. त्या काळामध्ये दोघाही जीवलग मित्रांना दोन स्वतंत्र चित्रपटांना संगीत देण्याची संधी मिळाली याचा प्रचंड आनंद झाला. गावगुंड चित्रपटामध्ये 13 गाणी होती आणि ही सगळी गाणी गल ठोकळ यांनी लिहिली होती आणि त्यांच्या ग्रामीण शैलीतली ही सगळी गाणी खुमासदार अशी होती. मोठ्या जोमात राम कदमांनी भराभर सगळ्या गाण्यांना चाली लावून टाकल्या. वसंतराव कुलकर्णींनाही या चाली पसंत पडल्या. त्या काळात बहुतेक सगळी गाणी मुरलीधर महामुनी आणि मालती पांडे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रितही झाली. अंगाई चित्रपटातलंच आणखीन एक गाणं ऐकून आपण पुढे जाऊया.

राम कदम यांनी गावगुंड चित्रपटाच्या सगळ्या गाण्यांना झटपट चाली दिल्या आणि ते त्यांचे मित्र वसंत पवार यांच्या मदतीला धावून गेले, कारण त्यांना देखील पहिला चित्रपट मिळाला होताच. पण लावणीला संगीत देण्याचं वसंत पवारांचं ज्ञान अतिशय अगाध होतं असं राम कदमांनी लिहून ठेवलेलं आहे, आणि त्यामुळेच राम कदम हे वसंत पवारांना खूप मानायचे. खरं तर संगीतातल्या इतर प्रकारातही वसंत पवार तरबेज होतेच, आणि म्हणूनच वसंत पवारांना राम कदम हे गुरुच मानायचे. वसंत पवार यांच्या पठ्ठे बापूरावला राम कदमांनी थोडीफार मदत केली. पठ्ठे बापूराव या चित्रपटामध्ये 18 गाणी होती आणि या सगळ्या गाण्यांना वसंत पवार यांनी अतिशय अप्रतिम चाली लावल्या होत्या. पठ्ठे बापूराव या चित्रपटाचे जे दिग्दर्शक होते राजा नेहने, हे देखील प्रभातच्या तालमीमध्ये तयार झालेले होते आणि तेच

पठ्ठे बापूराव चित्रपट तयार होऊन झळकला देखील, पण गावगुंड चित्रपट मात्र रेंगाळतच होता. पठ्ठे बापूराव चित्रपट चांगलाच गाजला, त्यामुळे वसंत पवार यांना चटकन पुढचा चित्रपट मिळाला, तो म्हणजे केतकीच्या बनात. हा चित्रपट देखील राजा नेने यांनीच दिग्दर्शित केलेला होता. पठ्ठे बापूराव या चित्रपटाच्या वेळी संकलक असणारे अनंत माने यांना या चित्रपटाच्या वेळेला राजा नेने यांचं सहदिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. केतकीच्या बनात या चित्रपटाच्या वेळी देखील वसंत पवार यांना राम कदमांनी खूप मदत केली होती. त्या काळामध्ये राम कदमांची एक मानलेली बहीण होती कुमुदिनी पेडणेकर. या पेडणेकर यांनी या चित्रपटातली गाणी गायली होती आणि यातलं एक गाणं तर वसंत पवार यांनी स्वतःच गायलं होतं. त्यानंतर आकाशवाणीवरती संगीत दिग्दर्शक म्हणून

0: नावाजलेले मधुकर गोळवलकर हे देखील केतकीच्या बनात चित्रपटाच्या वेळेला संगीतासाठी वसंत पवार यांच्या मदतीला आले होते. गावगुंड चित्रपट मात्र खूपच रेंगाळत होता. त्यानंतर वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेला केतकीच्या बनात हा चित्रपट दुसरा देखील प्रदर्शित झाला, पण गावगुंड मात्र रेंगाळतच होता. चला, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली आणखीन एक लावणी आपण ऐकूया.
1: आता काय करू याचा जुलमाला.

आत्ता जे गाणं आपण ऐकलं ते डोंगरची मैना या चित्रपटातलं कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गाणं आपण ऐकलं. पुढचं पाऊल या चित्रपटासाठी संगीतकार राम कदम हे सुधीर फडके यांना मदत करत होते. त्या काळामध्ये या चित्रपटाचे नायक होते पु ल देशपांडे आणि नायिका होती हंसा वाडकर. गदी माडगुळकरांचाही या चित्रपटामध्ये महत्त्वाचा रोल होता. पुढचं पाऊल चित्रपटामध्ये जी नृत्य होती ती वसंत पवार यांनी बसवली होती, कारण त्यांना नृत्य दिग्दर्शन देखील यायचं आणि हंसा वाडकर आणि वसंत पवार यांची पूर्वीची ही ओळख होतीच. पुढचं पाऊल चित्रपट खूपच गाजला, त्यातली गाणीही खूप गाजली. त्यानंतर आलेल्या वंशाचा दिवा या चित्रपटासाठी देखील राम कदम यांनी सुधीर फडक्यांना बरीच मदत केल्याचं त्यांनी लिहिलेलं आहे. राम कदम

स्वतः त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट गावगुंड कधी याची वाट पाहत होते आणि एके दिवशी त्यांचा मित्र त्यांना सांगत आला की पुण्याच्या विजयानंद स्टुडिओमध्ये गावगुंड चित्रपट लागणार आहे. त्यावेळेला त्यांना खूप आनंद झाला. विजयानंद टॉकीजमध्ये जाऊन राम कदमांनी तो चित्रपट पाहिला देखील आणि श्रेय नामावलीमध्ये ज्यावेळेला संगीतकार राम कदम असं नाव त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना झालेला आनंद अगदी शब्दातीतच होता असं त्यांनी सांगितलंय. पण दुर्दैव असं की हा चित्रपट साफ कोसळला, कारण त्यातल्या कथेचा जो विषय होता तो फारच गुळगुळीत झालेला होता. वास्तविक राम कदमांचा हा पहिला चित्रपट असल्यामुळं खूप परिश्रम घेऊन त्यांनी चाली लावल्या होत्या आणि बहुतेक गाणी मालती पांडे आणि मुरलीधर महामुनी यांच्याच आवाजातली होती. लंकेहुनी राम आला असं एक भजनही होतं आणि जवळपास 13 गाणी या चित्रपटामध्ये होती. त्यातलं मी सजले रे तुझीच गिरिजा हे गाणं देखील बरंच गाजत होतं. पण एकंदर चित्रपटच थिएटरमध्ये टिकून राहिला नाही त्यामुळं गाणी काही फारशी गाजली नाहीत. या पहिल्या चित्रपटाला जे रामकदमांनी संगीत दिलं होतं ते वाया गेलं असं त्यांना वाटत होतं, पण रसिक प्रेक्षकांनी त्यांचं मोल ओळखलं होतं. या चित्रपटामध्ये प्रभातचे जे गीतकार होते ते राम कदमांचे मित्र होते शांताराम आठवले. वहिनीच्या बांगड्या हा चित्रपट शांताराम आठवले यांनी गाजवला होता आणि त्यानंतर मात्र पुढच्या चित्रपटासाठी शांताराम आठवले यांनी राम कदमांना आठवणीनं बोलवणं पाठवलं आणि तब्बल 3 वर्षानंतर राम कदम यांना आणखीन एक चित्रपट मिळाला. त्याचं नाव होतं संसार करायचाय मला. डोंगरची मैना चित्रपटातलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया कृष्णा कल्याणी सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: बरे तर शोधे हो याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सरा. लावण्य रंग
0: ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: श्रोते हो AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 2 वाजत आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम गंमत जम्मत थोड्याच वेळात.

0: नमस्ते बालमित्रांनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित गंमत जम्मतच्या आजच्या कार्यक्रमात मी दीपशिखा मुजुमदार तुमचं मनपूर्वक स्वागत करते. छोट्या दोस्तांनो, आजचा कार्यक्रम आपल्यासाठी खास सादर केलेला आहे विद्या मंदिर वाघापूरच्या बालमित्रांनी. चला तर मग ऐकूया.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी समृद्धी अमृत पाटील, विद्या मंदिर वाघापूर, तालुका बुधरगड, जिल्हा कोल्हापूर शाळेची विद्यार्थिनी. आपले सर्वांचे गम्मत जम्मत या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? अहो, असणारच. आता शाळा नियमित सुरू आहेत. आठवड्यातील सुट्टीचा आजचा दिवस आणि त्यात आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम गम्मत जम्मत. मी आज प्रथम आपल्याला आमच्या शाळेची ओळख करून देते. आमची विद्या मंदिर वाघापूर ही शाळा बुधरगड तालुक्यात वेदगंगा नदीच्या काठी आदमापूरच्या बाळूमामा मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर असून आमच्या गावी नागपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. आमची शाळा आम्हा मुलांसाठी विविध अंगी कार्यक्रम आणि उपक्रम राबवत आहे. त्यातील एक भाग आपल्या मनोरंजनासाठी आम्ही बालमित्र घेऊन आलो आहोत. यात सहभागी होत आहेत मी समृद्धी पाटील आणि माझ्यासोबत परिणिती दाभोळे, स्नेहा एक्कल, शंभूराजे दाभोळे, शंभूराजे पडवळे, समर्थ पडवळे, रितिका कुंभार, आरुषी कुंभार, अर्णव कांबळे, सर्वेश वाघमोडे, हर्षल परीट हे विद्यार्थी. संगीत साथ तबला वादक श्री शिवाजी गुरव, हार्मोनियम साथ श्री सुभाष सुतार यांची आणि मार्गदर्शन मुख्याध्यापक नवनाथ भरकट, डॉक्टर मारुती गुरव यांचे सह सर्व शिक्षक वृंद विद्या मंदिर वाघापूर. बालमित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला धनगर गीत सुंबरानं मांडलं सादर करीत आहे शंभूराजे दाभोळे आणि विद्या मंदिर वाघापूर शाळेचे आम्ही बालमित्र.

लोकसंख्या समतोलासाठी मुलींना द्याची उदाहरणे. मुलींना वाचवण्यासाठी कायद्यांना दिलं रक्षण. लोकसंख्या समतोलासाठी

0: बालमित्रांनो, आता आमचा अभ्यास ही बालनाटिका सादर करीत आहेत परिणिती दाभोळे, समृद्धी पाटील, रितिका कुंभार, शंभूराजे दाभोळे, अर्णव कांबळे. लेखक आहेत श्री नवनाथ वरखड. अगं परी, मॅडमनी सांगितलेला अभ्यास झाला का लिहून?
1: नाही ग, मी आता खेळणार आहे.
0: अगं रितिका, तुझा तरी अभ्यास झाला का लिहून?
1: नाही ग, मी आता टीव्हीवर मालिका पाहणार आहे.
0: अगं मग अभ्यास कधी करणार आहात तुम्ही?
1: अगं समृद्धी, अभ्यासाला कितीसा वेळ लागतो? मी बाबांचा मोबाईल घेऊन त्यातील AI ॲपवर अभ्यास करते. AI ला प्रश्न विचारते तर तो पटापट उत्तरे देतो आणि मी ती उत्तरे वहीत बराबर लिहून काढते. उत्तरे पण बरोबर मिळतात आणि उत्तरे शोधण्यात आणि विचार करण्यात अजिबात वेळ खर्च होत नाही आणि कमी वेळात अभ्यास पूर्ण होतो.
0: अगं रितिका, अभ्यासाचे तुझे नियोजन काय आहे?
1: मी तर परीची वही तिच्याकडून मागून घेणार आणि पटापट उत्तरे उतरून काढणार. मलाही विचार करण्यास आणि उत्तरे शोधण्यास वेळ लागणार नाही.
0: अगं पण मोबाईल वर अशी उत्तरे शोधणे आणि तयार उत्तरे मिळवण्याने आपल्याला अभ्यासातला आशय समजेलच कसा? यासाठी वाचन तर करायला हवे ना.
1: अगं वेडे, म्हणून तर तुला आमच्यापेक्षा अभ्यास लिहिण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे खेळण्यासाठी वेळ मिळत नाही तुला.
0: पण अशाने यापुढील काळात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा अथवा अन्य कोणत्याही परीक्षेत आपल्याला मोबाईल किंवा अन्य कोणतीही अशी साधने वापरण्यास मनाई असते, त्यावेळी काय कराल?
1: अगं होय की, आता तर AI वर उत्तरे शोधण्याचे मी बंद करीन आणि पुस्तके वाचून उत्तरे स्वतःच्या मनाने आणि विचाराने तयार करेन. मी TV पाहते, त्यामुळे माझे मनोरंजन होते.
2: मी मोबाईल वर गेम खेळतो आणि रील्स पाहतो, यामुळे सुद्धा माझे मनोरंजन होते.
0: पण तुम्ही TV वर आणि मोबाईल वर काय पाहतात हे महत्वाचे आहे. आता तर ई विद्यावाहिनी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने प्रसार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित केली जाते. तसेच मोबाईल वर दीक्षा, रेडमी असे चांगले ऍप आहेत, हे तुम्ही पाहता का? नाही ना. आपल्याला शाळेत डिजिटल रूम मध्ये जेवढे कार्यक्रम दाखवतात तेवढेच पुरेसे आहेत. घरी TV आणि मोबाईल बंद करायला हवे आपण.
3: काय मुलांना, काय चर्चा चालली तुमची?
0: सरपंच काका, आम्ही TV आणि मोबाईल पाहण्याच्या बाबतीत बोलत होतो. घरची मंडळी TV वर मालिका पाहतात, त्यामुळे आमच्या अभ्यासात व्यत्यय येतोय. यावर काहीतरी उपाय तुम्ही करायला हवा, अशी आमची शाळेच्या बालसभेत चर्चा सुद्धा झाली. आम्ही तुम्हाला भेटायला येणार होतो, पण तुम्ही जिथे भेटलात हेच छान झाले.
3: बर, तुमचे काय म्हणणे? आता काय उपाय करायला हवं असं तुम्हाला वाटते?
4: आमच्या अभ्यासाच्या वेळी घरच्या मंडळींनी एकतर TV बंद ठेवावा अथवा आम्ही अभ्यास करताना TV आवाज कमी करावा आणि मोठ्यांनी आम्ही अभ्यास करत असताना मोबाईल वर रील्स पाहताना आवाज कमी ठेवावा.
3: ठीक आहे, मी आजच ग्रामपंचायतच्या शिपायाद्वारे दौंडी देतो आणि सर्व जाहिरात फलकावर तसे प्रसारित करतो की सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत पालकांनी एकतर TV बंद ठेवावा अथवा TV आवाज कमी करावा आणि अभ्यास करत असताना जवळ मोबाईल वर रील पाहणे बंद करावे. मोबाईलचे संवाद मला मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणापासून दूर करावायचे आहेत.
4: धन्यवाद सरपंच काका. बरं, चला आता आपापल्या अभ्यासाला बसूया.
0: बालमित्रांनो, यानंतर प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज सादर करीत आहे शंभूराजे पडवळे, समर्थ पडवळे, रितिका कुंभार, आरुषी कुंभार, शंभूराजे दाभोळे.
5: नमस्कार बालमित्रांनो, मी शंभूराजे दाभोळे.
6: मी समर्थ पडवळे.
5: आता घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज ऐकूया.
7: आता आम्ही मेंढीचा आवाज काढून दाखवणार आहे.
6: बालमित्रांनो, आता ऐका गाढवाच्या ओरडण्याचा आवाज.
8: बालमित्रांनो, माझे नाव सर्वेस वाघमोडे. आता म्हैस कशी ओरडते ते पहा.
9: मा आ आ आ

0: नमस्कार बाल मित्रांनो, माझे नाव आरुषी
1: आणि माझे नाव सर्वेश वाघमोडे।
0: आता ऐका मांजरांची जुगलबंदी।

नमस्कार बालमित्रांनो, मी ऋषी कुंभार. आता धोधो पाऊस पडत आहे, नद्या नाले ओसंडून वाहत आहेत, त्या पाण्याचा आवाज कसा येतो बघा.

बालमित्रांनो, यानंतर समूहगीत पाणी वाचवा सादर करीत आहेत समृद्धी पाटील, स्नेहा एककर, आरुषी कुंभार, परिणिती दाभोळे, अर्णव कांबळे, रितिका कुंभार, शंभूराजी दाभोळे आणि सर्व बालचमू. गीताची रचनाकार आहेत डॉक्टर मारुती गुरव.

0: बालमित्रांनो, यानंतर रितिका कुंभार सादर करीत आहे तिची स्वतःची कविता.
1: नमस्कार, माझ्या कवितेचे नाव अभिमान मराठीचा. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. तिरंगा झेंडा फडकवूया, देशाचा मान बाळगूया. तिरंगा झेंडा फडकवूया, देशाचा मान बाळगूया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया.

0: एक ताल सुर लावूया, एक ताल सुर लावूया, गीत मराठी गाऊया, गीत मराठी गाऊया, ताट उभारून त्या झेंड्याला सलामी आपण देऊया, ताट उभारून त्या झेंड्याला सलामी आपण देऊया, या या इकडे या गीत मराठी गाऊया, या या इकडे या गीत मराठी गाऊया, मराठ्यांच्या पराक्रमाचे गीत आपण गाऊया, मराठ्यांच्या पराक्रमाचे गीत आपण गाऊया, शिवरायांच्या मावळ्यांना मुजरा आपण देऊया, शिवरायांच्या मावळ्यांना मुजरा आपण देऊया, या या इकडे या गीत मराठी गाऊया, या या इकडे या गीत मराठी गाऊया, गडकिल्ले पाहूया शिवरायांचे गीत गाऊया, गडकिल्ले पाहूया शिवरायांचे गीत गाऊया, या या इकडे या गीत मराठी गाऊया, या या इकडे या गीत मराठी गाऊया। धन्यवाद
1: बालमित्रांनो, यानंतर प्रश्नमंजुषा सादर करीत आहे विद्या मंदिर वाघापूर शाळेचे आम्ही बालमित्र। अरे आज आपण प्रश्नमंजुषा खेळ खेळूयात का?
2: हो।
1: आपण एकमेकांना प्रश्न विचारू। रोहन मला प्रश्न विचारेल, मी राधाला प्रश्न विचारेन, राधा नितीनला प्रश्न विचारेल, नितीन नंदाला प्रश्न विचारेल आणि नंदा रोहनला प्रश्न विचारेल। असे आपण वर्तुळाकार बसूया आणि मागच्या आणि पुढच्याला, पुढच्या आणि त्याच्या पुढच्याला असे एकमेकांना प्रश्न विचारूया, म्हणजे सर्वांचा अभ्यास होईल।
2: ठीक आहे सुधा, आम्ही तयार आहोत, चला वर्तुळाकार बसूया। रोहन तू सुरुवात कर।
3: सांगा बरे, वनस्पती श्वसनासाठी कोणता वायू घेतात?
1: अगदी सोपं आहे, ऑक्सिजन।
3: चूक, कोण बरोबर उत्तर सांगणार?
4: मी सांगते, कार्बन डायऑक्साइड।
3: बरोबर।
1: आता मी प्रश्न विचारते, प्रश्न गणितातला आहे, सर्वात मोठी सममूळ संख्या कोणती?
4: दोन।
1: बरोबर।
4: आता माझा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता?
3: मी सांगतो, ऑस्ट्रेलिया। बरोबर आहे ना?
4: बरोबर।
3: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहराला म्हणले जाते? नंदा तू याचे उत्तर सांग।
0: पुणे। होय ना?
3: हो।
0: आता मी प्रश्न विचारू। सांगा बरे, मानवी शरीराचा आकार आणि सर्वात मोठा अवयव कोणता?
3: त्वचा। बरोबर आहे ना?
0: हो, अगदी बरोबर।
1: आता आपली सर्वांची पहिली फेरी पूर्ण झाली, आता दुसरी फेरी सुरू करू। ती माझ्यापासून सुरू करते। राधा या प्रश्नाचे उत्तर सांग पाहू। भारत सरकारने मराठी साहित्य सेवेचा सर्वोच्च असा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्यांदा कोणत्या मराठी साहित्यिकास प्रदान केला?
4: वी स खांडेकर तथा विष्णू सकाराम खांडेकर। आता मी प्रश्न विचारते, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका कोण? नितीन तू उत्तर सांगायचे आहेस।
3: माफ करा हं, मला उत्तर माहित नाही।
4: नंदा तू सांग बर।
0: मी वाचले याचे उत्तर, MS सुभालक्ष्मी। आता माझा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
3: माननीय श्री यशवंतराव चव्हाण। मी प्रश्न विचारू का?
2: विचार।
3: शून्य या संख्येचा शोध कोणी लावला?
1: शून्य या संख्येचा शोध भारतीय गणित तज्ञ आर्यभट्ट यांनी लावला। आता दुसरी फेरी पूर्ण झाली, आपण थांबूया का?
2: हो।
1: बालमित्रांनो, या आमच्या प्रश्नमंजुषेच्या खेळामुळे तुमच्या सामान्य ज्ञानात भर पडली असेलच ना?
2: हो।
1: आता जीवताई मोबाईलवर माझ्याशी बोल हे समूहगीत सादर करीत आहे सर्व बालचमू। रचना केली आहे डॉक्टर मारुती गुरव यांनी।

0: बालमित्रांनो, कसा वाटला आमचा गम्मत जम्मत कार्यक्रम? छान ना? आता निरोप घेऊया. धन्यवाद.
1: छोट्या दोस्तांनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का हे आम्हाला तुमच्या पत्राद्वारे किंवा ईमेलद्वारे आठवणीने कळवा. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला होता विद्या मंदिर वाघापूर, तालुका भूदरगड, जिल्हा कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी. यामध्ये सहभागी होते समृद्धी पाटील, परिणिती दाभोळे, स्नेहा एकल, शंभूराजे दाभोळे, समर्थ पडवळे, शंभूराजे पडवळे, रितिका कुंभार, आरुषी कुंभार, अर्णव कांबळे, सर्वेश वाघमोडे आणि हर्षल परीट. तबला वादनाची साथ शिवाजी गुरव यांची होती, तर हार्मोनियम साथ केली होती सुभाष सुतार यांनी. यांना मार्गदर्शन केलं होतं डॉक्टर मारुती गुरव, तसंच मुख्याध्यापक नवनाथ वरकट आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांनी. तर बालमित्रांनो, आजच्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित गंमत जम्मत या कार्यक्रमात आता सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी दीपशिखा मुजुमदार आपला इथंच निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया गोंधळात गोंधळ या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना. संगीतकार आहेत विश्वनाथ मोरे.

श्रोतो कार्यक्रमात यापुढं ऐकूया शांता शिळगे यांची राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली रचना. स्वर आहे उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचा. चित्रपट आपली माणसं.

0: श्रोतेहो कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना. संगीतकार आहेत राम लक्ष्मण. चित्रपट तुमचं आमचं जमलं.
1: हे अंजनीचा सुता तुला राम.

श्रोतेहो, कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया शेम टू शेम या चित्रपटातील अशोक खांडे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांच्या स्वरातील विवेक आपटे यांची रचना, संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

झाला अडम तडम सारा, अरे नशिबाचा खेळ झाला अडम तडम सारा, साहेबाचा तोरा कुठं मी झाला।

हकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा अरे थकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा ऐकून डोसक उठ शान्या परीस येडा मरा असं ऐकून डोसक उठ।

श्रोते हो गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया पळवा पळवी या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना. संगीत आहे राम लक्ष्मण.

श्रद्धेहो, यापुढे ऐकूया अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेली शब्बीर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांची रचना, चित्रपट दे दनादन.

श्रोतेहो, यापुढे ऐकूया हमाल दे धमाल या चित्रपटातील विनय मांडगे, प्रज्ञा खांडेकर, किरण शेंबेकर आणि अविनाश हांडे यांच्या स्वरातील पुरुषोत्तम बेर्डे यांची रचना. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

श्रोतेहो सादर करीत आहोत आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नूतन यांच्यावर आधारित रूपक नूतनला आठवताना. लेखन आणि निवेदन ललिता ताम्हाणे. आज ऐकूया या मालिकेचा भाग चौथा आणि शेवटचा.

चित्रपटाच्या तांत्रिक गोष्टींमध्ये सुद्धा खूप इंटरेस्ट होता. तिचे वडील कुमारसेन समर्थ उत्कृष्ट संकलक होते. ते संकलन करत असताना नूतन त्यांच्याजवळ बसून बारकाईने निरीक्षण करत असे. तिची आई शोभना समर्थ त्या काळी खूपच लोकप्रिय अभिनेत्री होती. शोभनाबाई आरशासमोर बसून मेकअप करत असताना एवढीशी नूतन त्यांना असंख्य सूचना करत असे. त्यासुद्धा कौतुकानं आपल्या लेकीच्या सूचना ऐकत असत. नूतनचं तिच्या सगळ्या भावंडांवर म्हणजे तनुजा, चातुर आणि जयदीपवर फार प्रेम होतं. आई शूटिंगला गेल्यावर नूतन अगदी आईच्या मायेनं तिघा भावंडांचा सांभाळ करत असे. नूतन आणि तनुजा यांच्यात 7 वर्षांचं अंतर होतं. चतुर तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती तर जयदीप तब्बल 12 वर्षांनी लहान होता. त्यामुळे नूतन सगळ्यांची आई कम ताई होती. त्या सगळ्यांचे हट्ट नूतनच पूर्ण करायची. नूतन आणि शोभनाबाईंचं नातं तर मायलेकीच्या पलीकडचं होतं. नूतनचा जन्म झाला तेव्हा शोभनाबाई जेमतेम 20 वर्षांच्या होत्या. नूतन नंतर 7-7.5 वर्षांनी तनुजाचा जन्म होईपर्यंत नूतन हेच शोभनाबाईंचं सर्वस्व होतं. त्या दोघी जणू एकमेकीच्या बहिणी होत्या, एकमेकीच्या अतिशय जवळच्या मैत्रिणी होत्या. नूतनच्या लग्नानंतर काही कारणांमुळे दोघींच्यात मतभेद झाले. जगाच्या दृष्टीनं नूतनचा तिच्या आईशी तिच्या भावंडांशी काहीही संबंध राहिला नाही. तरीही एकमेकांना एकमेकांविषयी वाटणारी ओढ, परस्परांविषयीचं प्रेम सगळ्यांच्याच मनात कायम ताजं टवटवीत राहिलं. सगळ्यांची मनं एकमेकाला भेटण्यासाठी कायम आसुसलेली राहिली.

एकमेकींवर एवढा जीव टाकणाऱ्या या मायलेकी आणि ही बहीण भावंड जवळजवळ 20-22 वर्ष एकमेकांशी अजिबात बोलत नव्हती. नूतन आणि तनुजा चुकून कधी एकाच स्टुडिओत शूटिंग करत असल्या तरी त्या एकमेकींना टाळायच्या. जाता येताना एकमेकीच्या समोर आल्या तरी एकमेकींकडे साफ दुर्लक्ष करायच्या. एकदा नूतन आणि तनुजा दोघीही आपापल्या शूटिंगसाठी मद्रासला जायला निघाल्या होत्या. योगायोगानं दोघीही एकाच विमानानं प्रवास करणार होत्या, पण दोघींनाही अर्थातच या गोष्टीची कल्पना नव्हती. विमानात चढताना नूतनला कळलं की तनुजा सुद्धा त्याच विमानात होती. नूतन त्याच पावली मागे फिरली, तिने तिचं बुकिंग रद्द केलं आणि ती नंतरच्या विमानानं मद्रासला गेली. इतकंच काय, पण तनुजाच्या लग्नाला सुद्धा नूतन गेली नव्हती. मात्र परस्पर संबंध अगदी पार तुटेपर्यंत ताणले तरीही खऱ्याखुऱ्या आंतरिक प्रेमामुळे ते पार तुटले मात्र नाहीत. आणि 20-22 वर्षांनंतर एक दिवस अचानक नूतन शोभनाबाईंच्या घरी गेली. तिने आईला, आजीला, तनुजाला घट्ट मिठी मारली आणि मधली ही सगळी कडवट वर्ष जणू पुसली गेली. त्यांचे संबंध पुन्हा अगदी पहिल्यासारखेच झाले.

0: नूतननं चित्रपटात काम करायला सुरुवात केली तो ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. ब्लॅक आणि व्हाईट या दोन रंगांच्या मध्ये ग्रे म्हणजे करड्या रंगाच्या सहा छटा दाखवणं हे कुठल्याही कॅमेरामनच्या दृष्टीने फार मोठं चॅलेंज असायचं. तेव्हा टेक्निक तेवढं विकसित झालेलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला हवे असलेले नेमके रिझल्ट्स मिळवण्यासाठी कधीकधी फार वेगळ्या ट्रिक्स करायला लागायच्या. म्हणजे रात्रीच्या वेळेचं नायक नायिकेचं एखादं रोमॅन्टिक गाणं चित्रित करायचंय, पण ते इतकं सोपं नसायचं. त्यावेळी कॅमेऱ्यात एक वेगळी फिल्म वापरली जायची, त्यामुळे रात्रीचे प्रसंग प्रत्यक्षात अगदी भर दिवसा कडक उन्हात चित्रित करावे लागायचे. म्हणजे डोक्यावर सूर्य तळपतोय, गर्मीमुळे अंगाची लाही लाही होते, घामाच्या धारा लागल्यात, आणि तरीही शीतल चांदण्यात असल्याचा अभिनय करायचा आणि वर रोमांस करत करत गाणं पण गायचं. खरंच कलाकारांचा अभिनय अगदी पणाला लागत असे. एवढंच नव्हे तर कॅमेऱ्यातल्या त्या फिल्ममुळे नायिकेची लाल लिपस्टिक पडद्यावर पांढरी दिसायची आणि त्यामुळे नायिकेला लाल लिपस्टिकऐवजी चक्क निळी लिपस्टिक लावावी लागायची. अशावेळी त्या बिचाऱ्या नायकाची काय अवस्था होत असेल? कल्पना करा, चांदण्या रात्रीतलं रोमॅन्टिक सॉन्ग आहे, भर दुपारी शूटिंग चाललंय, देवानंद आणि नूतन तल्लीन होऊन गाणं गातायत आणि नूतननी निळी लिपस्टिक लावली आहे.
1: निगाहें मस्ताना देख समा

0: देताना।
1: नूतनला नेहमी चांगले चित्रपट, चांगल्या भूमिका, चांगले दिग्दर्शक, चांगले सहकलाकार तर मिळालेच, पण चांगले संगीत दिग्दर्शक आणि चांगली गाणीही मिळाली हे विशेष। आणि संगीत म्हणजेच गाणी हा तर नूतनचा खास आवडीचा विषय। अगदी लहान असल्यापासून रेडिओजवळ बसून जुनी गाणी ऐकायला तिला फार आवडायचं। गाणी ऐकताना ती इतकी तल्लीन व्हायची की तिचं आजूबाजूला लक्षच नसायचं। एकीकडे ती स्वतः तालासुरात गातही असायची। तिचा देवावरही खूप विश्वास होता। देवाजवळ बसून कसल्या कसल्या पोथ्या वाचताना तर तिची अक्षरशः समाधी लागायची। लहानपणापासूनच नूतनचा तत्वज्ञानाकडे ओढा होता। तत्वज्ञान विषयक पुस्तकं ती आवडीने वाचत असे।

आयुष्यात कधीही काहीही समस्या आली की नूतन मनोभावे देवाचं स्मरण करून भगवद्गीतेचं एखादं पान उघडत असे. त्या पानावरच्या श्लोकात आपल्या समस्येचं उत्तर मिळणार यावर तिचा ठाम विश्वास होता. अगदी लहानपणापासून नूतन कविता करायची, भजनं लिहायची, हिंदी, संस्कृत, भोजपुरी कुठल्याही भाषेत लिहायची. संस्कृत आणि भोजपुरी भाषा तिला येत नसतानाही ती त्या भाषांमध्ये भजनं कशी लिहायची हे कोडच होतं. नंतर स्वतः चित्रपटात काम करायला लागल्यावर हमारी बेटी, छबिली, मयुरी यासारख्या चित्रपटांसाठी नूतननी गाणीसुद्धा लिहिली होती. शोभनाबाई स्वतः इतक्या यशस्वी अभिनेत्री असूनही त्यांच्या घरचं वातावरण अगदी साधं होतं. अशा वातावरणात लहानाची मोठी झालेली नूतन मनाने अगदी साधी, सरळ आणि निरागस होती. शोभनाबाई नूतनसाठी हमारी बेटी चित्रपट निर्माण करत असतानाचीच गोष्ट आहे. गाण्याचं रेकॉर्डिंग होतं. संगीतकार होते स्नेहल भाटकर. लता मंगेशकर यांना रिहर्सलसाठी बोलवायचं होतं.

शोभनाबाई नूतनला घेऊन लताबाईंच्या घरी पोचल्या. त्या स्वतः गाडीत बसून राहिल्या आणि त्यांनी नूतनला सांगितलं की जाऊन लताबाईंना विचार, त्या आज रिहर्सलला येऊ शकतात का, त्यांना कधी वेळ आहे. अवघ्या 14-15 वर्षांची फ्रॉक घातलेली नूतन लताबाईंकडे गेली आणि तिने बेल वाजवली. नोकरानं दरवाजा उघडला. नूतननं ती शोभना समर्थ यांची मुलगी असून तिला लताबाईंना भेटायचं असल्याचं सांगितलं. थोड्या वेळानं लताबाई बाहेर आल्या आणि नूतन त्यांच्याकडे बघतच राहिली. हलकं निळं प्रिंट असलेली पांढरी सिफॉनची साडी नेसलेल्या लताबाई बाहेर जायला निघावं अशा छान तयार झाल्या होत्या. नूतनला वाटलं, म्हणजे ह्या क्षेत्रात आल्यावर घरात सुद्धा असं नीट तयार होऊन बसायला लागतं. ती गोंधळलीच. एवढ्यात लताबाईंनी तिला विचारलं, काय काम आहे. नूतननं त्यांना शोभनाबाईंचा निरोप सांगितला. त्या हसल्या आणि म्हणाल्या, आज वेळ नाही, मी आत्ता बाहेर जायला निघालीये. त्यांनी नूतनकडून शोभनाबाईंचा फोन नंबर घेतला आणि म्हणाल्या की त्या नंतर शोभनाबाईंना फोन करतील. तेव्हा कुठे नूतनच्या लक्षात आलं की लताबाईंना खरंच बाहेर जायचं होतं आणि म्हणून त्या इतक्या छान तयार होऊन बसल्या होत्या. या आठवणीने नूतनला नंतर खूप मजा वाटायची. त्यानंतर 2-3 दिवसातच लता मंगेशकर यांनी नूतनसाठी हमारी बेटी चित्रपटातलं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं आणि ते गाणं होतं

शास्त्रीय संगीताचं रीतसर प्रशिक्षण घेतलेल्या नूतननं तिचा पहिला चित्रपट हमारी बेटीमध्ये स्वतः सुद्धा एक गाणं गायलं होतं. तुझे कैसा दुल्हा भायरे या गाण्यातला नूतनचा कोवळा गोड आवाज ऐकताना आजही एक वेगळंच समाधान लाभतं.

त्यानंतर सुद्धा नूतनना छबिली मयुरी यादगार आणि मराठी पारध या चित्रपटांसाठी स्वतः गाणी गायली होती. मयुरी चित्रपटातली नूतनची भूमिका नेहमीपेक्षा खूपच वेगळी होती. हा चित्रपट दुर्दैवाने आजपर्यंत प्रदर्शितच झालेला नाही. जर प्रदर्शित झाला असता तर कदाचित तो चांगला चाललाही असता. या चित्रपटात नूतननं चार गाणी गायली होती आणि ही चारही गाणी तिने स्वतःच लिहिली होती हे विशेष. यादगार चित्रपटाला कल्याणजी आनंदजी यांचं संगीत लाभलं होतं आणि या चित्रपटात नूतननं महेंद्र कपूर आणि मनहर उदास यांच्याबरोबर एक गाणं गायलं होतं. छबिली चित्रपटात तिने एक द्वंद्वगीत गीता दत्तबरोबर आणि दुसरं द्वंद्वगीत सुधा मल्होत्राबरोबर गायलं होतं हेही फार थोड्या लोकांना माहीत असेल. या चित्रपटातलं नूतनचं ए मेरे हमसफर हे गाणं तर लोक आजही विसरू शकत नाहीत.

शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असली तरी फावल्या वेळात नूतन सतत भजनं लिहित असायची. ती स्वतःच या भजनांना चाली लावायची आणि ती भजनं घरच्या घरी रेकॉर्ड सुद्धा करून ठेवायची. नूतनचा स्वतःचा एक ऑर्केस्ट्रा होता, त्याचं नाव होतं नूतन म्युझिकल नाईट. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही नूतन म्युझिकल नाईटचे शोज होत असत. या कार्यक्रमात नूतन तिच्यावर चित्रित झालेली लोकप्रिय गाणी सादर करत असे. सरस्वती चंद्र चित्रपटातल्या मैं तो भूल चली या गाण्याला प्रेक्षकांचा फारच छान प्रतिसाद मिळत असे. नूतन रंगमंचावर हे गाणं गात असताना प्रेक्षकातल्या तरुण मुली रंगमंचावर येऊन चक्क गरबा खेळत असत.

अभिनयावर मनापासून प्रेम असूनही नंतर चरित्र अभिनेत्रीच्या भूमिकांमध्ये तोचतोपणा आल्यामुळे नूतन कंटाळली. तोपर्यंत तिचा मुलगा मोनीशसुद्धा चित्रपटात काम करायला लागला होता. नूतननी त्याच्याबरोबर ये कैसा फर्ज नावाच्या एका चित्रपटात कामही केलं होतं. पण नंतर एकसुरी आणि रटाळ भूमिका करण्यापेक्षा 1990 साली चित्रपटातून कायमचं निवृत्त व्हायचं असं नूतननं ठरवलं. त्यावेळी नियती तिच्याकडे बघून हसत होती याची तिला कल्पनाही नव्हती. दुर्दैवानं 1990 सालीच नूतनला कॅन्सर झाला. या असाध्य रोगानं बघता बघता तिच्या अवघ्या शरीरावर ताबा मिळवला आणि 21 फेब्रुवारी 1991 रोजी वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी नूतनसारख्या एका अभिजात गुणी अभिनेत्रीचं अकाली निधन झालं. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सहज सुंदर अभिनय संपन्न पर्व कायमचं संपलं. तरीही चित्रपट रसिकांच्या मनात मात्र ते कायम

श्रोते हो आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत नूतनला आठवताना या मालिकेचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन ललिता ताम्हाणे, निर्मिती सहाय्य शुभांगी सावरकर, सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आता संपला. आता 3:33 झाली आहेत. मिश्र संगीत सादर करीत आहोत. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया सामना या चित्रपटातील डॉक्टर श्रीराम लागू आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील जब्बार पटेल यांची रचना. संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

मिश्र संगीत या कार्यक्रमामध्ये पुढील गीत ऐकूया. शांताराम नांदगावकर यांची रचना, राजेंद्र विनय यांचं संगीत, आशा भोसले यांचा स्वर आणि चित्रपटाचं नाव आहे बिनकामाचा नवरा.

श्रोतेहो, मिश्र संगीत या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत ऐकूया. गोविंद पोवळे यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची रचना.

0: श्रोते हो, कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे पछाडलेला या चित्रपटातील ऋषिकेश रानडे आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील विवेक आपटे आणि विलास जगताप यांची रचना, संगीत अनिल मोहिले यांचं.
1: रूपान ते

या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथं संपला. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार आसावरी फडके यांचं शास्त्रीय गायन ऐकणार आहोत. राग अहिर भैरव, विलंबित गत 3 तालामध्ये तर द्रुत गत 3/8 तालामध्ये प्रसिद्ध आहे. विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत रसिया म्हारा आणि लाज रखो मोरे दाता. त्यांना तबल्यावर साथ केली आहे स्नेहल कुमार धंपरकर यांनी आणि संवादिनीवर साथ दिला आहेत जयंत फडके. तर ऐकूया आसावरी फडके यांचं शास्त्रीय गायन.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकलात, ज्यामध्ये आपण आसावरी फडके यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती स्नेहल कुमार धमाप्रकर यांनी, आणि संवादिनीवर साथीला होते जयंत फडके.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या

0: कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका. स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

शोध हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार किरण हेगडे यांचं बासरी वादन ऐकणार आहोत. राग बसंत मुखारी. विलंबित गत 1 तालात तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्यावर साथ केली आहे शांतनू किंजवडेकर यांनी. तर ऐकूया किरण हेगडे यांचं शास्त्रीय तबला वादन, सॉरी बासरी वादन.

0: श्रोते हो, आत्ताच आपण शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकला, ज्यामध्ये आपण किरण हेगडे यांचं शास्त्रीय बासरीवादन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती शंतनू किंजवडेकर यांनी.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: श्रोते हो, ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात। पहाटेचे 5 वाजले आहेत। आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार। कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश चंद्रशेखर गाडगीळ आणि शरद जांभेकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीत आहे अनिल अरुण यांचं।

श्रोते हो, कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना. संगीत आहे सुधीर फडके यांचंच आणि चित्रपट आराम हराम आहे.

Rodeo. कार्यक्रमामध्ये यापुढे गीत ऐकूया. राम राम गंगाराम या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना, संगीतकार राम लक्ष्मण.

0: सो तो गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनेलवर सकाळी

0: पावणे आठ वाजता आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 वाजता. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
1: श्रोतेहो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत तुकाराम यांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.